सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर 3 आषाढ शके 1948 म्हणजेच दिनांक 24 जून 2026. सकाळचे 5:53 झाली आहेत. आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 5:55 आणि 20 सेकंद झाली आहेत. रेल्वे गाड्यांविषयी माहिती ऐकूया. रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सूचनेनुसार आज सकाळी 6:30 येणारी 12160 जबलपूर अमरावती सुपर एक्सप्रेस, 7:15 येणारी 12724 तेलंगणा एक्सप्रेस दोन्ही गाड्या नियोजित वेळीच येत आहेत. पहाटे 4:15 येणारी 12261 हावडा दुरंतो 3:21 उशिरा येत आहे. 8:00 सुटणारी 61110 नागपूर वर्धा मेमू नियोजित वेळीस सुटेल. 8:00 सुटणारी 11201 नागपूर शहडोल एक्सप्रेस नियोजित वेळीस सुटेल. 8:15 येणारी 22137 प्रेरणा एक्सप्रेस, 8:35 येणारी 12410 गोंडवाना एक्सप्रेस, 8:40 येणारी 12295 संगमित्रा एक्सप्रेस, 9:00 येणारी 12105 विदर्भ एक्सप्रेस, 9:05 येणारी 16318 हिमसागर एक्सप्रेस या सर्व गाड्या वेळेवरच येत आहेत. 9:10 सुटणारी 61117 नागपूर अमला मेमू नियोजित वेळी सुटेल. 7:45 येणारी 12860 गीतांजली एक्सप्रेस 1:33 उशिरा येत आहे. 9:25 येणारी 12721 दक्षिण एक्सप्रेस, 9:30 येणारी 22692 बंगलोर राजधानी, 9:40 येणारी 12101 गणेश्वरी डिलक्स या तिन्ही गाड्या वेळेवरच येत आहेत. 6:50 येणारी 05073 बंगलोर लखनौ स्पेशल 2:56 उशिरा येत आहे. 9:50 येणारी 15023 गोरखपूर यशवंतपूर एक्सप्रेस, 9:55 येणारी 12129 आझाद हिंद एक्सप्रेस दोन्ही गाड्या नियोजित वेळीच येत आहेत. 12:50 येणारी 03252 बंगलोर दानापूर स्पेशल 9:07 उशिरा येत आहे. 10:20 येणारी 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस, 10:30 येणारी 20

8086 न्यू दिल्ली विशाखापट्टणम एपी एक्सप्रेस 10:45 येणारी 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस आणि 11:05 येणारी 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस या सर्व गाड्या नियोजित वेळीच येत आहे. अधिक माहितीकरिता दूरध्वनी क्रमांक आहे 139. रेल्वे गाड्यांविषयी माहिती आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज ऐकूया. गेल्या 24 तासात नागपूर आणि परिसरातलं कमाल तापमान 34.4 डिग्री सेल्सिअस, जे सामान्य तापमानापेक्षा 3 अंशानं अधिक होतं. किमान तापमान 22.8 डिग्री सेल्सिअस, जे सामान्य तापमानापेक्षा 2 अंशानं कमी होतं. येत्या 24 तासात आकाश ढगाळलेलं राहून पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कमाल तापमान 40 आणि किमान 25 डिग्री सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.

यानंतर ऐकवीत आहोत अजित कडकडे यांच्या स्वरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची अभंगरचना, संगीत विलास पाटील यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत होतात उषा मंगेशकर यांच्या स्वरात विष्णुदास यांची गीतरचना. संगीतकार होते यशवंत देव. यानंतर ऐकूया अरुणदाते यांच्या आवाजात मनोहर सांबरे यांचं गीत. संगीत यशवंत देव यांचं आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया देशभक्ती रचना राणी वर्मा आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. ग. दि. माडगूळकरांच्या गीताला संगीत सी. रामचंद्र यांनी दिलं आहे. चित्रपटाचं नाव आहे घरकुल.

देश या देशभक्ति गीताबरोबरच आजचा हा मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम अर्चना आम्ही संपवीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर 6:30 झालीत. चिंतन कार्यक्रमात ऐकूया शिलेदार, याविषयी अविनाश बडगे यांचे विचार.

शिलेदार, शिलेदार हे मराठा साम्राज्यात विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत वापरले जाणारे एक पदवी होती. शिवाजी महाराजांच्या काळात शिलेदारांना पराक्रमाचे प्रतीक मानले जायचे. शिलेदारांना मराठीत योद्धा, सैनिकी हत्यारी, अश्वसार असेही म्हणतात. शिलेदार म्हणजे स्वतःचा घोडा, हत्यारे आणि सरंजाम आणून मराठी सैन्यात चाकरी करणारा सुसज्ज घोडेस्वार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात यांना पगारासह सन्मान होता. शिलेदार हे स्वतंत्र स्वाभिमानी योद्धे असून स्वाभिमानी घोडदळ सैनिक होते. ते केवळ पगार मिळवणारे नोकर नव्हते, तर स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवनावर उदार होऊन लढणारे पराक्रमी मावळे होते. ज्यांनी स्वराज्य स्थापनेसाठी रक्ताचे पाणी केले, त्यापैकी शिलेदार हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक होता. आज आपण शिलेदारांना केवळ इतिहासात वाचतो, पण त्या काळात ते स्वराज्य निर्मितीचे मुख्य आधारस्तंभ होते. स्वतःचा घोडा, स्वतःची शस्त्रे आणि स्वतःच्या प्राणाची बाजी हीच त्यांची ओळख होती. ते निधड्या छातीचे होते. त्यांच्या सेवेनुसार, योगदानानुसार आणि शौर्यानुसार शिलेदारांना अनेकदा सुभेदार, पंचहजारी, हवालदार यासारख्या उच्च पदावर बढती दिली जायची. आजच्या काळात एखाद्या कार्यात निष्ठापूर्वक योगदान देणाऱ्या व्यक्तीला शिलेदार असे म्हटले जाऊ शकते. शिले म्हणजे शस्त्र आणि दार म्हणजे धारक या शब्दापासून बनलेला शिलेदार हा शब्द केवळ सैनिक नसून स्वराज्यासाठी प्राणाची बाजी लावणारा निष्ठावान शिलेदार हे महाराष्ट्राच्या इतिहासातील शौर्य

शौर्य, निष्ठा आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्यांच्या बलिदानामुळेच स्वराज्य उभे राहिले आणि टिकले. हे सैनिक स्वतंत्रपणे लढून लष्करी डावपेचांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे होते. तानाजी मालुसरे यांनी सिंहगड मोहिमेत आणि शिवा काशीद यांनी पन्हाळगड्याच्या लढ्यात शिलेदारांची सर्वोच्च निष्ठा आणि बलिदान काय असते याचे उदाहरण घालून दिले. आजच्या बदलत्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीचा विचार करता आपल्याला दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जसे पर्यावरण, कौटुंबिक समस्या, सामाजिक समरसता, शैक्षणिक समस्या इत्यादी. माझ्या जीवनाचा मीच शिलेदार होण्यासाठी आणि राष्ट्रोत्थानात माझा सक्रिय सहभाग होण्यासाठी आपल्याला व्यक्तिगत स्तरावर या समस्यांचा सखोल अभ्यास करून या समस्या निर्मूलनासाठी समविचारी, सक्रिय, निस्वार्थ आणि सेवाभावी असणाऱ्या चमूला तयार करावे लागेल. त्यांचे नेतृत्व करण्यासाठी आजच्या काळातील आधुनिक शिलेदार बनावे लागेल. कुष्ठरोग्यांसाठी झटणारे बाबा आमटे, स्वच्छता आणि अंधश्रद्धेविरुद्ध झटणारे संत गाडगेबाबा, ग्रामोत्थानासाठी आयुष्य वेचणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आदी अनेक महान आदर्श आधुनिक शिलेदारांचे जीवन आपल्या डोळ्यासमोर आहे. आपणही आपल्या रुचीनुसार एखादी समस्या निवडून तन मन धनपूर्वक आधुनिक शिलेदार बनूया. कवी शंकर पाटील कवितेत म्हणतात, माझ्या जीवनाचा मीच शिलेदार, जोवरी माझ्या श्वासात श्वास, घेऊन हाती प्राण मी लढणार, नाही मानणार कधी हार, संग्राम जीवनाचा मी जिंकणार, विश्वास माझा असे प्रयत्नावरी, हार जितीचा मी का करू विचार, माझ्या जीवनाचा मीच शिलेदार, माझ्या जीवनाचा मीच शिलेदार.

श्रोतेहो, चिंतन कार्यक्रमात आपण ऐकत होतात शिलेदार याविषयी अविनाश बडगे यांचे विचार. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता ऐकूया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, आता थोड्याच वेळात म्हणजे 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी कार्यक्रमाचा विषय आहे एकात्मिक शेती पद्धतीनुसार शेतीचे नियोजन भाग दुसरा. 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात ऐकूया HPV वॅक्सिनेशन याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा. सादर करते मुकसित मुझावर ही आकाशवाणी सांगलीची निर्मिती. 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर कार्यक्रमात ऐकूया पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्ट जबाबदारी याविषयी तृप्ती देशपांडे यांनी दिलेली माहिती. सादरकर्त्या तेजा धुर्वे ही आकाशवाणी सांगलीची निर्मिती. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास हे तिन्ही कार्यक्रम ऐकूया मुंबई केंद्रावरून. 7:40 सुगम संगीत कार्यक्रमात ऐकूया शिवराज शिंदे यांनी गायलेली मराठी भावगीतं. 8:40 आणि 9:05 हिंदी चित्रपट संगीत. 9:00 सूचनापत्र. 9:30 लाईव्ह फोन इन प्रोग्राम हॅलो डॉक्टर. आजचा विषय आहे विविध वयोगटातील मुलं आणि पालकत्व. तज्ज्ञ आहेत डॉक्टर कनक गिल्लूरकर. 10:00 ऐकूया ध्वनिमुद्रित समसरा हॉस्पिटल हॅलो डॉक्टर. विषय आहे मुख कर्करोग. तज्ज्ञ आहेत डॉक्टर संजोग सिंह. 10:35 विकासवाणी कार्यक्रमात ऐकूया तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता नंदनवार यांची सतीश रवे यांनी घेतलेली मुलाखत. 11:00 जुन्या मराठी फिल्मी गीतांचा निवेदनासह कार्यक्रम ऐकूया गाता रहे मेरा दिल. 11:30 गीतांजली कार्यक्रम प्रसारित होईल. आलेख आणि निवेदन राखी पाटील यांचं, सादरकर्त्या मोनाली शेंडे. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण मुंबई केंद्रावरून यात सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ हा महिलांकरिता कार्यक्रम. 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT. 1:40 जिल्हा वार्तापत्रामध्ये ऐकूया रायगड

जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून. 1:45 लोकसंगीत कार्यक्रमात ऐकूया संजय वाटकर आणि सहकारी निघालेला ढाका गीत. 2:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. 5:30 युवकांकरिता कार्यक्रम ऐकूया युववाणी मुंबई केंद्रावरून. 6:30 क्रीडा विश्व. 7:15 विधिमंडळ समालोचन मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं घर माझं वावर या कार्यक्रमात ऐकूया पशु जगत मालिकेअंतर्गत पाळीव प्राण्यातील लसीकरणाचे महत्त्व याविषयी डॉक्टर चेतक पंचभाई यांचं भाषण. त्यानंतर मत्स्य जगत या मालिकेत ऐकूया मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना याविषयी दुर्गेश केंडे यांची मुलाखत. 8:15 लोकसंगीत कार्यक्रम. 8:30 भावधारा मुंबई केंद्रावरून. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है. 10:00 ऐकूया नादब्रह्म. ही होती रूपरेषा आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र सादर करीत आहोत. कृषीवाणी.
1: पोलीस.
2: मिस सीमा.
1: हो, बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलं आहे.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं, ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोतेहो, कृषीवाणी कार्यक्रमाचा आजचा विषय आहे एकात्मिक शेती पद्धतीनुसार शेतीचे नियोजन, भाग दुसरा. निवेदक आहेत सचिन लाडोळे.
6: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून एकात्मिक शेती पद्धतीमध्ये कशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करता येईल या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेत आहोत. लक्षात घ्या, जैविक खतं, सेंद्रिय खतं, रासायनिक खतं याचा आपल्याला एकत्रित वापर करून एकात्मिक अन्नद्रव्य पद्धतीनं व्यवस्थापन करावं लागतं. आणि म्हणूनच सेंद्रिय खताच्या निर्मितीसाठी आपल्याला कधी पण हिरवळीच्या खताचा वापर करणं हे फायद्याचं ठरतं. रासायनिक खतं जी आहेत ती जमिनीमधून देण्यापेक्षा पीक वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये पाण्यात विरघळणारी विद्राव्य रासायनिक खतं आपण जर फवारणीच्या माध्यमातून जर दिली तर पिकांना अधिक फायदा होतो. यामुळे खर्चात आणि श्रमात देखील बचत होते. बियाण्यांच्या बाबतीत लक्षात घ्या की शक्य तेवढ्या पिकांचं सरळ वाणाचं घरी उपलब्ध असणारं बियाणं ज्याची उगवण क्षमता आपण तपासून घेतली आहे असं आपण वापरावं. महत्वाचं म्हणजे पेरणीपूर्वी बियाण्यांना बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. जैविक खतं, जैविक बुरशीनाशकं, सेंद्रिय खतं, जैविक कीटकनाशकं अशा स्वस्त आणि परिणामकारक निविष्ठांची आपण सोय करून घ्यावी. तसंच पिकांवर येणाऱ्या किडी आणि रोगांच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक पद्धतीचा आपण उपयोग करावा. कीटकनाशकाचा वापर कमी करण्यासाठी

0: आपण निंबोळी अर्काचा वापर करावा. सर्वसाधारणपणे कोणतेही पीक उगवल्यानंतर 10 ते 15 दिवसांपासून किडींचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होत असते आणि म्हणूनच निंबोळी अर्क बनवून सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या किडींच्या नियंत्रणासाठी आपण वापरला पाहिजे. किडींच्या प्रादुर्भावाच्या प्रमाणानुसार पहिली फवारणी केवळ निंबोळी अर्काची आणि उर्वरित सर्व फवारण्या रासायनिक कीटकनाशकाची शिफारस केलेली अर्धी मात्रा घेऊन त्यात निंबोळी अर्क मिसळून जर आपण फवारणी केली तर किडींचं प्रभावी पद्धतीने नियंत्रण होतं. याशिवाय कीटकनाशकावर होणारा अर्धा खर्च देखील आपल्याला कमी करता येतो. आता 1 एकर जमिनीवर असलेल्या पिकावर आपल्याला असं गृहित धरलं की 4 फवारण्या आपल्याला लागतात तर त्यासाठी आपण 18 किलो वाळलेल्या निंबोळ्यांचा चुरा वापरावा. उदाहरण द्यायचं झालं तर 10 एकरसाठी 180 ते 200 किलो वाळलेल्या निंबोळ्यांचा चुरा आपण 4 फवारण्यासाठी वापरावा. पिकांची पेरणी करत असताना शक्यतो आपण रुंद सरीवरंब पद्धतीचा वापर करूनच करावी. अलीकडच्या काळात आपण बघतोय की जास्त नफा आणि कमी श्रम या तंत्राचा अवलंब करून एका हंगामात 2 किंवा 3 पिकं घेणं हे आपल्याला फायद्याचं दिसून येत आहे. या दृष्टिकोनातून देखील आपण नियोजन केलं पाहिजे. तर अशा रीतीनं एकात्मिक शेती पद्धतीमध्ये नियोजन करत असताना जर आपण काळजी घेतली तर खऱ्या अर्थानं शेती ही फायद्याची ठरू शकते.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. येत्या 24 तासात विदर्भातील हवामान कोरडं राहून त्याही पुढील 2 दिवसात हवामानात विशेष बदल संभवत नाही. याबरोबरच कृषीवाणी कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचे नागपूर केंद्र हे 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर. 6:45 ऐकूया आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर कार्यक्रम आणि त्यानंतर 6:55 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृत बातम्या आम्ही सहक्षेपित करू थोड्याच वेळात.

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत, भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसी म्हणजेच WHO शिफारसी काय आहेत, तसेच HPV लसीबद्दलचे गैरसमज आणि वास्तव याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. HPVचे किती डोस देण्यात यावे, 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात, 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो. बऱ्याच लोकांना 1 घ्यायचे का 2 घ्यायचे असा प्रॉब्लेम असतो. याशिवाय पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसला बऱ्याच वेळेला मुली येऊ शकत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये यावर तोडगा काढण्यासाठी भारतामध्ये 1 लस आपण पुरस्कृत केलेली आहे आणि असे दिसून आले आहे की 1 लस जरी दिली तरी 90% संरक्षण हे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून म्हणजे CA कार्सिनोमा सर्व्हिक्स पासून उपलब्ध होते. त्यामुळे भारत सरकारने कमीत कमी 1 लस तरी सर्व मुलींनी घ्यावे असे सांगितलेले आहे. या व्यतिरिक्त वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी असे उद्दिष्ट ठेवले आहे की 90% मुलींना 15 वर्षापूर्वी HPVची लस मिळावी, 70% महिलांची तपासणी जसे मी तुम्हाला सांगितले पॅप्समिअर VIA यापैकी योग्य ती तपासणी व्हावी आणि ज्या स्त्रियांना असा CA सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाच्या कॅन्सरची सुरुवात झालेली आहे त्यांना योग्य ते उपचार 90% लोकांना मिळण्यात यावे असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते या उपाययोजनामुळे भविष्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर जवळपास संपुष्टात येऊ शकतो. 160 देशांनी HPV वॅक्सिन त्यांच्या लसीकरणात अंतर्भूत केले आहे. आता मी तुम्हाला या HPV लसीबद्दल असणार

काही गैरसमज आणि वास्तव सांगेन. बऱ्याच लोकांना असं वाटतं की एचपीव्ही लस घेतल्यानंतर वंध्यत्व म्हणजे इनफर्टिलिटी येते. जसे आपण मुलांना दिले की त्यांच्यामध्ये इनफर्टिलिटी येईल, मुलींना दिले तर त्यांना मूल होणार नाही, तर याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. पुढे एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भधारणा होत नाही, त्याचा आणि गर्भधारणेचा काहीही संबंध नाही. एचपीव्ही मध्ये जिवंत विषाणू असतो. मी मगाशीच सांगितलेले आहे की एचपीव्ही मध्ये जिवंत विषाणू नसून त्याचा फक्त एक भाग असतो. फक्त मुलींनाच एचपीव्ही होतो अजिबात नाही. मुलांमध्ये पेनिसचा कॅन्सर याशिवाय अनेक बाकीचे, तोंडाचा कॅन्सर, लंग्सचा म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर, या सगळ्यांमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हाच कारणीभूत आहे हे अभ्यासांती आढळून आलेले आहे.

0: संबंध नाही. एचपीव्ही मध्ये जिवंत विषाणू असतो. मी मगाशीच सांगितलेले आहे की एचपीव्ही मध्ये जिवंत विषाणू नसून त्याचा फक्त एक भाग असतो. फक्त मुलींनाच एचपीव्ही होतो अजिबात नाही. मुलांमध्ये पेनिसचा कॅन्सर याशिवाय अनेक बाकीचे, तोंडाचा कॅन्सर, लंग्सचा म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर, या सगळ्यांमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हाच कारणीभूत आहे हे अभ्यासांती आढळून आलेले आहे. लग्नानंतर लसीचा उपयोग नसतो. लग्नानंतरही लसीचा उपयोग होऊ शकतो. याशिवाय आता तर 25 वर्षानंतर देखील जर स्त्रियांना लसीकरण घ्यायचे असेल तर त्या घेऊ शकतात. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, एकदा लैंगिक संबंध सुरू झाले तर फक्त लस घेऊन उपयोगाची नसते, तर याबरोबर वार्षिक तपासणी पॅपस्मिअर करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजेच लस घेतली म्हणजे तपासणीची गरज नाही असं नाहीये, तर नियमित तपासणी सुद्धा गरजेची आहे. एचपीव्ही लसीचे दुष्परिणाम काही आहेत का? एचपीव्ही लस ही अत्यंत सुरक्षित आहे, पण कुठलंही इंजेक्शन घेतलं, लस घेतली की थोडंसं डोकं दुखणं, चक्कर येणं किंवा त्या ठिकाणी सूज येणं ह्या गोष्टी अत्यंत सामान्य आहेत. हे दुष्परिणाम 1 ते 2 दिवसांमध्ये नाहीसे होतात. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा काही मोजक्या अशा कॅन्सरपैकी आहे जो मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित करता येतो. एचपीव्ही लसीकरण, नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार या 3 गोष्टींच्या मदतीने आपण हजारो महिलांचे जीव वाचवू शकतो. आज घेतलेला एक छोटासा प्रतिबंधात्मक निर्णय उद्याचे मोठे दुःख टाळू शकतो. आपल्या मुली, भगिनी आणि मातांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी एचपीव्ही विषयी योग्य माहिती घेणे, समाजात जागृती करणे आणि लसीकरणाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी एचपीव्ही लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. आर्किटेक्ट म्हणजे फक्त सुंदर इमारती डिझाईन करणारे लोक नाहीत, तर भविष्यातील पर्यावरणपूरक शहरांचे शिल्पकार आहेत. आजच्या काळात ग्रीन बिल्डिंग ही गरज बनली आहे. आर्किटेक्ट्सनी अशा इमारती डिझाईन कराव्यात ज्या नैसर्गिक प्रकाश आणि हवा जास्तीत जास्त वापरतात, त्यामुळे विजेचा वापर कमी होतो. पर्यायाने नैसर्गिक संसाधनांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात वाढेल आणि मदतकारक सिद्ध होईल, ज्यायोगे सामान्य माणसाचा वीज बिलाचा खर्चही कमी होईल आणि पर्यावरण संरक्षण हे महत्वाचे कामही आपोआपच घडेल. छतावर सोलर पॅनल, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था, उष्णता कमी करणारे साहित्य, टेरेस गार्डन अशा संकल्पना डिझाईनमध्ये समाविष्ट करता येतात. शहरांमध्ये काँक्रीट वाढत असल्याने हरित क्षेत्र कमी होत आहे, त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये झाडांसाठी जागा ठेवणे, याचबरोबरीने अगदी प्रत्येक फ्लॅटमध्ये सुद्धा एक हिरवा कोपरा असला पाहिजे त्या पद्धतीची जागा त्या ठिकाणी देणे, ओपन टू स्काय या भागामध्ये छोटीशी बाग तयार करता येईल का असा प्रस्ताव ठेवणे ही देखील मोठी जबाबदारी आहे. आर्किटेक्ट्सनी ग्राहकांना फक्त सुंदर घर नव्हे तर पर्यावरणपूरक आणि ऊर्जा बचत करणारे घर हे तयार करून दिले पाहिजे, ही जाणीव तयार केली पाहिजे. नियम बघायला गेलो तर कम्प्लिशन सर्टिफिकेट हे रेन वॉटर हार्वेस्टिंग शिवाय मिळत नाही. तसेच सोलर सिस्टीम प्रत्येक घरात असली पाहिजे असा नियम आहे, परंतु त्या नियमाला फाटे देऊन अनेक गोष्टी फक्त कागदावरच होतात. ही गोष्ट टाळून आर्किटेक्टने ठरवले तर प्रत्यक्षातही या सर्व गोष्टी येऊ शकतात. अनेक वेळा बाल्कनीची जागा मर्ज करून घेणे, तसेच ओपन टू स्काय घरगुती बाकीच्या वापरासाठी प्रोव्हाइड करणे,

0: असे नियम मोडून गोष्टी होतात. त्याऐवजी आर्किटेक्ट फर्म राहिला तर प्रत्येक घरात एक हिरवा कोपरा तयार होईल की ज्या ठिकाणी घरातील हिरवा कचरा जिरवला जाईल आणि प्रत्येक फ्लॅट स्वयंपूर्ण सुद्धा होईल आणि रस्त्यावरती अजिबातच कचरा येणार नाही. अशा तऱ्हेनं फक्त ती एक फ्लॅट सिस्टीम नव्हे तर संपूर्ण शहर हळूहळू स्वच्छ सुंदर व्हायला मदत होईल याची सुरुवात आर्किटेक्ट पासून होते. ही महत्वाची जबाबदारी आर्किटेक्टने ओळखली पाहिजे. त्यावर अंमलबजावणी होते की नाही याचाही धांडोळा घेतला तर खऱ्या अर्थाने पृथ्वीवरील सर्व शहरे विश्वकर्मा वसवतो आहे की काय असे वाटू लागेल. जसे मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम पालक शिक्षक करत असतात तसेच शहराला आकार देण्याचे काम हे आर्किटेक्ट लोक करत असतात. तर त्यांनी ही जबाबदारी ओळखून त्याचा नीट निर्वाह होईल असे पाहिले पाहिजे. कोणत्याही वास्तूचे डिझाईन करत असताना अगदी शाळेचे असेल हॉस्पिटलचे असेल किंवा अगदी सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहाचे असेल जर सर्व ठिकाणी पर्यावरणपूरकतेचा जर आग्रह धरला आणि त्याप्रमाणे त्याची योग्य जागा तयार केली तर सुंदर शहरे तयार होतील जी आज लहान असलेल्या अनभिज्ञ मुलांच्या भवितव्यासाठी फार निकडीची गोष्ट आहे. आज आपण आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतो हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
1: श्रोतेहो. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: कार्यक्रम प्रसारित करण्यात आला मुंबई केंद्रावरून. थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक डॉक्टर गणेश हेगडे. अथ वार्ताः. प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी उक्तवान् यत् परिवर्तनशील वैश्विक परिस्थितौ सुरक्षा सहकार्यं गभीरं कर्तुं तथा च आतंकवादात् अंतर्जालीय सुरक्षायाः च आरभ्य उदयमान प्रौद्योगिकी पर्यन्तं समाह्वानानां परिहारे ब्रिक्स इत्यस्य महत्वपूर्णा भूमिका वर्तते. प्रधानमंत्री श्री मोदी गतसायं नवदिल्ल्यां ब्रिक्स देशानां राष्ट्रिय सुरक्षा परामर्शदैः वरिष्ठ सुरक्षा अधिकारिभिः सह मिलितवान्. सामाजिक माध्यम संदेशे श्री मोदिना प्रकाशितं यत् भारतस्य ब्रिक्स अध्यक्षता व्यावहारिक सहकार्यं प्रवर्तयितुं वैश्विक दक्षिणस्य प्राथमिकतानां समर्थनं कर्तुं सुरक्षित समावेशीय विश्वे च योगदानं दातुं प्रयतते. प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी कतर देशस्य अमीरस्य शेख तमीम बिन हमद अल थानी इत्यस्य दूरभाषं प्राप्तवान्. कतरस्य रास लफान औद्योगिक नगरे दुर्घटनायां भारतीय नागरिकाणां निधन विषये कतरस्य अमीरः शोकं प्रकटितवान् तथा च घातितानां शीघ्रं स्वस्थतायाः आशां प्रकटितवान्. श्रीमोदी प्रभावित परिवारेभ्यः सहानुभूति वचनानां कृते कतरमीराय धन्यवादं दत्तवान्. व्रणितानां कृते शीघ्र चिकित्सा सहायता प्रदानाय च प्रशंसितवान्. द्वौ नेतारौ स्वनागरिकाणां कल्याणं सुरक्षाञ्च सुनिश्चेतुं स्वप्रतिबद्धतायाः पुनः पुष्टिं कृतवन्तौ. भारतस्य खनिज मन्त्रालयेन 56 महत्वपूर्णानां सामरिक खनिज खण्डानां अथ 11 अन्वेषण अनुज्ञापत्रखण्डानां च सफल सघोष विक्रयणेन सह क्रिटिकल मिनरल मिशन इति दुर्लभ खनिज कार्यक्रमस्य महती गतिः प्राप्ता अस्ति. मन्त्रालयेन सघोष विक्रयणस्य 7 खण्डस्य अन्तर्गतं 10 महत्वपूर्ण सामरिक खनिज खण्डाः सफलतया सघोष विक्रयणं कृताः. भारतेन पाकिस्तानाक्रमित जम्मूकश्मीरस्य स्थितिविषये कृतटिप्पणी सम्बद्धं पाकिस्तानस्य रक्षामन्त्री ख्वाजा आसिफ इत्यस्य घोरालोचना कृता. विदेशमन्त्रालयेन कथितं यत् एताः टिप्पण्यः प्रतिवेशिदेशस्य स्वस्य असफलताम् अवच्छादनाय स्वस्य मानव अधिकारस्य उल्लङ्घनात् ध्यानं दूरीकर्तुं क्रियमाणाः निराशजनकाः प्रयासाः सन्ति. नवदिल्ल्यां वार्ताहरान् सम्बोधयन् विदेशमन्त्रालयस्य प्रवक्ता रणधीर जयस्वालः अवदत् यत् भारतम् एतान् कल्पित आरोपान् स्पष्टतया तिरस्कुर्वति. सः आशा

चिंतनशील आकाशवाणी म्हणजे पहाटेचा प्राजक्त। स्वास्थ्य आणि प्रकृती प्रति सजग आकाशवाणी म्हणजे टवटवीत सूर्यफूल। सृजनशील आकाशवाणी म्हणजे वसंत ऋतूत फुलणारी अपराजिता। आकाशवाणी म्हणजे भाव विभोर नाद लहरींचा सूर केवळ।

रंध्रा रंध्रात चांदणं फुलवणारी आकाशवाणी म्हणजे रातराणी। कर्णेंद्रिय तृप्त करणारी आकाशवाणी म्हणजे सदैव फुलणारी सदाफुली। ऐकत रहा नागपूर आकाशवाणी, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर।

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन ऐका. आज बुधवार दिनांक 24 जून 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे विविध वयोगटातील मुलं आणि पालकत्व. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर कनक गिल्लूरकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 2560101 2529

0: 2 6 6. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज बुधवार दिनांक 24 जून 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी निवेदन संपलं.
1: श्रोते हो, एक निवेदन. श्रोते हो, जर आपल्या आवडीची मराठी चित्रपटातील गाणी, मराठी भावगीत, भक्तिगीत ऐकायची असतील तर तुम्ही आम्हाला आमच्या हॅलो मन भावत या नवीन फोन इन कार्यक्रमात फोन करू शकता आणि आपली आवड आम्हाला कळवू शकता. दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान. आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 25601 आणि 2529266. हॅलो मन भावन या कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात येईल दर रविवारी सकाळी 10 ते 10:30 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून. तेव्हा नक्की फोन करा तुमच्या आवडीची सुमधुर मराठी गाणी ऐकण्यासाठी दर गुरुवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. कार्यक्रम आहे हॅलो मन भावन.

श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712254821.

आकाशवाणीचे नागपूर केंद्र आहे. हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन ऐका. आज बुधवार दिनांक 24 जून 2026 ला सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे विविध वयोगटातील मुलं आणि पालकत्व. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर कनक गिल्लुरकर. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 25601025292966. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज बुधवार दिनांक 24 जून 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी निवेदन संपलं. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर. 7:10 ऐकूया प्रादेशिक मराठी बातम्या, त्यानंतर 7:25 ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून काही क्षणातच.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 7 सेकंद झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
1: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
2: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
3: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
1: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका आज दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12

0: वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: जीवन सुंदर आहे.
2: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. किती ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल.
3: पाणी का डोळ्यात येते?
2: काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. 12 महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान। राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान। राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा। आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले। राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता। पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ अर्मिडा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपा वादक भिकल्या लाडक्या धिंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला। चित्रपट दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कला क्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं। या कृती दलात कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल। त्यांना भ्रष्टाचार विरोधी पथक आणि नक्षल विरोधी पथकाप्रमाणे अतिरिक्त भत्ते आणि पदोन्नती दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। त्याचवेळी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जास्त अंमली पदार्थ सापडतील तिथल्या पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला। याबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले,
4: मुंबई पोलिसांचं अभिनंदन याकरता केलं पाहिजे की देशभरातल्या राज्यांमध्ये मुंबई पोलिसांनी ऑपरेशन केले। देशभरात म्हणजे केवळ मुंबईत नाही तर देशातल्या 4-5 राज्यात जाऊन एमडीचे त्या त्या राज्यातले, तेलंगणात आपण उद्ध्वस्त केलं, गुजरातमध्ये आपण उद्ध्वस्त केलं, युपीमध्ये जाऊन आपण उद्ध्वस्त केलं। आपण जी मागणी केली आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असतील तिथल्या पीआय वर कारवाई ही केली जाईल। आणि दुसरं आपण काय म्हटलं होतं, दुसरा हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे, रिहॅबिलिटेशन सेंटर हे केल्याशिवाय आपण लोक आपले जे तरुण आहेत यातनं बाहेर काढू शकत नाही। या संदर्भात तात्काळ रिहॅबिलिटेशन सेंटर करता जागा उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीनं महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील आणि लवकरात लवकर रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू करण्यात।
3: महावितरणची स्थापित क्षमता येत्या

पाच वर्षात 78,000 मेगावॅट पलीकडे नेण्याचे नियोजन असल्याची माहितीही फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 19.5% अधिक वीज मागणी नोंदवण्यात आल्याचं ते म्हणाले. राज्यात तिहेरी तलाक प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल आणि कोणत्याही महिलेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत एका लक्षवेधीच्या उत्तरात दिली. विदर्भातल्या प्रत्येक जिल्ह्यात व्याघ्र अभयारण्य तसंच कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्या सफारी सुरू करण्याची घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान केली. वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबातल्या सदस्यांना कायमस्वरूपी नोकरी देण्याचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या समोर सादर केला जाईल असं आश्वासन नाईक यांनी दिलं. समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आवश्यक विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या दरम्यान दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडील काही खात्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी प्रभारी मंत्र्यांची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. आधीच्या काळात हे होत नव्हतं असा दावा विरोधकांनी केला. मात्र यापूर्वीच्या सरकारच्या काळात देखील प्रभारी मंत्र्यांची नेमणूक होत होती आणि हे संविधानाच्या अनुसार असल्याचं नार्वेकर म्हणाले. अध्यक्षांच्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. दरम्यान विधान परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा काल शपथविधी झाला. शासनानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ करण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभा आणि विधान परिषदेत केली. एसटी महामंडळातील सुमारे 86,000 कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. एसटी ही राज्यातल्या जनतेची जीवनवाहिनी असून या सेवेमागे एसटी कर्मचाऱ्यांचं योगदान मोलाचं असल्याचं सरनाईक म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53% करण्यात आला आहे. तसंच घरभाडे भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे. तर वार्षिक वेतनवाढीचा दर 2% करण्यात आला आहे. एसटीकडे पुरेशा प्रमाणात गाड्या उपलब्ध आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मागणी करणाऱ्यांना अतिरिक्त गाड्या पुरवल्या जातील असं आश्वासन सरनाईक यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. खासगी प्रवासी बस चालक मालकांनी बसमधून कुरिअर पार्सल किंवा अवैध मालवाहतूक केल्यास त्यांचा परवाना निलंबित करण्यात येईल असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा एआय प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा एआय प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानीची अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या ड्रोनच्या मदतीनं सर्वेक्षण करण्यासाठी कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या केळीबाग नुकसानासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल आणि पीक विमा कंपन्यांना भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही असं ते म्हणाले. कृषी फलोत्पादन सेंद्रिय शेती आणि कृषी क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यातल्या शेतकरी महिला शेतकरी कृषी विभागामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी 2023 आणि 2024 या वर्षांचे राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली असून येत्या 1 जुलै रोजी मुंबईत हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. एकंदर 189 पुरस्कार्थींचा गौरव यावेळी करण्यात येणार आहे. 36th महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन या संस्थेच्या करुणाष्टके या नाटकाला 7.5 लाखांचं प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची घोषणा केली आहे. जिगीशा अष्टविनायक या संस्थेच्या भूमिका या नाटकाने द्वितीय तर जिगीशा क्रिएशन या संस्थेच्या चिरंजीव परफेक्ट बिघडलाय या नाटकानं तृतीय पारितोषिक पटकावलं आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्राध्यापक शिरीष मोडक यांचं काल अहिल्यानगरमध्ये अल्प आजारानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. गणित आदी विज्ञान विषयाचे शिक्षक असलेले मोडक हे हिंद सेवा मंडळ या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नगर शाखेचे ते काही काळ उपाध्यक्षही होते. राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूननं लक्षणीय प्रगती

0: गेले आहे. पुणे शहर आणि परिसरात काल संध्याकाळनंतर पावसाची संततधार होती. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसानं जोर धरला असून बळीराजा सुखावला आहे. रत्नागिरीमध्ये कोसळणाऱ्या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पालघर जिल्ह्यात काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. सातारा शहर आणि जिल्ह्यातल्या पश्चिम भागात काल दुपारनंतर पाऊस पडला. यवतमाळमध्ये कळंब तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला तर एक तरुण जखमी झाला. धुळे तसंच नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसानं हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात आज पहाटेपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. अकोल्यात काल रात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. धाराशिव शहर आणि परिसरात सकाळी 6 वाजल्यापासून पावसाची रिमझिम सुरू आहे. खरीप पेरणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून हलक्या सरी पडत आहेत, मात्र पेरणीसाठी पुरेसा पाऊस नाही. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस काल मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागांमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टीलगतच्या भागातही जोरदार वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील पद्म पुरस्कार प्रदान. राज्यातील 7 मान्यवरांचा सन्मान. राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची स्थापना करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरवाडे भत्ता आणि वेतनवाढीचा लाभ देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा. आणि राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनची लक्षणीय प्रगती. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे जीवन सुंदर आहे. इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहीत असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
2: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
3: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजे आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
1: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्या समोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्हिंग विल महत्वाचे जरूर ऐका आज दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही पुन्हा प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
5: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
6: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
7: अहो काका, रस्त्यात तुमचा शी, आओ सगळे आजारी पडतील.
8: हो, चुकलं रे गड्या.
7: आओ स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
8: घेतो स्वच्छतेची शपथ, मी पण घेतो. हा, रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
9: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
10: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
11: आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:23 झाली आहेत. दिनविशेष. गंधर्व युगाची स्मृती जपणारे ज्येष्ठ नटवर्य गोपाळ गोविंद तथा नानासाहेब फाटक यांचा आज जन्मदिन. 24 जून 1899 या दिवशी त्यांचा जन्म झाला. 24 जून 1897 गायक, संगीत अभ्यासक, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित पंडित ओंकारनाथ ठाकूर तथा प्रणव रंग यांचा जन्म. चार्ल्स रँड याची हत्या करणारे दामोदर हरी चाफेकर यांचा जन्म दिनांक 24 जून 1869. रविकिरण मंडळाचे संस्थापक श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा जन्म 24 जून 1862. आपण ऐकत होतो दिनविशेष.

या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपणाला माहीतच आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचं. पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जगायचं असेल तर ते शक्य आहे का? तर हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे? तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. श्रोते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मनाला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची ती एक कला आहे. मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोद्दार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजेडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर वृषाली, तुम्ही ध्यानाबद्दल सांगत होतात तर मला सांगा की एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो की आता तुम्ही सांगितलं की एखादा ऑब्जेक्ट समोर ठेवून आपण त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करायचा प्रयत्न करायचा, पण आपलं ध्यान बरोबर लागतंय की नाही हे आपण कसं ओळखायचं?
1: बरोबर. जर का आता आपण एखाद्या वस्तूवर ध्यान केंद्रित केलं, मन एकाग्र केलं, लक्ष केंद्रित केलं आपलं, तर तेव्हा काय होईल की तुम्हाला इतर ठिकाणचा जो विचार आहे तो विचार तुमच्या मनात, तुम्हाला हे स्वतःला कळेलच ते, आणि मग तुम्हाला मनाला हलकं वाटायला लागेल किंवा तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. तुमच्या मनात जे द्वंद्व चालत असतं एखाद्या गोष्टीबद्दल की मी ही गोष्ट करू किंवा नाही करू, करू किंवा नाही करू,

0: द्वंद्व नाहीसं होईल तुमच्या मनातलं. ह्या सगळ्या गोष्टीत स्वतःचीच अशी उन्नती झालीये, तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण झालाय, तुमचं द्वंद्व नाहीसं झालंय,
1: फ्रेश वाटायला लागेल,
0: बिलकुल प्रश्नच नाही, मनाने फ्रेश वाटायला लागेल, उत्साह वाटायला लागेल, आणि कुठलाही निर्णय घेण्याची क्षमता, तुमची बुद्धी जी आहे ती अक्षी काय म्हणता येईल, निश्चयात्मिका बुद्धी तुमची जी आहे ती एकदम कार्यान्वित होईल. ती म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीचं कन्फ्युजन नाही राहणार तुमच्या आयुष्यामध्ये, तर तुम्हाला कळेल की मी जे ध्यान लावते आहे त्याचे मला हे सगळे फायदे होतात.
1: अच्छा, आणि साधारण किती वेळ आपण ध्यानाला बसायचं?
0: तसं काही नाही आहे, म्हणजे त्याला असं काही तुम्ही अर्धा तास बसाल ना पूर्णपणे धारणा लावून, तरी त्यातलं तुमचं होऊ शकते की तुमचं 2-3 सेकंदच ध्यान लागलंय.
1: अच्छा.
0: हा, होऊ शकते की तुमचं 1-2 मिनिटच ध्यान लागलेलं असेल, तर असं पण होऊ शकते. त्याच्यामुळे डिपेंड्स की एखादा व्यक्ती किती वेळ ध्यानाला बसतोय धारणा करत आणि त्याचं ध्यान किती वेळ लागतंय, तर ते आपण असं सांगू नाही शकत. पण म्हणजे एखाद्या माणसाला सवय झाली तरी जनरली प्रॅक्टिस मध्ये की नाही 1 तास करतात.
1: अच्छा.
0: 1 तास असं बसतात कंटिन्युअस आणि 1 तास भर तरी कमीत कमी ध्यान करतात.
1: आता तुम्ही सांगितलं की एखादा सेकंड किंवा एखादं मिनिट ध्यान आपलं लागत असेल, पण जेव्हा ध्यान लागतं तेव्हाच काय चित्र असतं ते आपल्याला समजतं का? म्हणजे काय तो माहोल असतो?
0: एकदम आत्मानंद ज्याला म्हणतो, आनंदाचे डोही आनंद तरंग, ते आनंद जो आहे तो अनुभवायला येतो. आणि हे अनुभव
1: आपण स्वतः अनुभव
0: नाही, हा राईट, ते जो अनुभवतो तोच सांगू शकतो, जो म्हणजे तो असं वर्णन न करता येणारा आनंद आहे तो.
1: अच्छा.
0: हा, तर त्याच्यामुळे अनुभवाचं शास्त्र आहे, त्याच्यामुळे ज्याने त्यांनी अनुभव घ्यायचा आणि त्या आनंदाचा अनुभव त्याला मिळू शकतो.
1: तुम्ही जसं सांगितलं की सकाळची वेळ ही कधीही चांगलीच, तर वेळेचं याला काही बंधन आहे? आणि कधी कधी आपण बघतो की म्हणजे ध्यानाला बसणारे जे लोक असतात ते असे अंधारी खोली, थोडासा मंद प्रकाश असा त्यांच्या खोलीत असतो, तर हा माहोल त्यांना काही अजून कॉन्सन्ट्रेशन करायला मदत करत असतो का?
0: असं होऊ शकतं, पण असं काही ठरलं नाही किंवा असं काही दिलंही नाही आहे, किंवा असं शास्त्रात पण असं काही म्हणलं नाही आहे की तुम्ही अंधाऱ्या खोलीत बसायला हवंय किंवा असं काही. बसू शकतात काय, सकाळच्या वेळेस जे काही आपण ध्यान करूया, म्हणजे ब्राह्म मुहूर्त ज्याला आपण म्हणतो, सूर्योदयाच्या पूर्वी 45 मिनिटं, तो ब्राह्म मुहूर्त, त्या ब्राह्म मुहूर्ताच्या वेळेस केलेलं ध्यान जे आहे ते नक्कीच काय म्हणता येईल चांगलं आनंद देणारं असू शकतं, म्हणजे आहेच थोडक्यामध्ये, फक्त ध्यान लागलं पाहिजे.
1: ध्यानाला बसायच्या अगोदर आपण कसं आंघोळ करून की थोडस आपल्या हातपाय तोंड फ्रेश केले आणि मग बसलो, काय नेमकी स्थिती आपली असायला हवी?
0: तर सुचेता पहा, हे काय असं धार्मिक अनुष्ठान वगैरे नाही आहे ध्यानाला बसणे, म्हणजे त्याच्यामुळे असे काही नियम पण नाही आहे त्याचे.
1: अच्छा.
0: है ना, एखाद्या व्यक्तीने आसन सिद्ध केल्यानंतर तो धारणा ध्यान करू शकतो. आसन सिद्ध करायचं म्हणजे कसं, जर का तुम्हाला एका विशिष्ट आसनामध्ये तुम्हाला 3 तास बसता येत असेल,
1: 3 तास,
0: हा, तर तुम्हाला आसन सिद्ध झालेलं आहे असं समजू शकतो आपण. ठीक आहे, तर मग ध्यानाला बसताना आपल्याला काय जास्त चुळबुळ करता येत नाही, हालचाल करायची नसते, एकाच ठिकाणी एकाच आसनामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने आपल्याला बघायचं असतं, बघायचं म्हणण्यापेक्षा कॉन्सन्ट्रेशननी सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तर अशा वेळी आसन सिद्ध झाल्यानंतर पद्मासन वगैरेच्या अवस्थेमध्ये आपण ध्यान लावायला पाहिजे. पण असं काही आवश्यक नाही की आंघोळ करूनच ध्यानाला बसलं पाहिजे, तुम्ही नॉर्मल फ्रेश झाले आणि ध्यानाला बसले तरी पण चालतं, असं तिच्यात काही आवश्यक नाही की आंघोळ करूनच केलं पाहिजे असं काही.
1: नक्कीच, म्हणजे आपली मनाची एकाग्रता, पुन्हा मनाची तयारी असणं हे फार महत्वाचं आहे. डॉक्टर, असं म्हणतात की परमात्मा आणि आत्म्याचं मिलन म्हणजे योग.
0: येस.
1: काय नेमकं
0: म्हणजे योगशास्त्र मध्ये आत्मा आणि परमात्मा हा कॉन्सेप्ट आहे ना? आता बरेच लोक मानत नाहीत पण ठीक आहे. तर आपला जो आत्मा आहे आणि परमात्मा ह्यांचं मिलन म्हणजे योग. युज्यते अनेन इति योग असं म्हणतात, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन. तर कसं असते की आपण एकटं शरीर, माझं हे शरीर आहे आणि परमात्मा संपूर्ण सृष्टीमध्ये आहे. सृष्टी पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतात, माझं जे आहे ते पिंड आहे आणि सृष्टीमध्ये जे आहे ते ब्रह्मांड आहे, म्हणजे जे ब्रह्मांडात आहे तेच माझ्यामध्ये आहे, फक्त त्याचं छोटे छोटे अंश स्वरूपात माझ्या शरीरात आहे ना. तर माझ्या शरीरातला आत्मा पण सेम छोट्याशा स्वरूपातला आहे आणि सृष्टीतला आत्मा तो म्हणजे परमात्मा आहे. तर योगशास्त्राचा अभ्यास केल्याने आपल्याला आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होते है ना असं म्हणतात. पण सर्वसामान्य माणसाला समजण्याकरता तुम्ही आपण म्हणू शकतो की आपल्याला

0: परमात्म्याचं ज्ञान होते. किंबहुना आपण किती कमी आहे संपूर्ण सृष्टीमध्ये. आपले जे इगो आहेत, मी पण आहे, तो सगळा गळून पडतो.
1: अच्छा,
0: म्हणजे माझ्या आत्म्याला ते संस्कार मिळतात असे की जेणेकरून मला परमात्म्याचं ज्ञान होतं. जो कोणी करता करविता, तुम्ही जो कोणाला मानत असाल सृष्टीमधला परमात्मा, त्याचं ज्ञान होणे म्हणजे तुमच्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, मोक्षप्राप्ती.
1: अच्छा,
0: योगशास्त्राचं अंतिम ध्येय काय आहे? तर मोक्षप्राप्ती.
1: अच्छा,
0: आत्म्याचं परमात्म्याशी मिलन म्हणजे ज्ञानप्राप्ती असं पण म्हणू शकतात.
1: डॉक्टर, मला सांगा की योगाभ्यासामध्ये जी वेगवेगळी आसनं आहेत त्यांचा शारीरिक दृष्टीने सुद्धा खूप महत्व आहे, तर काय सांगाल तुम्ही आपल्या शरीराच्या दृष्टीने? आता सध्या बघितलं तर मांडी घालून बसणं सुद्धा सगळ्यांना अवघड झालंय, कारण आपलं खाली बसणं होतच नाहीये सध्याच्या काळामध्ये. तर विविध आसनं आहेत त्यांचा आरोग्याच्या दृष्टीने काय महत्व आहे?
0: बरोबर आहे. कसं आहे पहा, आपण जेव्हा म्हणलं ना योगशास्त्र हे एक जीवन पद्धती आहे, ही काही चिकित्सा शास्त्र नाही, राईट? तरी सुद्धा आपण जर का योगशास्त्राचा अभ्यास करत असू तर याच्या अनुषंगाने आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं, ठीक आहे ना? म्हणजे आपण आसनं करत असू याच्यातून आपल्याला शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं, आणि म्हणून त्यासाठी आपण आसनांचा देखील अभ्यास केला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर एखादा माणूस असं म्हणू शकतो ना की मला नाही करायची आसनं वगैरे, मी डायरेक्टच ध्यान धारणा करीन, है ना? तीच जर का आवश्यकता असेल तर. पण जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला शरीराचं स्वास्थ्य तुमच्याकडे नसेल तर मग तुमचं मन सुद्धा लागणार नाही ना एका ठिकाणी, है ना? आपण म्हणजे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. तर त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं शरीर स्वस्थ राहणं हे प्राईम इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे, अगदी खूप महत्वाची गोष्ट. मग याच्यासाठी आसनं करतो तर विविध प्रकारची आसनं आहेत. तर आसन नेमकं काय करतं तर तुमच्या शरीरामध्ये तुमचं चयापचय जे आहे, चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम, मेटाबॉलिझमला नॉर्मल ठेवण्यास मदत करतात. आसनं काय करतात? जे मेटाबॉलिझम आहे शरीरातलं ते नॉर्मल ठेवायचं मदत करतात, है ना? मग त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतात सगळीकडे, सगळ्या ऑर्गन्सकडे, हार्टकडे, ब्रेनकडे. ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं तर तुमचे ऑर्गन्स आणखी चांगले परफॉर्म करतात, ठीक आहे? त्याच्यानंतर तुमचे हात पाय हे जे मसल्स आहेत त्या मसल्समध्ये टोन येतो, म्हणजे त्याची लवचिकता वाढते. तुमच्या मांसपेशींची लवचिकता वाढते, त्याचं बल वाढतं, स्ट्रेंथ वाढते, शक्ती वाढते, है ना? एकूण तुमचा स्टॅमिना वाढतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आसन केल्याने आपल्याला प्राप्त होतात. तर म्हणजे थोडक्यामध्ये आसन केल्याने तुमचं बल वाढतं, स्टॅमिना वाढतो, सर्क्युलेशन वाढतं, मग त्याच्यानंतर मेटाबॉलिझम चांगलं होतं, म्हणजे तुम्हाला सर्वांगीण शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होतं.
1: अच्छा, आणि आसनाचे कोणकोणते प्रकार आहेत?
0: आसनांचे खूप सारे प्रकार आहे. म्हणजे कसं, आसनांचं कसं आहे की झोपून केलं जाणारी आसनं, है ना, पाठीवर झोपलेली केलेली आसनं, पोटावर झोपून केली जाणारी आसनं, मग उभ्याने केलेली आसनं, मग ध्यानात्मक काही असतात ती आसनं असतात, काही शिथिलीकरणात्मक आसनं असतात. शिथिलीकरणात्मक म्हणजे तुम्हाला रिलॅक्स फील करवणारी आसनं, अशा सगळ्या गोष्टी, असे वेगवेगळे प्रकारची आसनं असतात. कधी कधी तर आसनं अशी पण आहेत की म्हणजे त्याचं नाव वेगवेगळं दिलं असतं, म्हणजे एखाद्या पर्वताच्या नावावरून आसनाचं नाव, है ना, वृक्षावरून वृक्षासन वगैरे, या टाइप असे वेगवेगळे वेगवेगळी नावं पण दिलेली असतात वेगवेगळ्या आसनांना. तर असे विविध प्रकारचे आसनं आहेत बरीच.
1: अच्छा डॉक्टर, आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की या आसनांमुळे बॉडीला टोन येतो. योगाभ्यास करणारे जे लोक आहेत ते खूप असे तेजस्वी दिसतात, इवन त्यांची स्किन बघितली तरी ती एकदम अशी चकचकीत तेज असं दिसतं. तर त्याचा आपल्या स्किनवरती पण परिणाम होतो योगाभ्यासाचा?
0: निश्चितच. म्हणजे कसं की स्किन सगळ्यात शेवटचं ऑर्गन आहे तुमच्या आतमधलं, जे काही सार आहे, सार आम्ही म्हणतो ना ज्याला आयुर्वेदामध्ये रस सार, रक्त सार, म्हणजे हे सगळे धातू आहे. आपलं शरीर सगळ्या धातूंनी बनलंय, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, आणि हे सगळे धातू सारवान बनले म्हणजे चांगले बनले तर ते रिफ्लेक्ट होणार.
1: नक्की.
0: मग ते रिफ्लेक्ट कसे होणार? तर डेफिनेटली तुमची स्किन रिफ्लेक्ट करणार, तुमच्या डोळ्यातनं ते दिसणार, तुमच्या भावनांमधनं ते दिसणार, आणि ह्याच्यामुळे हे जो योगाचा अभ्यास करतो त्याचे सगळे धातू सारवान झालेले असतात, आणि त्याच्यामुळे त्याचं सगळं तेज त्याच्या स्किनमधनं, त्याच्या डोळ्याच्यामधनं सगळं समोरच्या माणसाला अपील करतं.
1: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया.

पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की एका कार्यक्रम दिलखुलास सकाळी 7:25 मिनिटांनी. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही?
2: आकाशवाणी आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 meters म्हणजेच 585 kHz. 7:40 झाली आहेत. सुगम संगीत कार्यक्रमात ऐकूया शिवराज शिंदे यांनी गायलेली मराठी भावगीतं.

श्रोतेहो, सुगम संगीत कार्यक्रमात आपण ऐकत होतात शिवराज शिंदे यांनी गायलेली मराठी भावगीतं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 8 वाजता हिंदी, 8:15 इंग्रजी, त्यानंतर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकूया मुंबई केंद्रावरून थोड्याच वेळात.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 8:30 आणि 15 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी. योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगलचा उझबेकिस्तानवर विजय, क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. आता सविस्तर बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधानांनी काल नवी दिल्ली इथं ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या कार्यकाळात व्यावहारिक सहकार्य वाढवणं, ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांसाठीच्या प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल, असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्गेई शोइगू यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली. दिल्लीत आयोजित 16 ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली. भारत रशिया यांच्यातील विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी काल दूरध्वनीवरून संवाद साधला. गेल्या रविवारी कतारमधल्या रास लाफान इंडस्ट्रियल सिटी इथं झालेल्या अपघातात भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल कतारच्या अमीरांनी शोक व्यक्त केला. बाधित कुटुंबांबद्दल सहानुभूती दर्शवल्याबद्दल आणि जखमींना त्वरित वैद्यकीय मदत पुरवल्याबद्दल मोदी यांनी कतारच्या नेत्यांचे आभार मानले. दोन्ही नेत्यांनी आपापल्या नागरिकांचं कल्याण आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा यावेळी पुनरुच्चार केला. एल निनो स्थितीच्या प्रभावामुळे यावर्षी मान्सूनचा पाऊस कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेती आणि शेतकऱ्यांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र सरकार आगामी खरीप हंगामासाठी तयारी करत आहे, अशी ग्वाही कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. देशात आतापर्यंत सरासरीपेक्षा सुमारे 43% कमी पाऊस झाला आहे आणि जुलै महिन्यातही मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता आहे. कमी पावसामुळे एकंदर 315 जिल्हे प्रभावित होऊ शकतात. यामध्ये सिंचनाची सुविधा अत्यंत मर्यादित अर्थात 25% कमी सिंचन क्षेत्र असलेले 111 उच्च प्राधान्य जिल्ह्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त 25-50% सिंचन क्षेत्र असलेले 76 जिल्हे मध्यम प्राधान्य श्रेणीत तर धरणं आणि इतर स्रोतांद्वारे तुलनेनं चांगल्या सिंचन सुविधा उपलब्ध असल्यानं 128 जिल्ह्यांचं कमी प्राधान्य श्रेणीत वर्गीकरण करण्यात आलं आहे. यापैकी बहुतांश जिल्हे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, बिहार, झारखंड, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या 12 राज्यांमध्ये आहेत. बाधित जिल्ह्यांसाठी आपत्कालीन योजना तयार करण्यात आल्या असून यामध्ये पर्यायी पिकं, कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची लागवड, पीक विविधता आणि उपलब्ध जलस्रोतांचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करण्यावर भर देण्यात आला आहे, असं चौहान म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी

प्रभू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत पद्म पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यातले सन्मान प्रदान करण्यात आले. राज्यातल्या 7 मान्यवरांचा कालच्या सन्मानार्थींमध्ये समावेश होता. पार्श्वगायिका अलका याज्ञिक यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा, वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ अर्मिडा फर्नांडिस, वारली आदिवासी परंपरेचे जतन करणारे 89 वर्षीय तारपा वादक बिकल्या लाडक्या धेंडा, अभिनेते दिग्दर्शक आर माधवन आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोक खाडे यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. चित्रपट, दूरदर्शन आणि रंगभूमी या तिन्ही माध्यमांमध्ये 4 दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना कलाक्षेत्रातल्या योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना अर्थात आयएमओनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या 11,000 अधिक खलाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची योजना जाहीर केली आहे. आयएमओचे सरचिटणीस आर्सेनियो डोमिंग्वेज यांनी एका निवेदनात म्हटलंय की या मोहिमेसाठी आवश्यक असलेली सुरक्षिततेची हमी आणि सुरक्षित जलवाहतुकीसाठी अनुकूल परिस्थितीची खात्री करण्यात आली आहे. ही मोहीम इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर हाती घेण्यात आली असून इराण, ओमान या क्षेत्रातील इतर देश आणि सागरी उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सहकार्यानं ही मोहीम राबवली जाणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी कोणत्याही शुल्काशिवाय व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुली आहे असं जिन्हिवा इथं संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयातल्या इराणचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी अल बहरीनी यांनी जाहीर केलं. इराण आणि अमेरिका यांच्यातील वाटाघाटींच्या आधारे 60 दिवसांनंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल असंही ते म्हणाले. लखनौमधल्या शिकवणी वर्गात नुकत्याच घडलेल्या आगीच्या घटनेनंतर या इमारतीच्या मालकाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारनं राज्यभरात कार्यरत कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी आणि बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कोचिंग केंद्रांविरुद्ध कारवाई करण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली आहे. संपूर्ण राज्यातील अशा केंद्रांवर अग्निसुरक्षा लेखापरीक्षण केलं जाईल असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल सांगितलं. तळघरातील कोचिंग सेंटर, नर्सिंग होम किंवा इतर व्यावसायिक आस्थापना चालवणं कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना त्यांच्या संबंधित जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व कोचिंग संस्थांचं सर्वसमावेशक सर्वेक्षण करण्याचं आणि त्यांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती आकाशवाणीच्या वार्ताहरानं दिली. महाराष्ट्र शासनाच्या विभागांमधील कामकाज अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि लोकाभिमुख करण्यासाठी महा एआय प्रगत कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी महाराष्ट्र हब हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित देशातला पहिलाच अभिनव उपक्रम विकसित करण्यात आला असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महा एआय प्लॅटफॉर्मबाबत विधानभवनात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री काल बोलत होते. या उपक्रमाची अंमलबजावणी राज्यातल्या विविध विभागात लवकरच होणार असल्याचं ते म्हणाले. संवेदनक्षम अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी, शाश्वत विकासाला गती देण्यासाठी आणि सर्वसमावेशक वाढ सुनिश्चित करण्यासाठी अधिक मजबूत बहुपक्षीय सहकार्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं आयोजित ग्लोबल कन्व्हर्जन्स फॉर ग्रोथ समिट या कार्यक्रमात दूरस्थ माध्यमातून संबोधित करताना त्या बोलत होत्या. लोकसंख्याशास्त्र, विकासाचे टप्पे, संसाधनांची उपलब्धता आणि आर्थिक संरचना तसंच देशांतर्गत गरजांचं प्रमाण भिन्न असतं हे ओळखून अत्याधिक आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असंतुलन कसं कमी करता येईल यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं त्या म्हणाल्या. भारत आणि अमेरिका यांच्यातील विस्तारणारी आर्थिक भागीदारी मजबूत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची भेट घेताना बोलत होते. आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि विकास आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधी निर्माण करण्याच्या दृष्टीनं अमेरिकेसोबत रचनात्मकपणे काम करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील परिस्थितीबाबत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलेल्या विधानांवर भारतानं तीव्र शब्दात टीका केली आहे. या क्षेत्रात पाकिस्तानच्या अनेक दशकांपासून राबवल्या जाणाऱ्या धोरणांचा हा थेट परिणाम आहे. या धोरणांमुळे या भागातील नागरिकांचं आर्थिक शोषण, मूलभूत अधिकारांची पायमल्ली केली जात आहे तसंच प्रशासकीय दडपशाही अशा मुद्द्यांमुळे नागरिकांची नाराजी यांचा समावेश आहे असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या ह्युस्टन इथं खेळल्या गेलेल्या क गटातल्या सामन्यात पोर्तुगलनं उझबेकिस्तानवर

0: 5-0 असा विजय मिळवला. ख्रिस्टियानो रोनाल्डोनं 2 गोल करत पोर्तुगलला हा दणदणीत विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. या गोलसह 6 विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा रोनाल्डो हा पहिला खेळाडू ठरला. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. तर इंग्लंड आणि घाना यांच्या दरम्यान एल गटातला सामना 0-0 अशा बरोबरी सुटला. गट एल मधल्या आणखी एका सामन्यात थोड्या वेळापूर्वी क्रोएशिया आणि पनामा यांच्यातल्या लढतीत क्रोएशियानं स्पर्धेतला पहिला विजय मिळवला. हवामान. पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी वारे महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या काही भागात पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील 3 दिवसात किनारपट्टीवरील कर्नाटक, कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बदलत्या जागतिक परिस्थितीत सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची, पंतप्रधानांचं प्रतिपादन. आगामी खरीप हंगामासाठी सतर्क राहण्याचे कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांचे निर्देश. कोचिंग संस्थांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये विशेष मोहीम. आणि फिफा फुटबॉल स्पर्धेत पोर्तुगलचा उझबेकिस्तानवर विजय, क्रिस्टियानो रोनाल्डोची ऐतिहासिक कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:40 झालीत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया किशोर कुमार आणि अनुपमा देशपांडे यांच्या युगल स्वरात काश चित्रपटातलं गीत. शब्दरचना फारूक कैसर यांची, संगीतकार आहेत राजेश रोशन.

यानंतर ऐकूया बैराग चित्रपटातलं गीत मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत कल्याणजी आनंदजी यांनी दिलं आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत होतात 8 दिन या चित्रपटातलं गीत. गायक आणि संगीतकार होते SD बर्मन. शब्दरचना गणेश सिंग यांची होती. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीत आम्ही संपवित आहोत. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचनापत्र.

नेत्रदानाबाबत युवकांमध्ये वाढती जनजागृती मोहीम, जिल्हा रुग्णालय भंडारा यांची सतत 3 वर्षे नेत्रदान उद्दिष्टपूर्ती, मोतीबिंदू शस्त्रक्रियामध्येही उल्लेखनीय अशी कामगिरी. भंडारा दृष्टीदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. एका नेत्रदात्यामुळे 2 अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. समाजात नेत्रदानाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा सातत्याने प्रयत्न करत असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. विशेषतः युवकांमध्ये नेत्रदानाबाबत जागरूकता वाढत असून दरवर्षी सुमारे 2000 नेत्रदान संकल्प पत्रे भरून घेतली जात आहेत. यापैकी जवळपास 60% सहभाग तरुणांचा असल्याची माहिती समोर आली आहे. माननीय जिल्हा शल्यचिकित्सक भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे नेत्रदान आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यात आलेले आहे. सन 2025-26 मध्ये नेत्रदानाचे 122% तर मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे 95% उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलेले आहे. सलग 3 वर्षे नेत्रदानात उद्दिष्टापेक्षा अधिक कामगिरी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा रुग्णालयाने मागील 3 वर्षात नेत्रदान क्षेत्रात सातत्यपूर्ण यश मिळविले आहे. नेत्रदान म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या डोळ्यातील कॉर्निया अर्थात नेत्रपटल दान करण्यात येतो. या कॉर्नियाच्या प्रत्यारोपणाद्वारे दृष्टी गमावलेल्या व्यक्तींना पुन्हा प्रकाश पाहण्याची संधी मिळते. मृत्यूनंतर काही तासांच्या आत नेत्रदान प्रक्रिया पार पाडता येते. यासाठी पूर्वसंमती असणे उपयुक्त ठरते. मात्र कुटुंबियांच्या संमतीनेही नेत्रदान शक्य असते. युवकांचा वाढता सहभाग, नेत्रदान चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाकडून वर्षभर जनजागृती उपक्रम राबविले जातात. शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना तसेच विविध गावांमध्ये मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे दरवर्षी सुमारे 2000 संकल्प पत्रे भरून घेतली जात असून त्यामध्ये युवकांचा सहभाग लक्षणीय आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेतही उल्लेखनीय कामगिरी. राष्ट्रीय अंधत्व आणि दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हाभर नेत्र तपासणी शिबिरे घेण्यात येतात. या शिबिरांमध्ये मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात आणून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येतात. चालू वर्षातही जिल्हाभर नेत्र तपासणी शिबिरे सुरू असून आतापर्यंत 111 मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आलेल्या आहेत. तज्ञ मनुष्यबळाची साथ. जिल्हा रुग्णालय भंडारा येथे 4 नेत्र शल्य चिकित्सक, उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे 2 तर साकोली येथे 1 नेत्र शल्य चिकित्सक कार्यरत आहेत. याशिवाय जिल्हाभरात 9 नेत्र चिकित्सा अधिकारी आणि 1 नेत्रदान समुपदेशक सेवा देत आहेत. नेत्रदान समुपदेशक रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग, आयपीडी, अतिदक्षता विभाग तसेच शवागार येथे भेट देऊन रुग्ण आणि नातेवाईकांना नेत्रदानाचे महत्व समजावून सांगतात. अनेक कुटुंबियांनी सकारात्मक प्रतिसाद देत

0: नेत्रदान प्रक्रियेला सहकार्य केले आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे नेत्ररोगांमध्ये वाढ. नेत्र विभागाच्या ओपीडीमध्ये दररोज सरासरी 120 ते 125 रुग्ण तपासणीसाठी येतात. मोतीबिंदू, काचबिंदू, डायबिटिक, रेटिनोपॅथी तसेच लहान मुलांमधील दृष्टीदोषाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. गंभीर स्वरूपाच्या रुग्णांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात येते. अधिकाधिक नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करून या सामाजिक चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने केले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 9:05 झालीत प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. या कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूया उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या स्वरात आनंद बक्षी यांचं गीत. संगीत लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. चित्रपटाचं नाव आहे राजकुमार.

श्रेया घोषाल आणि शान यांच्या स्वरात ऐकूया तुमचा नाही देखा या चित्रपटातलं गीत. समीर यांच्या गीताला स्वरबद्ध केला आहे नदीम श्रवण यांनी.

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नाहीतर घरी येऊ हा?
0: पण का मी?
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
1: अरे,
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा, त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।

श्रोते हो, आपण ऐकत होतात सोनू निगम आणि सुनिधी चव्हाण यांच्या आवाजात प्रसून जोशी यांचं गीत. या गीताला स्वरबद्ध केलं होतं जतीन ललित यांनी.

चित्रपट होता फना. यानंतर एकविता होत मसान या चित्रपटातलं गीत स्वानंद किरकिरे यांच्या आवाजात, संगीत वरुण ग्रोवर यांचं.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आजचा विषय होता मुख कर्करोग. तज्ज्ञ होते डॉक्टर संजोग सिंह. सादर करते होत्या संगीता आरसपुरे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूया पद्मजा फेनानी यांच्या आवाजात निवडूंग चित्रपटातलं गीत. शब्दरचना आरती प्रभू यांची, संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर.

0: 585 किलोहर्ट्सवर. 10:35 झाली आहेत आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विकासवाणी. आकाशवाणी नागपूर केंद्रावरून दर बुधवारी प्रसारित होणाऱ्या विकासवाणी या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध संस्था, त्यांची कार्यालय आणि व्यापक जनसहभाग या सर्वांच्या सहकार्यातून होणाऱ्या विविध उपक्रमाविषयी माहिती देत असतो. आज आम्ही गडचिरोली जिल्ह्यातील राबविण्यात येणाऱ्या काही उपक्रमांबद्दल माहिती देणार आहोत. श्रोतेहो, गडचिरोली हा जिल्हा नक्षलप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो, त्यामुळे दुर्गम भागामध्ये शासनाच्या विकासाच्या प्रयत्नांना आडकाठी येते. तरी सुद्धा दुर्गम भागात शासनाच्या कल्याणकारी योजना पोहोचवून प्रगती क्षेत्रातील नागरिकांप्रमाणे इथल्या लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाचे विविध विभाग आणि संस्था प्रयत्नशील आहेत. तेव्हा श्रोतेहो, आज आपण अशाच आदिवासींच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबद्दल माहिती जाणून घेऊया.
2: श्रोतेहो नमस्कार. विकासवाणी कार्यक्रमात आमच्या सर्व आकाशवाणी श्रोत्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, आज आपल्यासोबत आहेत तालुका आरमोरी, जिल्हा गडचिरोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता सुनील नंदनवार. आणि आज आपण त्यांच्याकडनं शालेय विद्यार्थ्यांसाठी शासनातर्फे उपलब्ध असलेल्या विविध योजनांची माहिती आज त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. तर नमस्कार मॅडम.
3: नमस्कार सर.
2: मॅडम, सर्वप्रथम आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की आपल्या शाळेची एकूण पटसंख्या किती आहे आणि आपल्या शाळेच्या कामाचं स्वरूप कसं आहे.
3: पटसंख्या आहे आमच्याकडे 49. ह्या वर्षी तशी पटसंख्या कमी झालेली आहे, कारण कॉन्व्हेंटमुळे विद्यार्थ्यांचा कल म्हणजे पालकांचा कल इकडे दिसत नाहीये. पण आता सीबीएसई पॅटर्न आल्यामुळे होऊ शकते की पुढल्या वर्षी आमची पटसंख्या वाढू शकते. आणि आम्हाला नवनवीन उपक्रम घेण्याची संधी पण मिळालेली आहे आणि त्या उपक्रमातून आम्ही दर शनिवारी दप्तरमुक्त शनिवार म्हणून आनंददायी शनिवार मुलांना घेऊन त्याचे नवनवीन उपक्रम घेत असतो.
2: मग आपल्या विभागामार्फत कुठल्या प्रचलित योजना सर्वसामान्यांसाठी आपल्या विभागामार्फत राबविल्या जातात याबद्दलची माहिती आमच्या आकाशवाणी श्रोत्यांना द्यावीत.
3: माध्यान्ह भोजनामध्ये जेवणाचं म्हणजे वाटाणा उसळ, चवळी उसळ, मटकी उसळ अशासारखे कडधान्य आणि तूर डाळ, मसूर डाळ वगैरे यांच्यापासून आपण वरण भात, मसाला भात वगैरे, आपण सोयाबीन वड्या पण मिळतात, मसाला भात, व्हेज पुलाव वगैरे करतो आम्ही तसं. आणि शासनातर्फे म्हणजे गणवेश वाटप आहे, विद्यार्थ्यांना सर्व मुलांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकं वितरण केले जातात, शासनाकडूनच येत असतात. आणि काही सोयी आपल्याला दिलेल्या आहेत, जसे सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे शासनानेच दिलेले आहेत. आपल्याला सौर ऊर्जेसाठी आता आम्ही अप्लाय केलेला आहे पण अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. आता किचन सेट बांधकाम म्हणून आलेलं आहे तर ते पत्र्याचं आलेलं आहे आम्हाला. सध्या तरी आता ते बांधकाम झालेलं आहे आणि शासनाकडून आता नवीन स्वच्छतागृह आलेलं आहे, ते बांधकाम सुरू आहे आणि शासनच बांधून देणार आहे.
2: सर्व गोष्टी शासनातर्फे तुम्हाला इथे उपलब्ध करून देण्यात येतात. मग आता मॅडम, इथली जी पटसंख्या आहे ती पटसंख्या वाढावी किंवा इथल्या आसपासच्या परिसरात मुले इथपर्यंत यावी म्हणून शाळेतर्फे काय प्रयत्न केला जातात.
3: आम्ही नवनवीन उपक्रम घेत आहोत आणि पालकांच्या घरी जाऊन भेटी पण सुद्धा घेत आहोत की आता सीबीएसई पॅटर्न आल्यामुळे पहिल्या वर्गाचा जसं अभ्यासक्रम आहे तर ओ आईच नाही तर वाचन लेखन सोबतच स्पेलिंग पाठ करणे, अक्षर मुळाक्षरांची ओळख, नवीन शब्द तयार करणे आणि नवनवीन आपण जशी एक पोयम जर घेतली ना, पोयम मध्ये आपल्याला नवनवीन वाक्य सुद्धा आपल्याला ऍड करून त्यांना सांगायचं आहे. म्हणजे मुलांना जे आपण घरी जे शिकलेले आहेत त्यातून आणखी काहीतरी निष्पन्न व्हावे किंवा आणखी त्यांना त्या अभ्यासामध्ये भर द्यावी म्हणून त्यांच्याकडून जाणून घेणे आणि त्यांना आणखी आपण मार्गदर्शन करणे असं ह्या सीबीएसई पॅटर्न मध्ये आलेलं आहे.
2: आता जेव्हापासून सीबीएसई पॅटर्न आलेला आहे तर जे पालक वर्ग आहे त्यांचा कल मुलीकडे शाळेकडे झुकतो आहे का किंवा त्यांना इथे आणण्यासाठी अजून काय करता येईल आपल्याला.
3: आम्ही आता त्यांच्या गृह भेटी घेतात. आता आपली सर्वेक्षण झालेलं आहे पटसंख्या आणि म्हणजे

0: विद्यार्थी पात्र विद्यार्थ्यांचे, तसे आमच्याकडे 30 विद्यार्थी आढळून आलेले आहेत. आता पालकांच्या घरी जाऊन भेटी घेणे, काही सुशिक्षित पालक आहेत ते म्हणतात की आम्ही कॉन्व्हेंटमध्येच टाकू. आता जे सुशिक्षितही आहे आणि म्हणजे विद्यार्थ्यांचा कल म्हणजे मराठी शाळा तिथे कॉन्व्हेंटमध्ये टाकलं तर फी झाली, सर्व झाल्या गणवेशापासून सर्वच. पण शासनाच्या म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये गणवेश पाठ्यपुस्तकं सर्व मिळत असल्यामुळे काही लोकांचं म्हणणं आहे की आपण जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना शिकवलं पाहिजे असं आता त्यांच्याकडून आम्हाला मते मिळालेली आहेत. पण आता किती आमच्याकडे भरती होऊ शकतात हे सांगू शकत नाही.
1: आणि इथला जो आता विद्यार्थी वर्ग आहे तर त्यांच्यासाठी काही शिष्यवृत्ती वगैरे किंवा या प्राथमिक लेवलवरच्या जर काही असतील तर त्याबद्दल आम्हाला.
0: शिष्यवृत्ती म्हणजे ST साठी शिष्यवृत्ती आहे सुवर्ण महोत्सवी म्हणून, आणि MT OBC ह्यासाठी आहे. तर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती आहे. तर आम्हाला BO साहेबांनी सांगितले, दीपकजी देवतळे, की तुम्ही 100% करा. तर आम्ही त्याच्यासाठी म्हणून प्रयत्न केले. तर आमचे आता जवळपास 22 फॉर्म मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीचे झाले आणि 2 अस्वच्छ कामगार म्हणून NTचे आहेत. तर त्यांचे ऑनलाईन होत नाही आहे. आणि 2 सुवर्ण महोत्सव म्हणजे आदिवासीचे होते ST चे, ते झालेले आहेत. त्यांची रक्कम पण त्यांच्या म्हणजे आमच्या शाळेच्या अकाउंटला जमा झालेली असेल. ह्या शासनाच्या योजना आहेत की आपण या शाळेमध्ये शिष्यवृत्तीसुद्धा मिळते 1000 रुपये मुलींना, तर आपण ह्या जिल्हा परिषदच्या शाळेत टाकावं असं सर्वांचं म्हणणं होऊ शकते. म्हणून त्यासाठी तरी पालक म्हणजे शासनाने लवकरात लवकर ती तरतूद करावी. आणि आजपर्यंत जेवढे पालकांनी फॉर्म भरले विद्यार्थ्यांचे तेवढे पालकांची शिष्यवृत्ती मिळावी हीच माझी शासनाकडून इच्छा.
1: आता मॅडम आता मुलांना या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील, मग या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मग इथला जो शिक्षक वर्ग आहे या शाळेतला, मग त्यांच्याकडे नेमकं मग कुठलं काम दिलं जातं?
0: आम्ही गेल्या वर्षी उन्हाळ्यामध्ये पूर्ण वर्ष म्हणजे उन्हाळ्याभर आम्ही शाळा चालवली. दोन्ही शिक्षक मीना वराडे मॅडम आणि मी सुद्धा आम्ही म्हणजे कसं जे अप्रगत आहेत म्हणजे निपुण महाराष्ट्रामधून ते प्रगत झालेले नाहीत. काही विद्यार्थी मागे पडले आहेत तर काही समोर गेले आहेत. त्यासाठी म्हणून की नाही आम्ही दर म्हणजे मुलांना बोलवणे होते शाळेमध्ये. शाळेमध्ये न्यायालयात त्यांच्या गृहभेटी घेणे आणि शाळेत यायला लावणे अशा प्रकारे आमचं दोन्ही महिन्याचा उन्हाळा शाळेतच गेला. आणि हाही वर्ष आता तर बोलवा म्हणत आहेत आणि परत आता जनगणनेचं काम जर दिलं तर एक मॅडम शाळेत राहतील ना एक आता जनगणनेचं काम करतील.
1: आणि इथे जे ज्या मुली असतात ज्या मुली इथे प्रवेश घेतात त्या मुलींसाठी काही अजून वेगळं काही शासनातर्फे असतं का?
0: शासनातर्फे 1 रुपया उपस्थिती भत्ता म्हणून यायचा. आता हे जवळपास 6 वर्ष झाले उपस्थिती भत्ता त्यांचा कमी केलेला आहे. लहान मुलांना 1 रुपया द्यायला का हरकत आहे? रोज 1 रुपया जर दिला तर सर्व मुली आपल्या आता आमच्या 100% उपस्थिती आहे. जर 1 रुपया जर मिळाला तर त्या पालकांनाही बरं वाटते की रोजचं आपल्याला 1 रुपया मिळत आहे. म्हणजे आपला विद्यार्थी 30 दिवस शाळेत गेला म्हणजे 30 रुपये जमा झाले असं म्हणजे पालकांचं पण मत बदलू शकते आणि सर्वजण म्हणजे जिल्हा परिषद शाळेकडे वळायला तयार होतील.
1: नक्कीच मॅडम, अत्यंत उपयुक्त अशी माहिती आज आपण आमच्या आकाशवाणी श्रोत्यांना दिलीत, त्याबद्दल आम्ही आमच्या आकाशवाणीतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.
0: थँक्यू सर.
2: याबरोबरच वेळ झाली आपली रजा घेण्याची. पुन्हा भेटूया विकासवाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणीचे नागपूर केंद्र आहे. हरवलेल्या व्यक्तींविषयी माहिती ऐकूया. कृष्णा संजय चैत्रामाणी, वय 19 वर्ष, हा तरुण, उंची 5 फूट 5 इंच, बांधा मध्यम, रंग सावळा,

चेहऱ्याची ठेवण गोल, उजव्या हातावर हरिणाचा टॅटू, याला हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाचा मुलगा आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता अपेक्स हॉस्पिटलसमोर जरीपटका नागपूर किंवा पोलीस स्टेशन जरीपटका येथे संपर्क साधावा. विनीता मनोरंजन उईके, वय 44 वर्ष, ही महिला. उंची 5 फूट, बांधा सडपातळ, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल, उजव्या हातावर विनीता नाव गोंदलेलं, हिला हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता तीरथ प्रजापती यांच्या घरी, इटाभट्टी आउटर रिंग रोड जवळ, समतानगर किंवा पोलीस स्टेशन जरीपटका नागपूर येथे संपर्क साधावा. जमुनेश्वरी उर्फ पुष्पा राजकुमार मार्को ही एक

अंधा सडपातळ रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल, उजव्या हातावर विनीता नाव गोंदलेलं, हिला हिंदी भाषा बोलता येते अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता तीरथ प्रजापती यांच्या घरी इटाभट्टी आउटर रिंग रोड जवळ समतानगर किंवा पोलीस स्टेशन जरीपटका नागपूर येथे संपर्क साधावा. जमुनेश्वरी उर्फ पुष्पा राजकुमार मार्को ही 21 वर्ष वय असलेली तरुणी बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट, बांधा सडपातळ, रंग गोरा, चेहऱ्याची ठेवण गोल, हिला मराठी भाषा बोलता येते अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता प्रवीण ठाकरे यांच्या घरी श्रीकृष्णनगर श्रीकृष्ण मंदिरजवळ हुडकेश्वर नागपूर किंवा पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे संपर्क साधता येईल. वीरेंद्र रामदास जी हाडगे वय 52 वर्ष असलेले गृहस्थ राहत्या घरून बेपत्ता झाले आहेत. उंची 5 फूट 2 इंच, बांधा सडपातळ, चेहऱ्याची ठेवण लांबट, यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता सौ जयश्री वीरेंद्र हाडगे रामबाग कॉम्प्लेक्स खामला रोड देवनगर नागपूर किंवा पोलीस स्टेशन धंतोली नागपूर इथे संपर्क साधता येईल. सायली प्रदीप मसराम ही 33 वर्ष वय असलेली महिला बेपत्ता आहे. उंची 5 फूट 5 इंच, बांधा सडपातळ, चेहऱ्याची ठेवण लांबट, हिला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते अशा वर्णनाची महिला आढळल्यास तिच्या बहिणीला कळवण्यासाठी पत्ता असा आहे. ज्युली प्रदीप मेसराम राहणार व्यंकटेश अपार्टमेंट, 3रा माळा, ब्लॉक नंबर 301, ऐच्छित मंदिर रोड, SBITM च्या समोर, महाल नागपूर किंवा पोलीस स्टेशन महाल इथे संपर्क साधावा. रज्जू इस्माईल शेख वय 41 वर्ष हे गृहस्थ बेपत्ता झाले आहेत. उंची 5 फूट, बांधा मजबूत, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांबट, यांना हिंदी भाषा बोलता येते अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता वंदे नवाज नगर गल्ली नंबर 10 यशोधरानगर नागपूर किंवा पोलीस स्टेशन यशोधरानगर नागपूर येथे संपर्क साधता येईल. मुस्कान फातमा हैदर अली ही 22 वर्षांची तरुणी आपल्या राहत्या घरून बेपत्ता आहे. उंची 4 फूट 10 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण लांबट, हिला हिंदी भाषा बोलता येते अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता असा. राहणार मोंढा कामठी नागपूर किंवा पोलीस स्टेशन कामठी येथे संपर्क साधावा. मंदा कांतीलाल रंगारी वय 56 वर्ष ही महिला बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधा मजबूत, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल, हिला मराठी भाषा बोलता येते अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता प्लॉट नंबर 2 चकोले लेआउट जुना नरसाळा किंवा पोलीस स्टेशन हुडकेश्वर नागपूर येथे संपर्क साधावा. सुनीता माधवराम निमजे वय 49 ही महिला राहत्या घरून बेपत्ता आहे. उंची 5 फूट 2 इंच, बांधा साधारण, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल, मराठी आणि हिंदी भाषा हिला बोलता येते अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता टिमकी विष्णू पांडे मंदिर मागे तहसील नागपूर किंवा पोलीस स्टेशन तहसील येथे संपर्क साधावा. सुभाष भोलानाथ बनसोड वय 49, उंची 5 फूट 3 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल, उजव्या बाजूने लकवा मारला आहे, यांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास कळवण्यासाठी पत्ता श्रद्धा अपार्टमेंट सेकंड फ्लोअर फ्लॅट नंबर B2 भीम चौक समोर जरीपटका नागपूर किंवा पोलीस स्टेशन जरीपटका येथे संपर्क साधावा. हरवलेल्या व्यक्तींविषयी माहिती आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. आकाशवाणीचे नागपूर केंद्र आहे. आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. 10:55 झाली आहेत. रेल्वे गाड्यांविषयी माहिती ऐकूया. रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या सूचनेनुसार 11:10 येणारी 12967 जयपूर एक्सप्रेस नियोजित वेळीच येईल. 6:50 येणारी
0507

3 बंगलोर लखनौ स्पेशल 4 तास 29 मिनिटं उशिरा येत आहे. 11:20 येणारी 12809 हावडा मेल, 11:30 येणारी 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस दोन्ही गाड्या नियोजित वेळीच येत आहेत. 12:50 येणारी 03252 बंगलोर दानापूर स्पेशल 10 तास 51 मिनिटं उशिरा येत आहे. 11:50 येणारी 12626 केरळा एक्सप्रेस, 11:50 येणारी 20825 वंदे भारत एक्सप्रेस, 12:35 येणारी 15293 अमृत भारत एक्सप्रेस तिन्ही गाड्या नियोजित वेळीस येत आहेत. 2:00 येणारी 12810 हावडा मुंबई मेल 34 मिनिटं उशिरा येत आहे. 12:10 येणारी 03251 दानापूर बंगलोर स्पेशल 2 तास 55 मिनिटं उशिरा येत आहे. 3:10 येणारी 22670 पटना एर्नाकुलम एक्सप्रेस, 3:20 येणारी 20912 वंदे भारत एक्सप्रेस, 3:25 येणारी 12723 तेलंगणा एक्सप्रेस, 3:30 येणारी 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस या सर्व गाड्या नियोजित वेळीच येत आहेत. 1:35 येणारी 18030 शालिमार LTT एक्सप्रेस 1 तास 58 मिनिटं उशिरा येत आहे. 2:20 येणारी 22906 शालिमार ओखा एक्सप्रेस 1 तास 19 मिनिटं उशिरा येत आहे. 3:55 येणारी 12130 आझाद हिंद एक्सप्रेस, 4:35 येणारी 12512 राप्ती सागर एक्सप्रेस या दोन्ही गाड्या नियोजित वेळीच येत आहेत. 4:25 येणारी 12296 संघमित्रा एक्सप्रेस 11 मिनिटं उशिरा येत आहे. विदर्भ एक्सप्रेस 5:00 येणारी 12106 5:10 येणारी 2270 तिरुपती जम्मू तावी हमसभर सुपरफास्ट, 5:10 येणारी 04114 हुबळी प्रयागराज स्पेशल आणि 5:10 येणारी 12722 दक्षिण एक्सप्रेस या सर्व गाड्या नियोजित वेळीस येत आहेत. रेल्वेगाड्यांविषयी अधिक माहितीकरिता दूरध्वनी क्रमांक आहे 139. रेल्वेगाड्यांविषयी माहिती आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून. यानंतर ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर आणि परिसरातलं कमाल तापमान 34.4 डिग्री सेल्सिअस जे सामान्य तापमानापेक्षा 3 अंशानं अधिक होतं. किमान तापमान 21.8 डिग्री सेल्सिअस जे सामान्य तापमानापेक्षा 3 अंशानं कमी होतं. येत्या 24 तासात आकाश ढगाळलेलं राहून पाऊस येण्याची शक्यता राहील. कमाल तापमान 40 तर किमान 25 डिग्री सेल्सिअस एवढं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत जुन्या मराठी फिल्मी गीतांचा निवेदनासह कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना विद्या राऊतचा नमस्कार. श्रोते हो, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देशभक्ती गीत. मराठा तितुका मेळवावा या चित्रपटातलं उषा मंगेशकर, लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आनंद घन यांनी दिलं आहे. शब्दरचना शांता शेळके यांची.

श्रोतेहो, पावसाच्या आगमनासोबतच अनेक जुनी सदाबहार आणि लोकप्रिय गाणी जोडलेली आहेत. लहान मुलांच्या बडबड गीतांपासून ते चित्रपटसृष्टीतील अजरामर भावगीतापर्यंत पावसांची अनेक नवी जुनी गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत. पावसाच्या बरकतीची आणि निसर्गाच्या आशीर्वादाची प्रचिती देणारं हे गीत ऐकूया, साधी माणसं या चित्रपटातलं. लता मंगेशकर यांच्या आवाजात शब्दरचना जगदीश खेबुडकर यांची, या गीताला संगीत दिलं आहे आनंद घन यांनी.

यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात सर्जा चित्रपटातलं गीत, जे थेट मनाला भिडते आणि पावसाची आठवण करून देते. या गाण्यात पावसाचे विहंगम दृश्य दर्शविले आहे. काव्यरचना नाधो महानोर यांची, संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे.

श्रोतेहो, पावसाच्या दिवसात मेघमालांना पाहून मोर आनंदाने नाचू लागतात. आपल्या अप्रतिम पिसारा फुलवून त्याचा आनंद व्यक्त करतात. अशीच एक कविता अशोकजी परांजपे यांच्या मनात आली आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेले हे गीत अजरामर झालं. संगीत अशोक पत्की यांचं आहे.

जे न देखे रवी ते देखे कवी अशी म्हण आपण ऐकत आलो आहो. पावसाळ्याच्या दिवसात ढगांमुळे कदाचित सूर्याला पृथ्वीवरचं स्पष्ट दिसत नसेल, पण अंधारातले किंवा अस्तित्वात नसलेलेसुद्धा पाहण्याची दिव्यदृष्टी ही कवीला असते. आणि म्हणूनच अशी गीतं ऐकताना, खिडकीत बसून चहा पिताना एक वेगळाच आनंद आपल्याला मिळतो. ऐकूया अरुंधती यांनी गायलेलं मंगेश पाडगावकरांचं गीत. या गीताला स्वरसाज चढवला आहे यशवंत देव यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा हा जुन्या मराठी फिल्मी गीतांचा निवेदनासह कार्यक्रम गाता रहे मेरा दिल आम्ही संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 11:30 झालीत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतांजली. आलेख आणि निवेदन राखी पाटील यांचं आणि सादरकर्त्या मुनाली शेंडे.

श्रोतेहो, गीतांजली या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आणि राखीचा नमस्कार. नवीन माहिती आणि आवडीची गाणी ऐकायला उत्सुक आहात ना? चला तर सुरुवातीला निसर्गावर बोलूया. श्रोतेहो, जून महिना जरा गर्मीचा, पावसाची आतुरतेने वाट पाहायला लावणारा असा हा महिना. पण या महिन्यात निसर्गाचं विविध रूप पाहायला मिळतं बरं का. सकाळी जरा थंड वारा तर दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी तांबडी केशरी रंगांची छटा असणारं आकाश. अशातच थंड वाऱ्याची झुळूक आली तर आनंदाचा सुखद धक्काच मिळतो जणू. अशा या महिन्यात क्रिकेटचे सामने, फुटबॉलची मॅच बघायची मजा काही वेगळीच असते. शिवाय आंबा, लिची असे रसदार फळं खाण्याचा आनंद काही वेगळाच. खरंच निसर्गाचं हे रूप, हे सौंदर्य माणसाला सगळ्या परिस्थितीत धीराने जगायला शिकवतं. तेव्हा या निसर्गाचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे, हो ना. श्रोतेहो, आता पावसाळा सुरू होईल. या पावसात छान भरपूर झाडं लावूया, त्यांना जगवूया. या सृष्टीचं, निसर्गाचं ऋण, निसर्गाचं रक्षण करत आपण फेडूया. जरा का दोन दिवस सुट्टी मिळाली की छान निसर्गाच्या सानिध्यात रमायला छोटीशी सहल काढूया. काय म्हणता, फिरायला जाण्याचा छान प्लॅन बनवताय? बनवा, नक्कीच बनवा. आणि निसर्गाचं हे रूप, हे सौंदर्य छान डोळ्यात साठवून रोजचा दिवस छान आनंदात घालवूया. ऐकूया हे छानसं गीत.

श्रोते हो, आनंदी आणि हसरं आयुष्य जगण्यासाठी आपलं आरोग्य आणि मन आपण आनंदी ठेवत असतो। त्यासाठी आपण आपल्या आरोग्याची तशी काळजी पण घेतो। नियमित व्यायाम आपण करतो, उत्तम आहार आपण घेतो। श्रोते हो, नुकताच 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला गेला। आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगाचं महत्व अधोरेखित करणं आणि लोकांना निरोगी जीवनशैलीकडे आकर्षित करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। आपल्या सर्वांनाच योगाचं महत्व आणि फायदे माहीत आहेत, तेव्हा आपण आपल्या दैनंदिन जीवनात नियमित योग करून आपलं आयुष्य निरोगी ठेवूया, उत्तम स्वास्थ्य ठेवूया। श्रोते हो, आपण फिट राहिलो तर छान सगळ्या गोष्टींचा आनंद आपण घेऊ शकू। चला, छान माहितीसह तुमच्या मनाला आनंदी करणारं आता असं एक सुंदरसं गीत ऐकवते, ऐकूया।

श्रोतेहो, दिनविशेषाबाबत मिळालेली माहिती आपल्या ज्ञानात भर टाकतेच, पण त्या व्यक्तीच्या कार्याबाबत कृतज्ञता व्यक्तही केल्या जाते. आज असे अनेक उत्तम कार्य झालेली आहेत ज्याचा फायदा आपल्याला रोजचं जीवन जगताना होतो. या दिनविशेषामुळे आपण त्या कार्याची आठवण करतो, त्या कार्याला पुढे नेण्यासाठी मिळून एकत्र येतो. श्रोतेहो, असाच एक महत्वपूर्ण दिवस 24 जून हा आंतरराष्ट्रीय महिला मुसद्दीपणा दिन, इंटरनॅशनल डे ऑफ वुमन इन डिप्लोमॅसी, हा दिवस जगभरात साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय संबंध आणि शांतता प्रक्रियेमध्ये महिलांच्या महत्वपूर्ण योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस पाळला जातो. श्रोतेहो, भारतासह अनेक देशांनी परराष्ट्र धोरणात महिलांच्या समावेशाला प्राधान्य दिलं आहे. भारताच्या विजयालक्ष्मी पंडित ते आजच्या काळातील अनेक महिलांनी जागतिक स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि शांतता अभियानामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. श्रोतेहो, आजची स्त्री ही स्वतः आपल्या स्वप्नांना पूर्ण करते, प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल आहे. तिने घेतलेल्या गगनभरारीचं जितकं कौतुक करावं तेवढं कमीच. स्त्री शक्तीला सलाम.

श्रोतेहो, दिनविशेषाबाबत बोलायचं झालं तर असाच एक महत्वपूर्ण दिवस, संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिवस, युनायटेड नेशन्स पब्लिक सर्व्हिस डे. हा दिवस दरवर्षी 23 जून रोजी साजरा केला जातो. समाजाच्या विकासात आणि कल्याणात सार्वजनिक कर्मचाऱ्यांचे योगदान ओळखणं, त्यांचा सन्मान करणं आणि तरुणांना सार्वजनिक क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. हा दिवस उत्कृष्ट आणि पारदर्शक प्रशासन प्रणालीला प्रोत्साहन देतो. नागरिक आणि प्रशासनातील संबंध सुधारण्यावर भरही दिला जातो. श्रोतेहो, अशा या माहितीमुळे ज्ञानात भर पडतेच, शिवाय त्या दिशेने आपली पावलंही पडतात. असंच दिनविशेषानिमित्त जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येतात. आपण सारेच नक्कीच त्यात सहभागी होऊ शकतो. चला, महत्वपूर्ण विषयावर माहिती जाणून घेतली. आता गाणी ऐकायला तर सर्वांनाच आवडतं. ऐकूया आपल्या या कार्यक्रमात तुमच्या मनातील तुम्हाला आवडेल असं हे गीत.

श्रोतेहो, कार्यक्रमातून छान गाण्यांचा आनंद तुम्ही घेत आहात. ही माहिती आणि गाणी तुम्हाला नक्कीच आवडत असतील. संगीत आवडत नाही असं म्हणणारा व्यक्ती क्वचितच सापडेल.

श्रोतेहो, कार्यक्रमातून छान गाण्यांचा आनंद तुम्ही घेत आहात. ही माहिती आणि गाणी तुम्हाला नक्कीच आवडत असतील. संगीत आवडत नाही असं म्हणणारा व्यक्ती क्वचितच सापडेल. कुठेही गाण्यांचा आवाज ऐकताच आपले कान लगेच त्या नादमाधुर्याचा वेध घेतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आणि क्षणाक्षणाला संगीत आपल्याला साथ देत असतं. प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी आपल्या जीवनातील खरा सोबती. संगीत हे व्यापक आणि अथांग आहे. सहज मनात विचार येतो, संगीताची सुरुवात केव्हा आणि कशी झाली असावी आणि संगीत दिन केव्हा साजरा केला जातो. श्रोतेहो, जेव्हापासून नादाची निर्मिती झाली असेल तेव्हापासून संगीत निर्माण झालं असावं. सर्वात प्रथम जागतिक संगीत दिनाची सुरुवात फ्रान्समध्ये झाली. 21 जून 1982 रोजी प्रथम जागतिक संगीत दिवस साजरा करण्यात आला आणि पुढे जगभरात हा दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. श्रोतेहो, घरात काही मंगल क्षण असला तर सनई चौघडे वाजविले जातात. सनईचे सूर कानावर पडताच मन प्रसन्न होतं. सूर, ताल, लय यांच्या अनोख्या संगमातून निघणाऱ्या लहरींवर मन बेभान होऊन डोलायला लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शाहीर गाऊन मावळ्यांना प्रेरित करत असत. तर गान कोकिळा लता मंगेशकर यांनी गायलेलं ए मेरे वतन के लोगो हे गीत ऐकताच अंगावर रोमांच उभे राहतात. अनेक आजारही म्युझिक थेरपीने बरे होतात, इतकी ताकद या संगीतात आहे. असं हे मनाला आनंदी करणारं गीतसंगीत. आजवर आपण अनेक गाणी ऐकत आलेलो आहोत, वेगवेगळ्या धाटणीची गाणी ऐकत आलेलो आहोत आणि जी आपल्या मनाला अपार आनंद देऊन जातात. चला छान संगीत विश्वामध्ये रमूया आणि एक आनंदी आयुष्य, हेल्दी आयुष्य जगूया आणि ऐकूया हे सुंदरसं गीत.

श्रोतेहो, आताच आपण कार्यक्रम ऐकलात गीतांजली. आलेख आणि निवेदन होतं राखी पाटील यांचं आणि सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. श्रोतेहो, भेटूया पुढील भागात नवीन माहितीसह आणि नवीन गाण्यांसह. तोपर्यंत राखीचा नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 512.8 मीटर्स म्हणजेच 585 KHz. 12 वाजतापासून ऐकूया आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण मुंबई केंद्रावरून काही क्षणातच.

दुपारचे 12:20 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. याअंतर्गत लिव्हिंग विल महत्वाचं याविषयी डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गदरे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत, सूत्रसंचालन प्राची परांजपे यांचं, तसंच इतिहासाचार्य व्ही का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ, इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉ सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण आपण ऐकू शकाल. सादर

त्या निलिमा पटवर्धन. ऐकूया कार्यक्रम वनिता मंडळ. वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमात आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर ॲडव्होकेट मोहना गद्रे आणि डॉक्टर माधव केळकर यांची मुलाखत ऐकणार आहोत. याशिवाय इतिहासाचार्य व्ही का राजवाडे, इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ या विषयावर अभ्यासक आणि प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात करूया एका छानशा गाण्यानं.

0: मैत्रिणींनो, सध्याचं आयुष्य इतकं धकाधकीचं झालंय, बेभरवशाचं झालंय की पुढच्या क्षणी काय होईल याची बरेचदा खात्री देता येत नाही. हे खरं असलं तरी उम्मीद पे दुनिया कायम है, हेही खरंच आहे. त्यामुळे आपल्या आयुष्याचं, जगण्याचं, खर्चाचं आणि आनंदाचं प्लॅनिंग आपणच करू शकतो, नव्हे करून ठेवलं पाहिजे. आजच्या आपल्या मुलाखतीचा विषय, संकल्पना थोडी नवीन आहे. चला तर मग आणखी वेळ न दवडता थेट मुलाखत ऐकूया. आज आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर मुलाखत ऐकणार आहोत. मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो नमस्कार. डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे या आलेल्या आहेत. आज आपण त्यांच्याशी लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर बातचीत करणार आहोत. गद्रे मॅडम आणि डॉक्टर केळकर, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना प्रश्न आहे की लिव्हिंग विल म्हणजे काय.
1: लिव्हिंग विल म्हणजे आपण ह्याच्यात मराठीत म्हणू शकतो की जगण्याचे इच्छापत्र. हा एक कायदेशीर दस्तावेज आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्णपणे शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा लिहून ठेवते, म्हणजे जर भविष्यात तो व्यक्ती गंभीर आजार किंवा अपघातामुळे निर्णय घेण्याच्या किंवा बोलण्याच्या

0: स्थितीत नसेल तर त्याच्यावरती कुठले कृत्रिम उपचार करावेत किंवा व्हेंटिलेटर सारखी जीवनरक्षण प्रणाली लावावी का, लावली असल्यास ती कधी थांबवावी याचे स्पष्ट निर्देश असणारं जो कायदेशीर इच्छापत्र आहे त्याला लिव्हिंग विल म्हणतात.
1: अच्छा, जसं आपण नेहमीचं मृत्यूपत्र रजिस्टर करून ठेवतो तर तसं हे रजिस्टरही करता येतं का?
2: हा, म्हणजे त्याला सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेले आहेत की आता नेहमीचं आपण मृत्यूपत्र रजिस्टर करतो सब रजिस्टर ऑफिसेसमध्ये, पण सब रजिस्टर ऑफिसेस या प्रॉपर्टी संदर्भातल्या डॉक्युमेंट नोंदणीकृत करण्यासाठीचे आहेत. सो इथे आपण म्हणतो लिव्हिंग विल, आपले जे नोटरी असतात त्यांच्यासमोर जाऊन नोटराईज करणं किंवा आता ऑनलाईन पण त्याची सोय सरकारने केलेली आहे. सो ते नोटरी करणं हीच त्याची रजिस्ट्रेशनची बेसिक प्रोसेस आहे. मग त्या पुढे 5 ते 6 ठिकाणी त्याच्या कॉपीज पोचत्या करायला लागतात, कारण ज्या ज्या इन्स्टिट्यूट्स आपले मेडिकल ट्रीटमेंट मॉनिटर करत असतात, म्हणजे सरकारी ऑफिस, आपलं स्वतःचं जिथे आपण रेग्युलर ट्रीटमेंट घेतो तो दवाखाना, आपले मेडिकल हेल्थ ॲडवायझर्स असतात, आपले फॅमिली डॉक्टर असतात, इव्हन विटनेसेस जे असतात ज्यांनी आपल्या विलवर नोट सह्या केलेल्या असतात, अटेस्ट केलेल्या असतात, त्यांनाही याची एक कॉपी देऊन ही रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण होते.
1: एखाद्या पेशंटनी कुठल्या टप्प्यात असताना ते करावं?
0: बेसिकली ह्याच्यासाठी गाईडलाईन्स अशा आहेत की प्रत्येक व्यक्ती कुठल्याही वयामध्ये हे करू शकतो, कारण जसं आपल्याला हे लिव्हिंग विथ डिग्निटी आहे तर माझं जगणं जे आहे हे कायमस्वरूपी ज्या डिग्निटीनेच असलं पाहिजे, म्हणजे माझा जो मानसन्मान आहे आत्मसन्मान त्याच्यानेच असलं पाहिजे. आणि जर असे कुठले आजार मला झाले की ज्याच्यामध्ये ते आजार बरे होण्यासारखी परिस्थिती नाहीये, अशी परिस्थिती कधीही निर्माण झाली तरीही हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट व्हावं म्हणून म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर हे तरुण लोक सुद्धा करू शकतात, कारण जर आता अपघात हे कुठल्याही वयात होत असतात, दुर्दैवाने एखादी व्यक्ती असं झालं की त्याचा अपघात झाला आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की त्याच्यात तो बराही होऊ शकत नाही, अशा वेळेला ह्या जगण्याच्या इच्छापत्र किंवा लिव्हिंग विल जे आहे त्याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे फक्त वृद्धांनीच ते करावं असं नाही, प्रत्येक व्यक्तीने ते करण्यासारखं आहे.
1: म्हणजे जसं आपण मृत्यूपत्र करतो तसं लिव्हिंग विल करावं असं तुमचं म्हणणं आहे, पण मग यात मूलभूत फरक काय, एक वकील म्हणून काय सांगाल?
2: आता मृत्यूपत्र ज्याला आम्ही आजकाल इच्छापत्र असंही म्हणतात लोक, साधारण आपण वयाच्या 50 पर्यंत आपण ज्या मिळकती मिळवतो आयुष्यामध्ये आणि त्या मिळकती मिळाल्यानंतर आपली अशी इच्छा असते की माझ्या नंतर या मिळकती माझ्या मुलाला, मुलीला, बहिणीला, भावाला किंवा कुठल्याही क्ष व्यक्तीला मिळाव्यात. तर आजकाल असं होतं की आफ्टर डेथ, म्हणजे आपण जर विल केलं नसेल तर त्यासाठी तुम्हाला कोर्टात जाऊन सक्सेशन सर्टिफिकेट घ्यायला लागतं, प्रोबेट घ्यायला लागतं, त्याला खूप खर्चिक आणि वेळखाऊ काम असतं. म्हणून आम्ही म्हणजे साधारण 50-55 नंतर, जेव्हा आता आपण ह्यापुढे प्रॉपर्टी किती करू माहित नाही, जे काही आपल्याला मिळवायचं आहे ते आपण मिळवून झाले तर त्यावेळेला विल नोंदणीकृत करावं, हे साधारणपणे एक सजेस्टिव्ह एज आहे. आणि खरं तर अजून त्या बाबतीतही आपल्या समाजामध्ये फारसा अवेअरनेस नाही, कारण अजूनही जेव्हा आपण आम्ही समोरच्याला सांगतो की आता 55+ आहे, सो यू कॅन, तुम्ही तुमचं विल नोंदणीकृत करू शकता, तर लोकांना वाटतं की अरे मी काय मराला टेकलोय का. तर हा असं अजिबात नसतं. साधारण ज्या वयापर्यंत तुम्ही मिळकत मिळवू शकताय त्या वयानंतर जर तुम्ही हे केलं तर ते अधिक चांगलं, कारण आपल्याला काही माहीत नसतं की उद्याचा दिवस काय आहे. आणि म्हणून तर आम्ही हे असं अजूनही आपल्याला नॉर्मल विलच्या बाबतीतच आपल्याकडे अवेअरनेस खूप कमी आहे, ते नोंदणीकृत सुद्धा करायची गरज नसते असंही लोकांचं म्हणणं आहे. पण आता खरं सांगायचं तर कोविड नंतर ही रियालिटी चेक आहे की तुम्ही कोविड नंतर एखाद्या मृत व्यक्तीच्या साठी प्रॉपर्टीसाठी नावं लावायला गेलात तर जे काही सरकारी अधिकारी असतात ते म्हणतात की आम्ही अशी नावं लावणार नाही, तुम्ही एक तर रजिस्टर्ड विल द्या नाहीतर कोर्टातनं ऑर्डर आणा, त्याशिवाय आम्ही ऑपरेट करणार नाही. मग आता लोक खूप अडतायत आणि आता पोस्ट कोविड मात्र थोडा कासवाच्या गतीनेच, सो नॉर्मल मृत्यूपत्राला सुद्धा हाच अजूनही अवेअरनेस आहे. तर लिव्हिंग विलच्या बाबतीत तर आता थोडंसं कुठे मेडिकल फील्डमध्ये ते काय होणार लोकांना माहिती असेल, पण इच्छापत्र जे म्हणतो ते आपल्या प्रॉपर्टी आपल्यानंतर आपली प्रॉपर्टी कोणाला मिळावी हे झालं नॉर्मल आपलं विल. आणि लिव्हिंग विल म्हणजे माझी शरीराची जर अशी अवस्था झाली कुठल्याही आजारपणामुळे किंवा वृद्धापकाळामुळे, आता तर की माझं 80-82 वय आहे आणि माझं नॅचरली ऑर्गन माझे वीक झालेत आणि अशी कंडिशन आलेली आहे की या उपर कुठलाही उपचार केला तरी मी एक चांगलं आयुष्य जगू शकणार नाही, व्हेजिटेटिव्ह आयुष्य जगू शकतो, म्हणजे फक्त एक जिवंत आहे श्वास चालू म्हणून त्याला माणूस म्हणणं, त्या कंडिशनमध्ये गेल्यानंतर माझ्या देहासाठी किंवा माझ्या आयुष्यासाठी कुठल्याही प्रकारे वाढ न होणारे प्रयत्न करा, म्हणजे असे उपचार करू नका की ज्याने माझं ते आयुष्य वाढेल, ज्याने मला राईट टू लाईफ हा जो कॉन्स्टिट्यूशनने अधिकार दिलाय पण तो डिग्निटीने दिलाय की मी चांगलं आयुष्य जगावं, पण तर तेच माझ्या मेडिकल कंडिशन

0: मुळे मला ते पुढे जगता येणार नसेल तर एखाद्या माणसाला तो अधिकार आहे की मला असे असे उपचार त्या पुढे माझ्यावर करू नका आणि मला एक डिग्निफाईड मृत्यू येऊ दे असं.
1: निश्चित, पण म्हणजे डॉक्टर जगण्याचा अधिकार आहे.
2: बरोबर, हा लिव्हिंग विलच्या शब्दामध्येच आहे की हे जगण्याचे इच्छापत्र आहे, हे मृत्यूचे पत्र नाही आहे. म्हणजे हा जगण्याचा अधिकार आहे, फक्त हे जगताना माझं जगणं हे माझ्या मानसन्मानासकट असावं. म्हणजे काय, थोडंसं आपण सांगायला गेलं तर काही वेळेला लाईफ सपोर्ट सिस्टीम जे असतात, व्हेंटिलेटर असतो, तर व्हेंटिलेटर जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत श्वास चालू असतो. पेशंटची अशी परिस्थिती असते की त्याचं हृदय पण चालू राहतं. जोपर्यंत तुम्ही व्हेंटिलेटर काढणार नाही तोपर्यंत हृदय बंद पडणार नाही, असे काही वैद्यकीय आजार असतात. मग अशा वेळेला फक्त व्हेंटिलेटर राहिलं तर पेशंट कधी कधी काही महिने राहू शकतो, क्वचित काही वर्ष पण राहू शकतो. अशा वेळेला ह्या लिव्हिंग विलची खूप उपयोगिता जाणवते, कारण कायद्याप्रमाणे व्हेंटिलेटर काढण्याचे अधिकार डॉक्टरांना पण नाहीत आणि त्याच्या नातेवाईकांना पण नाहीत. परंतु जर त्या व्यक्तीने तसं लिव्हिंग विल करून ठेवलं असेल आणि मग त्याची पण फॉर्मॅलिटी सरकारने आता सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार केलेली आहे की हे एक व्यक्ती नसतो ठरवत, दोन वैद्यकीय मंडळ वेगवेगळी असतात, एक त्या हॉस्पिटलचं वैद्यकीय मंडळ असतं आणि एक शासकीय वैद्यकीय मंडळ असतं. ही दोन्ही वैद्यकीय मंडळ हे ठरवतात की ह्या व्यक्तीला जे काही आपण उपचार करत आहोत त्या उपचारांनी त्याचं फक्त आता लॉन्गिव्हिटी वाढतीये, परंतु त्याचं तो त्यातनं बरा होण्याची शक्यता अजिबात नाही. आणि मग अशा वेळी हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट होऊ शकतं. त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती असं असेल की ज्याला टर्मिनल कॅन्सर झालेला आहे आणि मग अशा वेळेला त्याला गिळता येत नाहीये, मग त्याला गिळता येत नाही म्हणून नाकातनं नळी टाकून त्यांनी फिडिंग देत असतो, अशा वेळेला तो व्यक्ती सांगू शकतो आधीच लिव्हिंग विल करून त्यांनी ठरवलेलं असेल की नाही अशा वेळेला मला नाकातनं नळी टाकून फिडिंग पण द्यायचं नाही, जेवढं मी खाऊ शकेल तेवढंच मला चालेल, जर मी खाऊ नाही शकलो तर मी स्वीकारायला तयार आहे आणि हेच माझ्या डॉक्टरांनी आणि माझ्या कुटुंबियांनी पण स्वीकारायला पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे त्या लिव्हिंग विलचं आपण बघायला गेलो तर एक लाईफ सपोर्ट सिस्टीम मला लावायचं नाही, कृत्रिम पोषण मला द्यायचं नाही, म्हणजे पाईप किंवा ट्यूबद्वारे अन्न किंवा पाणी दोन्ही देऊ नये. त्याच्यानंतर जर माझं हृदय बंद पडलं तर आपल्याला हृदय बंद पडल्यानंतर कार्डिओ पल्मनरी रिसक्सिटेशन CPR नावाची एक आपण पद्धत करतो की ज्याच्यामध्ये आपण पंपिंग करतो, शॉक देऊन हृदय चालू करायचा प्रयत्न करतो. तर तसं मला करू नये की अशा वेळेला मला फक्त अतिरिक्त त्रास होऊ नये, म्हणजे मला जर वेदना होत असतील तर त्या वेदना होऊ नयेत म्हणून मला फक्त वेदनाशमक औषधं द्यावीत, वेदनाशमक वेळप्रसंगी इंजेक्शन द्यावं की जेणेकरून माझ्या फक्त वेदना कमी कराव्यात, परंतु माझं असं वेदनायुक्त आयुष्य लांबवण्याचे कुठले प्रयत्न करू नयेत. म्हणजे परत कायदा हे सांगतो की मला मृत्यू यावा म्हणून मला देण्याची कुठली तरतूद ह्याच्यात केलेली नाही.
1: ही आत्महत्येची सोय नाहीये,
2: ऍब्सोल्युटली नाही, ही आत्महत्येची सोय नाहीये. जोपर्यंत मी जगतोय ते माझं जगणं सुकर व्हावं एवढाच प्रयत्न आहे. त्याच्यामुळे लिव्हिंग विल हे खूप पॉझिटिव्ह आहे, हे जगण्याचे इच्छापत्र आहे, हे म्हणजे ह्याच्यासाठी कुठेही हे आत्महत्येची तरतूद नाही. कोर्टाने खूप काटेकोरपणे काळजीपूर्वक ह्याची सगळी तरतूद केलेली आहे आणि त्याच्या सगळ्या तरतुदी ह्या सगळ्या गाईडलाईन ज्या सगळ्या दिलेल्या आहेत ह्या सुद्धा पॉझिटिव्ह आहेत.
1: की याच्यातनं जे काही जाणवत आहे ते असं की मला लाईफ सपोर्ट तुम्ही देऊ नका पण माझं आयुष्य कमी होईल म्हणून काही इंजेक्शन पण देऊ नका.
2: अगदी बरोबर आहे. म्हणजे इथे कधी कधी पेशंट्स आम्हाला म्हणत असतात की नाही डॉक्टर आता मला कंटाळा आलाय मला हे थांबवा, तर आम्ही त्यांना सांगतो की ही थांबवण्याची आपल्याकडे कुठेच तरतूद नाहीये. जे काही तुम्हाला देवाने निसर्गाने दिलेले श्वास आहेत ते असेपर्यंत आपल्याला हे सगळं करायचंय, फक्त तुमच्या ज्या वेदना आहेत त्या कमी करण्यासाठी जे वैद्यकीय दृष्टीने प्रयत्न करण्यासारखे आहेत ते आम्ही करू आणि ते आपण करत असतो.
1: बरोबर. असं लिव्हिंग विल केल्यानंतर जसं आपण नॉर्मल इच्छापत्रामध्ये सुद्धा काही फाटेफुटे फुटतात तसं लिव्हिंग विल मध्ये काही क्वेरीज आल्यात किंवा कोणी काढल्यात सक्सेसरनी असं काही अनुभव आहे का?
0: नाही, ऍक्च्युली तसं हे रिसेंट विल हा जो 23 सालानंतरचा हा निर्णय आलाय, अजूनही खूप कमी पर्सेंट लोक हे करतायत. आपल्याला जो एक आपल्याकडे एक थ्रेट वाटते आपल्याला की आता जो व्यक्ती व्हेजिटेटिव्ह कंडिशन मध्ये ऑलरेडी आहे आणि जो काही डिक्टेक करू शकणार नाही की माझ्यावर हे करा हे करू नका, तर आपल्याकडे बरेचदा त्या गोष्टीला खूप इमोशनल अँगल देऊन घरचे असं म्हणू शकतात की नाही नाही नाही आम्ही सांगतोय ना मग तुम्ही करा. पण त्यासाठी सुप्रीम कोर्टाने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत की एकदा तुम्ही विलची रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केली की 6 ते 7 ठिकाणी त्याच्या कॉपीज आपण द्यायला लागतात, सरकारी हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल. आणि त्या विल करताना 3 तुम्ही DHR म्हणजे डायरेक्ट हेल्थकेअर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे थोडक्यात आपण मेडिकल आपले डॉक्टर असतील, नर्सेस असतील, हेल्थकेअर ऑफिसर असतील, ते आपण त्या विलमध्ये नेमायचे आहेत. मग त्यांनाही तुम्ही ती कॉपी देऊ शकता. आणि तुमचं जे डायरेक्ट सक्सेसर आपण ज्यांना म्हणतो तुमचे मूलबाळ, तुमचा नवरा, बायको किंवा अजून पण बहीण भावंड, त्यांना सुद्धा तुम्ही एक कॉपी द्यायची. आणि जसं डॉक्टर म्हणले की ते सुद्धा स्क्रुटिनी करायला खूप फुलप्रूफ प्रोसिजर कोर्टाने लेट डाऊन केली.

0: माझी ट्रीटमेंट या या दवाखान्यात व्हावी हे सुद्धा एखादा माणूस लिहू शकतो.
1: इतकं आधी केलं असेल तर
0: 100%. मग त्या हॉस्पिटलमध्ये ते तुम्ही जर कॉपी दिलेली असेल तर तुम्हाला जेव्हा तिथे ऍडमिट केलं जातं तेव्हा त्या दवाखान्यातले लोक तर चेक नक्कीच करणार की हे व्यक्तीचं लिव्हिंग विल अपलोडेड आहे का नाही. कारण आता अगदी रिअलिस्टिक बोलायचं जातं मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च आफ्टर कोविड म्हणून स्पेसिफिकली लोकांना होणारे खूप लहान वयात आजार, त्या आजाराची होणारी तीव्रता, आपली लाईफस्टाईल यामुळे सुद्धा खूप लवकर एखादा माणूस व्हेजिटेटिव्ह कंडिशनला जाऊ शकतो. त्या केसमध्ये जर हे अशा प्रकारे फुलप्रूफ मेडिकल विल केलेलं असेल, लिव्हिंग विल, तर मला वाटत नाही यामध्ये फारसे फाटे फुटतील. फक्त लोकांनी ते करणं गरजेचं आहे.
2: फाटे फुटण्याच्या मध्ये कसं होऊ शकतं अशामध्ये त्या व्यक्तीने जर सांगून ठेवलं असेल तर असं होऊ शकतं की कुटुंबामधले काही व्यक्तींचं म्हणणं आहे की नाही हे असं आहे ते कंटिन्यू करूयात आणि काही व्यक्तींचं म्हणणं आहे की हे नको कंटिन्यू करायला.
1: जसं व्हेंटिलेटर काढायचा की नाही
2: याच्यावरती होऊ शकतं. पण म्हणूनच ती जी कायदेशीर तरतूद जर असेल ना तर त्या व्यक्तीने जर ते सांगून ठेवलं असेल की नाही मला हे करायचंय तर मग अशा वेळेला ते बंधनकारक राहतं. त्या रुग्णालयाचं वैद्यकीय मंडळ, सरकारी वैद्यकीय मंडळ ह्या दोघांनी एकदा डिक्लेअर केलं की नाही हा व्यक्तीचे जी इच्छा आहे त्याच्याप्रमाणे हे एक्झिक्यूट करणं योग्य ठरेल तर मग कुटुंबाचा काही विषय त्याच्यात येत नाही आणि म्हणूनच ही तरतूद केलेली आहे.
1: छान. म्हणजे मला वाटतं देहदान करायचं का किंवा त्वचादान करायचं का, नेत्रदान, याचे जसे फॉर्म आहेत त्याचाच एक पुढचा आणि चांगला टप्पा म्हणून आपण लिव्हिंग विल कडे बघू शकतो.
2: अगदी बरोबर. आणि ह्याचेही आता भविष्यामध्ये व्यवस्थित फॉर्म्स आणि हे सगळं तयार होतं आहे. काही फॉर्म्स याचे ऑनलाईन फ्री अवेलेबल पण झालेले आहेत आणि आता का याच्यात समाजामध्ये असे फॉर्म्स अवेअरनेस यायला लागला आणि याचे फॉर्मही तयार होत आहेत. असे पुढे मिळतील सगळ्यांना की जेणेकरून ते फॉर्म वापरून लोक स्वतःचं लिव्हिंग विल करतील आणि सरकारी खर्च फक्त 1000 रुपयेच आहे. ते पोर्टल सरकारने चालू केलेले आहे, अजून पूर्णपणे ते व्यवस्थित चालू नाही झालेलं, पण वेबसाईटवरती ते उपलब्ध आहे. काही दिवसात ते होईल आणि त्यामुळे लोकांना आपापले लिव्हिंग विल त्याला अपलोड पण करता येईल.
1: निश्चित. म्हणजे मला वाटतं कुठलाही कायदा झाला की त्याच्यामध्ये सुरुवातीचे काही दिवस हे थोडेसे एखादी केस होणं किंवा संशोधन होणं हे होतच आणि मग हळूहळू तो फुलप्रूफ इव्हॉल्व्ह होत जातो कायदा. आणि लिव्हिंग विलच्या बाबतीतही असंच होईल असं दिसतंय. लिव्हिंग विल केलं आहे एखाद्या व्यक्तीने डॉक्टर आणि त्यांनी आधीच देहदानाचा पण फॉर्म भरलाय, नेत्रदानाचा भरलाय, तर हे दोन्ही एका वेळी चालतं ना?
2: अगदी चालतं. कारण देहदान आणि नेत्रदान हे त्याचा ऍक्च्युअली मृत्यू झाल्यानंतर होणार आहे आणि लिव्हिंग विलचा विषय असा आहे की आता त्याचं हृदय चालू आहे, श्वास चालू आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं की ज्या सगळ्या यंत्रणेमुळे हे जे चालू आहे ते थांबवावं किंवा त्याला कृत्रिम यंत्रणा देऊच नाहीये. त्यामुळे दोन्ही अगदी व्यवस्थित एक्झिक्यूट होऊ शकतात. लिव्हिंग विल प्रथम एक्झिक्यूट होईल आणि त्याचा ऍक्च्युअली मृत्यू झाल्यानंतर त्याचं देहदान, नेत्रदान किंवा त्वचादान ह्या गोष्टी ह्या पुढे होऊ शकतील. पण ह्या दोन्ही होऊ शकतात. आतापर्यंत खूप लोकांनी अशी मागणी केलेली, आमचे खूप सारे पेशंट आहेत की ज्यांनी मागणी केली होती की डॉक्टर आपल्याकडे लिव्हिंग विल पाहिजे आणि आता आम्ही थकलोय, आता आम्हाला नाही करायचं. मग आम्हाला त्यांना सांगायला लागायचं की नाही, अजून हे आपलं प्रक्रियेमध्ये आहे पण होणार. भारतामध्ये ही सगळी गोष्ट होत आहे आणि भविष्यात होईल, पण सध्याच्या कायद्यामध्ये आपल्याला जसं आहे त्याप्रमाणेच करायला लागणार. त्यामुळे आतापर्यंत असे प्रसंग कधी झाला नाहीये की आम्ही कुणाचं लिव्हिंग विल बघितलंय आणि ते एक्झिक्यूट केलंय. कारण ही प्रक्रिया अजूनही प्रशासकीय प्रक्रियेमध्येच आहे.
1: अच्छा. भारतामध्ये असा तुम्ही उल्लेख केलात तर वकील म्हणून मला सांगा हे परदेशात आहे का?
0: आहे. म्हणजे ऑस्ट्रेलियाचं उदाहरण तर खूप प्रमुखपणे दिलं जातं किंवा इव्हन सुप्रीम कोर्टाने जजमेंट देताना पण ऑस्ट्रेलियाचा उल्लेख केला होता की परदेशी म्हणजे परदेशामध्ये हे खूप व्यवस्थित रुटीन प्रोसिजर आहे. म्हणजे तिथे तर अगदी पण नॉर्मल विल जसं म्हणतो ती विल सुद्धा 40 ला लोक नोंदणीकृत करतात एवढा तिथे तो अवेअरनेस आहे याही बाबतीत आहे. आणि तिथे कसं आहे माहितीये का, तिथे हे खूप फुलप्रूफ प्रकारे एक्झिक्यूट होतोय. त्यामुळे तिथे आपल्याकडे जी भीती असते, प्रत्येक खरं सांगायचं तर आपल्याकडे कायद्याचा गैरवापर होईल ही जी भीती असते, त्यामुळे आजपर्यंत हे लिव्हिंग विल आपल्याकडे आलं नाही की एखाद्याला फसवून त्याचं लिव्हिंग विल करणं किंवा हा व्हेजिटेटिव्ह कंडिशन मध्ये आहे असं रॉंग सर्टिफिकेट कोणी उगूया एखाद्या व्यक्तीच्या
1: बाबतीत. व्हेजिटेटिव्ह कंडिशन म्हणजे डॉक्टर काय जरा सांगतात?
2: हा, व्हेजिटेटिव्ह कंडिशन म्हणजे की एखादा व्यक्ती स्वतः काही हालचाल करू शकत नाहीये, स्वतः श्वास पण घेऊ शकत नाही, म्हणजे लोळागोळा पडलेला देह असं जे म्हणतो त्याला व्हेजिटेटिव्ह स्टेट म्हणतात. त्याला अशा परिस्थितीत असताना हे लिव्हिंग विल एक्झिक्यूट होत.
1: अच्छा.
0: कुठल्याही भारताबाहेरच्या काही ठराविक कंट्रीज मध्ये हे खूप रुटीन प्रोसिजर आहे. आपल्याकडे याला 23 साल उजाडलं कारण आपल्या घटनेमध्ये राईट टू लिव्ह होता. पण आता ह्या सुप्रीम कोर्टाच्या 23 सालच्या जजमेंट नंतर लाईफ टू डाय विथ डिग्निटी तो फंडामेंटल नाही पण तो राईट टू लिव्ह लाच जोडून त्यांनी ते अमेंडमेंट केलेले आहे की जीवन जगावं पण कधी तर ते तुम्ही डिग्निफाईड अवस्थेत आहात तोपर्यंत. मग त्याच्यानंतर जेव्हा डॉक्टर म्हणले तसं व्हेजिटेटिव्ह कंडिशनमध्ये मी आल्यानंतर माझ्यावर काय उपचार करावेत आणि काय करू नयेत, अगदी एका शब्दात सांगायचं तर हे जे सगळं सांगणार

0: जो कागद आहे त्याला लिव्हिंग विल आपण म्हणू शकतो किंवा जीवनाचे इच्छापत्र.
1: बरोबर. महिलांनी लिव्हिंग विल करायला हवं आणि तो त्यांचा हक्क आहे ना.
0: ऑफकोर्स, म्हणजे आपण महिलांना माणूस समजायला पाहिजे तरच आपण तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे असं म्हणू शकतो. सी, आपला भारतीय समाज आपण पुरुषसत्ताक म्हणतो आणि बरेच काळ स्त्रिया मिळवत नव्हत्या, प्रॉपर्टी करत नव्हत्या, त्यानंतर त्या मिळवायला लागल्या तरीही त्यांच्या पैशावर नवऱ्याचा हक्क होता, त्यामुळे मिळकत उभी करणे हे सगळं पुरुष वर्गाचं काम, म्हणून आईचं विल किंवा बायकोचं विल हा विषय कधी आला नाही. त्यातल्या त्यात आता आपल्या आई वडिलांच्या काळात जे होते ते जॉईंट विल तरी होत आहेत, कारण ऍटलीस्ट फॉर टॅक्सेशन बायकोच्या नावाने प्रॉपर्टी करणारे पुरुष आहेत आणि मग टॅक्सेशनमुळे काय होणार, तिची मिळकत आहे, म्हणून जॉईंट विल तरी आता होत आहेत. पण तुम्ही म्हणलं तसं की जगण्याचा अधिकार भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आहे, त्याच्यात जेंडरचा विषय नाही, त्याच्यात स्त्री पुरुष हा भेद नाही, त्यामुळे महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट टू लिव्ह विथ डिग्निटी म्हणजेच आपण लिव्हिंग विल हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते महिलांनी अशी कुठेही त्यामध्ये असा समज आणू नये की माझा काय त्याशी संबंध आहे. महिलांचा पण जन्म मृत्यू होतोय, त्यांनाही ते सगळे त्रास होत आहेत. एक माणूस म्हणून जे काही शारीरात दोष होणार आहेत ते सगळ्यांच्या सारखे होणार आहेत. सो महिलांनी अगदी नक्कीच करावं या मताचे मी आहे यामध्ये.
1: लिव्हिंग विलची पडताळणी कुठे करता येते आणि कशी करायची?
2: बेसिकली महाराष्ट्रामध्ये ह्या डिजिटल प्रणालीमुळे रुग्णालयामध्ये जर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर डॉक्टर आणि कुटुंबीय ह्या दोघांनाही महा UL B पोर्टलवरती युनिक कस्टडी आयडेंटिफायर हा नंबर दिलेला जातो आणि त्याच्यावरती तुम्ही त्या व्यक्तीची कायदेशीर पडताळणी करू शकता. फक्त आता असं जे आहे की आजही आपण ती वेबसाईट बघितली तर त्याची सगळी प्रोव्हिजन आहे, पण अजून ते तुम्ही जर त्याला क्लिक केलं तर ते ओपन होऊन ते एक्झिक्यूट झालेलं नाहीये. पण ही सगळी प्रोव्हिजन महाराष्ट्र सरकारने केलेली आहे, म्हणजे त्या व्यक्तीने लिव्हिंग विल केल्यानंतर ते अपलोड करायचं आहे त्या पोर्टलवरती आणि मग तुम्ही त्या रुग्णालयामध्ये ते कुठलंही रुग्णालय कधी ते ऍक्सेसिबल राहणार आहे त्या व्यक्तीला. फक्त असं आहे की त्या व्यक्तीने त्याचं ऍडमिट होताना स्वतःच्या नातेवाईकांना किंवा त्या रुग्णालयाला ते आधी सांगून ठेवणं आवश्यक आहे. कालांतराने अशी परिस्थिती होईल, आपल्याकडचे जे प्रत्येक अतिदक्षता विभाग आहेत ह्याला ह्याचं व्यवस्थित एक ट्रेनिंग दिलं जाईल आणि अशी जे व्यक्तीची परिस्थिती आली की आता तो व्हेजिटेटिव्ह लाईफ मध्ये आलेले आहे, त्यावेळेला त्या रुग्णालयाचे अतिदक्षता विभागातले लोक ते पाहू शकतील की अरे ह्यांनी कुठे लिव्हिंग विल केलंय का, रजिस्टर केलेलं आहे का, ते ऑनलाईन सगळीकडे उपलब्ध असणार आहे आणि मग ते झाल्यानंतर त्याच्या एक्झिक्युशनची प्रोसिजर त्यांना सुरू करता येऊ शकेल. पण ह्याला आपल्याला खूप मोठे टप्पे गाठायचे आहेत, अजून आपण ते फार प्राथमिक अवस्थेमध्ये आहोत.
1: पण म्हणजेच प्राथमिक अवस्थेत असलो तरी आज 2026 मध्ये बोलताना लिव्हिंग विलची प्रक्रिया खरंच सुरू झाली आहे का?
2: झालेली आहे, सरकारी पातळीवर झालेली आहे, त्याच्यानंतर असे लिव्हिंग विल व्हायला सुरू झालेले आहेत, वैद्यकीय व्यावसायिक ते रजिस्टर करण्याची प्रोसेस पण सुरू केली आहे आणि पुण्यामध्ये ह्याची प्रक्रिया निश्चितपणाने सुरू झालेली आहे.
1: अच्छा, याच्यामध्ये अजून एक मला असं वाटतं की समजा लिव्हिंग विल केलेलं नाहीये, ती व्यक्ती कोमामध्ये गेलेली आहे, तर अशा वेळी नातेवाईक लिव्हिंग विल किंवा नातेवाईक त्या दृष्टीने काही बोलू शकतो?
2: सध्याच्या कायद्यामध्ये अशी कुठेच तरतूद नाही. अशा वेळेला कोर्टामध्ये जाऊन अर्ज करणं आणि मग कोर्टच निर्देश देतं की असं वैद्यकीय बोर्ड स्थापन करणं आणि अशा होतात, पण सध्या अशी कुठलीच तरतूद नाही कायद्यामध्ये.
0: बेसिकली असं 2023 पर्यंत असं काही नव्हतंच, म्हणजे जसं आपण मेडिकल फील्डमध्ये असं म्हणतात की शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ट्रीटमेंट देणार, तसंच होतं. म्हणजे ज्या केसमुळे हे सगळं सुरू झालं, जे एक अरुणा शानबाग केस ही खूप गाजलेली होती, ती एक मेडिकल नर्स होती आणि मग ती खूप वर्ष व्हेजिटेटिव्ह कंडिशनमध्ये राहत होती आणि तिच्यासाठी एक व्यक्तीने खूप कोर्टाचे दार झिजवली आणि शेवटी 23 साली ते जे निर्णय झाला. तर असं आहे की ह्यानंतर होईल, जर तुम्ही लिव्हिंग विल केलेलं असेल तरच आणि तरच ते एक्झिक्यूट करता येईल. पण जर तुमच्या हयातीत तुम्ही लिव्हिंग विल केलं नसेल तर त्याचा अधिकार तुमच्या मुलाबाळांना किंवा तुमच्या केअरटेकरला नाही,
2: नातेवाईकांना असे अधिकार अजिबात नाहीये किंवा डॉक्टरला पण नाहीये. त्या व्यक्तीने जर लिव्हिंग विल केलं असेल तरच ते होणार आहे,
0: त्यामुळे ते करणं खरं तर खूप गरजेचं आहे आणि खरंच ह्याचा हे खूप बेनिफिशियल आहे, सगळ्याच लोकांसाठी उपयुक्त आहे.
1: म्हणजे मला कोमामध्ये असलेल्या व्यक्तीसाठी हे फार महत्वाचं विल वाटतंय, तर त्यासाठी ही लिव्हिंग विल ही चांगली तरतूद.
2: अगदी बरोबर, अगदी बरोबर, चांगली. आणि म्हणूनच ना, आता कोण व्यक्ती कधी कोमात जाईल हे कुणालाच कल्पना नसते, त्याच्यामुळे जसं मॅडम म्हणाल्या की साधारणतः 85 नंतर ते वैद्यकीय साधं इच्छापत्र रेग्युलर विल करण्यासाठी आपण म्हणतो. साधारण आपण त्याच वयात म्हणू शकतो की 40-50 मध्ये प्रत्येक व्यक्तीने विचार करावा आणि आपलं लिव्हिंग विल पण करावं, म्हणजे जगण्याचं इच्छापत्र पण करून ठेवावं. कारण कुठला आजार कधी कुणाला होईल हे कुणालाच कल्पना नसते आणि तो आजार झाल्यानंतर तो व्यक्ती त्या मानसिकतेत नसणार की आता मला हे सगळं करायचं आहे. त्याच्यामुळे माणसांनी आधीच ह्या गोष्टी करून ठेवाव्यात की जेणेकरून अशी परिस्थिती जर दुर्दैवाने उद्भवली तर ते त्याला सगळ्यांना आपल्या कुटुंब

0: मला निर्देश असतील की मला काय करायचं आहे, कशा प्रकारे ते मला जगवायचं कसं, हे जगण्याचा अधिकार मलाच आहे.
1: इवन त्यामध्ये म्हणजे आपण जर डिटेल बघितलं तर त्यामध्ये मी माझ्या मृत्यूनंतर जसं तुम्ही डोनर्सचं म्हणलात की माझे आय डोनेशन ऑर्गन डोनर, तसंच कशा प्रकारे माझ्यावर अंत्यसंस्कार करावेत ते सुद्धा एखादा माणूस लिहू शकतो की बाबा काही न करता थेट अग्निसंस्कार करा किंवा एखाद्या विशिष्ट धर्मपद्धतीने करा किंवा माझ्या देहाचं दान करा. इव्हन माझं अंत्यसंस्कार झाल्यानंतर माझ्या अस्थींचं काय करायचं हे सुद्धा लिव्हिंग विल मध्ये लिहिता येतं. पूर्ण डिटेल लिहिता
2: हे एक नवीन आहे, कारण अनेक जण असं बोलून ठेवतात म्हणजे देहदान त्वचादान नेत्रदान इथपर्यंतचे फॉर्म भरलेले असतात, पण खरंच नंतर संस्कार काय करा किंवा कशा पद्धतीने करा हे आपण फक्त बोलतो. हे पण घालता येतं हे फार महत्वाचं आहे.
1: एखादी व्यक्ती जर तिने आयुष्यात कुठल्याच रिलीजियस गोष्टी केल्या नसेल तर त्यांची स्वतःची इच्छा असते की माझ्या मृत्यूनंतरही काही करू नये. पण कित्येकदा नातेवाईक म्हणतात नाही आता त्यांना जायचं तो गेलेला आहे पण मला आम्हाला इच्छा म्हणून आम्ही करतो. पण जर एखाद्याला खरोखर अशी इच्छा असेल तर तेही ते नमूद करू शकतात आणि आपण अपील करू शकतो की ज्यांनी जसं सांगितलं तसंच त्याच्याबरोबर करावं.
2: अर्थात भारतामध्ये व्यक्ती गेल्यानंतरच्या भावनिक गोष्टी फार वेगळ्या असतात. तरी सुद्धा एक मनात असा प्रश्न येतो, एखादी व्यक्ती गेल्यानंतर ते पार्थिव शरीर उरतं, बॉडी उरते, तर त्या बॉडीवर खरंच कुणाचा अधिकार असतो?
1: देअर इज नो डायरेक्शन अबाउट राईट अबाउट ऑफ अ डेड बॉडी. म्हणजे माझा ही व्यक्ती माझी नात्यातली आहे म्हणून माझा अधिकार आहे असं कुठेही स्पेसिफिक नाही केलेलं. हा प्रॉपर्टीवरच्या अधिकाराची खूप डिटेल चर्चा असते, पण ती बॉडी कोणाची आहे तर असं, म्हणून तर हे लिव्हिंग विलचं मला तर अगदी मी अपील करीन की इतकं सुंदर आता आपल्यासाठी ही सोय झाली आहे जी आजपर्यंत नव्हती. आपल्याकडे सुसाईड हा सुद्धा एक ऑफेन्स मानला गेला होता एवढे वर्ष अजूनही. म्हणजे आपण जसं म्हणलं की मरण्याचा अधिकार आजपर्यंत कधीही नव्हता, जो 23 सालच्या जजमेंट नंतर आलेला आहे. आणि आता जर गव्हर्नमेंट एवढं प्रोएक्टिव्हली काम करते की पोर्टल उभं करते, त्याच्या नोंदणीची प्रोसिजर करतायत, आणि मेडिकल फील्डमध्ये तर खूप सरप्राइझिंगली पण चांगल्या प्रकारे त्याचा अवेअरनेस आलेला आहे, तर खरोखर सगळ्यांनी ह्याचा या गोष्टीची मदत घेऊन हे लिव्हिंग विल नोंदणीकृत करायला पाहिजे.
2: आपल्याच पुढच्या आयुष्यासाठी आपणच आधी केलेली तरतूद आहे आणि ज्याचा फायदा आपल्यालाही होणार आहे आणि आपल्या नातेवाईकांनाही होणार
0: आहे. पार्किन्सनचा रुग्ण असतो की ज्याच्यामध्ये तो अगदी थकलेला असतो, त्याला गिळता पण येत नसतो, किंवा मायसेनिया ग्रॅव्हिस नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये त्याला गिळणं शक्य नसतं, किंवा मोटर न्यूरॉन डिसीज नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये त्याला श्वासही घेणं शक्य नसतं. अशा वेळेला असं निश्चित वाटतं की तो रुग्णही थकलाय, त्याचे नातेवाईकही सगळ्या ह्याच्यानी थकलेले आहेत, तर अशा वेळी हे लिव्हिंग विल असावं. पण म्हटल्याप्रमाणे की ही फार अलीकडे झालेली तरतूद आहे, त्याच्यामुळे पूर्वी ही सगळी तरतूद नसल्यामुळे आपल्याला श्वास चालू असेपर्यंत, हृदय चालू असेपर्यंत ते सगळं कंटिन्यू करावंच लागतं. म्हणजे आजच्याही परिस्थितीमध्ये असं वाटतं डॉक्टर म्हणून की अरे ह्यांना खूप त्रास होतोय, परंतु हात बांधलेले असतात कायद्याने की अशा वेळेला काहीच करता येत नसतं. पण तेव्हा निश्चित वाटतं की ह्यांनी लिव्हिंग विल केलं असतं तर खूप फायदा झाला असता, ते एक्झिक्यूट करता आलं असतं. पण म्हटल्याप्रमाणे अजूनही हे एक्झिक्यूट करण्याचा अनुभव नाही,
1: कारण आत्ताच तुम्हाला वाटतं लेट डाऊन झालं,
0: आत्ताच सगळं होत आहे त्या गोष्टी. पण अशी खूप वेळा वेळ येते की आम्हाला जाणवत असतं की नाही अरे ह्याचा म्हणजे उगीच आपण मरण लांबवतोय थोडक्यात म्हणायचं, कारण त्याच्या जगण्याचे त्याला स्वतःलाच त्रास होत असतात.
2: बरोबर. मला वाटतं वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर आपण बोलतोय किंवा गप्पा मारतोय याच्यामुळे कदाचित अनेकांना लिव्हिंग विल हा विषयच नव्याने समजत असेल, आणि जेवढा जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचेल तेवढे जास्त लोक लिव्हिंग विल करण्यासाठी अधिकाधिक लोक पुढे येतील, आणि जेवढा समाजातून रेटा मला वाटतं जास्त वाढेल तेवढा तो सगळाच कायदा वकिली अंगाने पुढे जाईल आणि वैद्यकीय अंगानेही पुढे जाईल.
1: आता विल म्हणलं की परत लोक थोडं कन्फ्यूज होऊ शकतात, तर हे जसं एक विल असतं ते प्रॉपर्टीचं तर एक विल असतं आपल्या जगण्याचं, अशा पद्धतीने जर लोकांनी घेतलं हे बघितलं, कारण हे अजूनही तुम्ही म्हणतात तसं की लोकांना बेसिक विलचाच अवेअरनेस नाही आणि ते करायचं म्हणजे आता काही मी मराला टेकली आहे का किंवा मराला टेकलोय का म्हणून तू आम्हाला विल करायला सांगते असा आम्हाला अनुभव येतो. आम्ही लॉयर म्हणून जेव्हा एखाद्याला एज्युकेट करतो, पण या बाबतीत असं आपण लोकांना सांगू शकतो की मरणाच्या जवळच्या अवस्था आल्यानंतर माझ्यावर काय उपचार करावेत आणि काय करू नयेत याचा केलेला कागद म्हणजे लिव्हिंग विल, आणि मी मेल्यानंतर माझ्या कोणाला मिळकती जाव्यात हे करणारं आपलं नॉर्मल विल.
2: आपण चक्क एखादी आर्थिक गुंतवणूक करतो, एसआयपी करतो, एखादा इन्शुरन्स काढतो, तसं हे खरं तर विल आहे. असं जर याच्याकडे बघितलं तर त्याच्यातला एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्या समोर येईल की आपण मेल्यानंतर मालमत्ता कुणाला मिळावी तसं आपण जगत असतो.

0: असताना आपण कसं मरावं
1: आहे. हा माझं मी जोपर्यंत आनंदाने जगू शकतोय तोपर्यंत मला जगायचं आहे. पण समज असं झालं की मला असे दुर्धर आजार झाले की माझं जगणंच खूप त्रासदायक होत आहे, तर अशा वेळी मला आता फक्त ओढत जगवू नका हे सांगण्याचा जो अधिकार आहे हा म्हणजे लिव्हिंग विल.
2: किंवा अजूनही साधा फरक म्हणजे लिव्हिंग विल जे आहे ते तुमचं जीवन श्वास असेपर्यंत ऑपरेटिव्ह आहे. एक जीवन असतानाचं विल आणि एक जीवन संपल्यानंतरचं विल.
1: अगदी बरोबर
0: बरोबर.
2: अतिशय सोप्या पद्धतीने म्हणजे नॉर्मल विल तरी आपण नोंदणीकृत म्हणजे सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन करावी लागतात, ती विल अजूनही ऑनलाईन होत नाहीयेत. पण लिव्हिंग विलचं पोर्टल आहे त्याच्यात तुम्ही नोटरी करून फक्त अपलोड करायचं की ते सगळं खूप सुरळीत आणि खूप सोपी प्रोसिजर आहे की माणूस ठरवलं तर एका दिवसात ते करू शकतो. आणि इव्हन मला वाटतं गव्हर्नमेंट वेबसाईटवर पण कालांतराने ना जशी आता लिव्ह अँड लायसन्सच्या बाबतीत टॅम्पलेट्स येतात गव्हर्नमेंट वेबसाईटवर ती सुद्धा कालांतराने येतील.
1: Okay.
2: सरकारी ह्याच्यावरच की तिथे टॅम्पलेट आहेत मग तीच टिक करा तीच भरा की तो स्टँडर्ड फॉर्मॅटही कालांतराने सरकारकडनं येईल.
0: किती ना विचार करताना असं वाटतं की समाज जसजसा पुढे सरकतो जसजसं जगण्याची वयोमर्यादा पुढे सरकते तसे तसे येणारे प्रश्नही नवे नवे निर्माण होतात आणि आपणच सगळेजण मिळून त्याच्यावर उत्तरं काढतो. तर मला वाटतं हे खूप नवीन येणाऱ्या काळात चांगलं उत्तर वैद्यकीय क्षेत्रासाठीही असेल जगण्यासाठीही असेल तर निश्चित लोकांनी लिव्हिंग विल बद्दल माहिती मिळवावी, वाचावं, अभ्यास करावा, इतरांना सांगावं. साधं इच्छापत्र जसं करतो तसं जगण्याचं इच्छापत्र जरूर करावं. याच नोटवर मला वाटतं थांबूयात. मोहनाताई तुम्ही आज इथे आलात आणि डॉक्टर केळकर तुम्हीही आज इथे आलात. आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत तुम्ही दोघंही आलात. खूप मोकळेपणाने आपण जगण्याच्या इच्छापत्रावरती अर्थात लिव्हिंग विलवरती आणि ते का महत्वाचं आहे याविषयी चर्चा केली. तुम्ही माहिती सांगितलीत, अनुभव शेअर केलेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
2: खूप आम्ही
1: आकाशवाणीचे पण आभार आम्हाला बोलवलं आणि ह्या विषयावरती सगळ्यांना समाजाच्या दृष्टीने जागृती करण्यासाठी प्रयत्न करतो आहोत म्हणून तुमचेही आभार.
2: अरे खूप चांगला उपक्रम आहे की हे जे नवीन आणि उपयुक्त गोष्ट आहे ती जास्तीत जास्त लोकांना कळेल.
0: मैत्रिणींनो, श्रोत्यांनो, आत्ताच आपण लिव्हिंग विल महत्वाचे या विषयावर डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

हो आता विसरा हे सगळं. इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणारं

0: आपण बरेचदा म्हणतो ना की उज्ज्वल भविष्य काळासाठी वर्तमान काळात भरीव कामगिरी कष्ट घेतले पाहिजेत, तसेच आपला भूतकाळ, आपण कोण आहोत, कुठून आलो हे देखील आपल्याला माहीत असायला हवं, आपण अभ्यासायला हवं. आज 24 जून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांची जयंती. राजवाड्यांचा जन्म 24 जून 1863 साली झाला. आज चालू आहे 2026. तरीही राजवाडे त्यांचं संशोधन अभ्यासकांना उपयुक्त आहेच, दिशादर्शक आहेच, आणि सामान्य जनांना त्यांचं कार्य रंजक, अचंबा वाटावं असंच आहे. कालौघामध्ये राजवाड्यांची काही संशोधनं किंवा त्यांची काही मतं याबद्दल संशोधकांमध्ये दुमत आढळतं, पण म्हणून राजवाड्यांचं काम हे कमी ठरत नाही. ते आजही इतिहास अभ्यासकांना मार्गदर्शक असंच ठरतं. इतिहासाचार्य विका राजवाडे, इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ, याविषयी आपल्याशी संवाद साधतायत इतिहास अभ्यासक आणि प्राध्यापक डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी.
1: भारतातील अग्रगण्य इतिहास संशोधक व थोर इतिहासकार म्हणून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांचे स्मरण आपण आजही आदरानं करतो. मराठ्यांच्या इतिहास संशोधन व लेखनाबरोबर ऐतिहासिक साधनांचं संकलन, संपादन व प्रकाशन त्यांनी केलं. म्हणूनच ऐतिहासिक कागदपत्रांच्या युगाचे प्रवर्तक अशा शब्दांनी त्यांचा गौरव केला जातो. राजवाडे यांना अलौकिक बुद्धिमत्ता आणि असामान्य प्रतिभा लाभलेली होती. त्यामुळेच बहुविध विषयांची विलक्षण ग्रहणक्षमता त्यांच्याकडे होती. त्यामुळेच राजकीय व सामाजिक विचारवंत, एक निबंधकार, भाषाशास्त्रज्ञ, अनेक भाषांचे जाणकार, व्याकरणकार, कोशकर्ता, कोरीव लेखशास्त्रज्ञ, लोकवाङ्मय व लोकगीत यांचे अभ्यासक, अनेक संस्थांचे संस्थापक म्हणून त्यांनी केलेले कार्य चिरंतन व मौलिक स्वरूपाचे आहे. एक व्यक्ती आपल्या आयुष्यात एवढे प्रचंड कार्य करते हे पाहून आपण खरंच थक्क होऊन जातो. ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये स्थापन झाल्यानंतर अनेक पाश्चिमात्य मूल्य, संकल्पना, बौद्धिक विचारधारा यांचा प्रभाव येथील विचारवंतांवर झाला. राजवाडे देखील त्याला अपवाद नव्हते. एकीकडे राजवाड्यांवर पाश्चात्य विज्ञान आणि पाश्चात्य विचारवंत याचा प्रभाव होता व त्याचबरोबर भारतीय अध्यात्म आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा याचाही त्यांना अभिमान होता. प्राचीन भारतीय परंपरा आणि नवीन पाश्चिमात्य जीवनसरणी यांचा मेळ आपण घातला पाहिजे असं त्यांना मनापासून वाटत होतं. महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर राजवाड्यांनी काही काळ शाळेत शिक्षकाची नोकरी केली आणि त्यानंतर कोल्हापूरच्या समर्थ या वृत्तपत्रात लेख प्रकाशित केले. भाषांतर या मथळ्याचे नियतकालिक 4 वर्ष त्यांनी चालवले व त्यात ग्रीक तत्वज्ञ प्लेटोच्या रिपब्लिक या ग्रंथाचा त्यांनी केलेला अनुवाद प्रकाशित केला. त्याचवेळी मराठ्यांच्या इतिहासाचे आद्य इतिहासकार युरोपियन होते. त्यांचे लिहिलेले इतिहास त्यांनी वाचले. त्यामध्ये मराठ्यांचा समग्र इतिहासकार जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ याचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ग्रँडफने लिहिलेला मराठ्यांचा इतिहास हा पूर्वग्रह दूषित होता, तसेच तो अपुऱ्या

कागदपत्रांवर आधारित होत्या. त्यांनी मराठी सत्तेच्या उदयाची केलेली मीमांसा ही कोणालाच पटणारी नव्हती. त्यामुळे अभ्यासकांची दिशाभूल करणारा हा इतिहास होता. मराठ्यांचा खरा आणि विश्वासार्ह इतिहास समजून घ्यायचा असेल तर मूळ कागदपत्रांचा शोध घेऊन ती संकलित करून प्रसिद्ध करण्याची मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. ही चळवळ राजवाड्यांच्या आधी काशीनाथ नारायण साने, वासुदेव शास्त्री वामन खरे यांनी सुरू केलेलीच होती, परंतु तिला व्यापक आणि शास्त्रीय स्वरूप राजवाड्यांनी दिलं. मराठ्यांच्या वास्तववादी इतिहास लेखनासाठी उपयुक्त अशी अस्सल समकालीन साधने ही मराठी सत्तेशी निगडित सरदार आणि जहागीरदार यांच्याकडे धूळखात पडली होती. ती गोळा करणं हे राजवाड्यांनी आपलं उद्दिष्ट ठरवलं. त्याकाळी आजच्यासारख्या वाहतुकीची सोयी प्रगत साधनं नव्हती. त्यासाठी राजवाड्यांना अखंड पायपीट करावी लागली, अडचणी सोसाव्या लागल्या, हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागलं, मानहानी सोसावी लागली. जुन्या मूळ कागदपत्रांच्या शोधासाठी त्यांनी भारतातील जवळजवळ सर्व प्रांत पायाखाली घातले. आपल्या विषयाला उपयुक्त कागद मिळतील म्हणून काबूललाही राजवाडे गेले होते. अशा तऱ्हेनं महाराष्ट्र आणि भारताच्या विविध प्रदेशांमध्ये जाऊन हजारो कागदपत्र त्यांनी गोळा केली. कागदपत्रांची नुसती जमवाजव करून भागणारे नव्हते, तर त्या कागदपत्रांची चिकित्सकपणे छाननी करणं, विषयानुरूप वर्गवारी करणं, त्या कागदपत्रांच्या तारखा निश्चित करणं, या सर्व गोष्टी राजवाड्यांनी नेटानी आणि पद्धतशीरपणे केल्या. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाची माला त्यांनी सुरू केली. 1898 या मालेचा पहिला खंड प्रकाशित झाला. आपल्या हयातीत साधनांचे 22 खंड त्यांनी प्रसिद्ध केले आणि साधनांच्या शास्त्रीय संपादनाची दिशा ही लोकांना दाखवली. या 22 भागातून सुमारे 5000 पत्र ही प्रसिद्ध झालेली आहेत. राजवाडे यांच्या संपादन कार्याचं मौलिक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना होय. या मालेतील 9 खंडांना त्यांनी अभ्यासपूर्ण व्यासंगी आणि प्रदीर्घ प्रस्तावना लिहिलेल्या आहेत. राजवाडे समजून घेण्यासाठी त्या प्रस्तावना फार उपयुक्त आहेत. त्या प्रस्तावनातून त्यांनी इतिहासाचं तत्वज्ञान, इतिहासाचं स्वरूप, व्याप्ती, त्याचा हेतू, ग्रँडअपच्या मराठ्यांच्या इतिहासाचा त्यांनी घेतलेला समाचार, इतिहासाच्या साधनांचं महत्त्व, साधन चिकित्सा, मराठी भाषेसंबंधीचे विवेचन, महाराष्ट्र धर्म या संकल्पनेचं स्पष्टीकरण, संशोधक कसा असावा आणि संशोधकाला सोसाव्या लागणाऱ्या आपत्ती, बकरींचं इतिहासाचं साधन म्हणून स्थान, संतांच्या कामगिरीचे मूल्यमापन यासारखे अनेक विषय विस्तृतपणे मांडले आहेत. साधनांचे खंड प्रकाशित झाल्यावरही राजवाड्यांचे संपादनाचं आणि संशोधनाचं कार्य, लेखन कार्य हे अविरतपणे चालू होतं. माहीमच्या मोहिमेवरील महिकावतीची उर्फ माहीमच्या बखरीचं राजवाडे यांनी संपादन करून त्या बखरीची 110 पानांची प्रस्तावना कोकणचा इतिहास समजून घेण्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहे. जयराम पिंडे हे शहाजीराजांच्या दरबारी कवी होते. त्यांनी रचलेल्या संस्कृतमधील राधा माधव विलास चंपू या संस्कृत काव्यास राजवाड्यांनी उत्कृष्ट प्रस्तावना लिहून शहाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया कसा रचला, मराठे लोक कोण आहेत, ते महाराष्ट्रात केव्हा आले याचे मार्मिक विवेचन केलं आहे. राजवाड्यांच्या या दोन्ही प्रस्तावना म्हणजे भारताच्या व महाराष्ट्राच्या इतिहासाचे गंभीर तत्वचिंतनच होय. राजवाड्यांची इतिहासाची संकल्पना ही व्यापक आणि सर्वसमावेशक होती. इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील राजकीय घटना म्हणजे लढाया,

नाहीत, तर संपूर्ण मानवी समाजाचा अभ्यास म्हणजे इतिहास असं त्यांना वाटत होतं. त्यामध्ये सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, लष्करी, प्रशासकीय, तंत्रज्ञान यासारख्या मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा अंतर्भाव होतो. सकल मानव समाज हा इतिहासाचा अभ्यास विषय होय. त्यामध्ये विविध जमातींचा अभ्यास हाही राजवाड्यांना महत्त्वाचा वाटतो. राजवाड्यांचे इतिहासाचे तत्वज्ञान, ऐतिहासिक संशोधन पद्धती यावर पाश्चात्य विज्ञान आणि विचारधारा यांचा प्रभाव दिसतो. त्यामध्ये फ्रान्सचा व्हॉल्टेअर, जर्मनीचा लिओपोल्ड व्हॉन रांके, फ्रान्सचा प्रत्यक्षार्थवादी विचारसरणीचा ऑगस्ट कॉम यांचा प्रभाव विशेषत्वानं जाणवतो. राजवाडे यांच्या मतानुसार सत्यशोधनाबरोबर सत्यकथन हे इतिहास लेखनाचं उद्दिष्ट होतं. नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री हे वाक्य इतिहासकारांनी नेहमी डोळ्यासमोर ठेवावं असं त्यांचं मत होतं. ऐतिहासिक घटना जशा घडल्या तशा सादर करणं हा इतिहास लेखनाचा सर्वश्रेष्ठ सिद्धांत होय हे रांकेचे मत त्यांना शिरोधार्य होतं. राजवाड्यांचं सर्वात महत्त्वपूर्ण योगदान ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये आहे. राजवाडे यांनी समकालीन पत्र, समकालीन कागदपत्र यांचे महत्त्व प्रतिपादन केले. ऐतिहासिक कागदपत्रे खरी आहेत की बनावट हे निर्धारित करावयाचे निकष त्यांनी सांगितले, तसेच त्याची वर्गवारीही ठरवून दिली. जो कागद समकालीन असेल त्या काळातील स्थळ, तारीख, महिना, वर्ष याचा ताळमेळ ऐतिहासिक घटनेशी बसत असेल, भाषा, शब्द व लेखन पद्धती त्या काळाशी जुळत असेल, कागद मूळ असेल, कागदातील मजकुराची इतर साधनांवरून पुष्टी होत असेल, तर तो कागद विश्वसनीय मानावा असे राजवाडे सांगत. इतिहास लेखनाचे तीन टप्पे सुद्धा राजवाडे सांगतात. कागदपत्र गोळा करून कागदपत्रांची विश्वसनीयता निर्धारित करणं, संदर्भ साधनांचं परिशीलन आणि घटनांचा अन्वयार्थ लावणं हे ते टप्पे होत. इतिहास संशोधनासाठी तसंच समग्र चर्चा आणि विचारविनिमय यासाठी संशोधन मंडळे असावीत असं राजवाड्यांना नेहमी वाटत असे. या विचारातून त्यांनी 1910 भारत इतिहास संशोधक मंडळाची पुण्यामध्ये स्थापना केली. त्यांच्या समवेत सरदार खंडेराव चिंतामण मेहेंदळे हे इतिहासप्रेमी मंडळाच्या स्थापनेत सहभागी झाले होते. वार्षिक संमेलनाला सर्व संशोधक उपस्थित राहत असत आणि आपल्या संशोधन कार्याची टिपणे, गोळा केलेली ऐतिहासिक साधने यासंबंधी माहिती देऊन चर्चा करीत असत. अशा तऱ्हेने राजवाड्यांच्या प्रयत्नामुळे वेगवेगळ्या प्रदेशात भ्रमंती करून कागदपत्र गोळा करून त्याचा अभ्यास करण्यासाठी अनेक तरुण संशोधक मंडळाच्या कार्यातून उदयाला आले आणि पुढे महाराष्ट्रात संशोधकाची परंपराच राजवाड्यांनी निर्माण केली आणि ती परंपरा आज तागायत चालू आहे. समाजाच्या निकोप विकासासाठी विविध प्रकारची मंडळं त्यांनी स्थापन केलं. भारत इतिहास संशोधक मंडळानंतर त्यांनी विज्ञान मंडळ स्थापन केलं. पुढे धुळ्याला वास्तव्यास आल्यानंतर डॉक्टर देव यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य मंडळ स्थापन केलं. धुळे, अंमळनेर या शहरांमध्येही त्यांनीही आरोग्य मंडळं. सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे राजवाड यांनी इतिहासाशी संबंधित इतर ज्ञानशाखांमध्ये, ज्यामध्ये भाषाशास्त्र, व्याकरण आणि समाजशास्त्र यांचा प्रामुख्याने अंतर्भाव होतो, त्यामध्ये संस्मरणीय योगदान दिलेले आहे. डॉक्टर भांडारकर, राजाराम शास्त्री भागवत यांनी भाषाशास्त्राचा मराठीत पाया घातला. तसेच महादेव मोरेश्वर कुंटे यांनी हे शास्त्र व्यापक केले. त्यानंतर राजवाड यांनी
भाषे संबंध

ही सखोल विचार व नवीन प्रमेये मांडून भाषाशास्त्राची प्रगल्भता वाढवली. त्यांचे हे विचार मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनाच्या 8व्या खंडाची प्रस्तावना ज्ञानेश्वरीचं त्यांनी जे संपादन केलं आहे त्यांच्या प्रस्तावनामध्ये आणि संस्कृत भाषेचा उलगडा हा जो त्यांचा प्रदीर्घ निबंध आहे त्याच्यामध्ये दिसतात. संस्कृत भाषेचा उलगडा हा त्यांचा प्रदीर्घ निबंध, त्यामध्ये वेगवेगळ्या संस्कृत धातूंच्या आधारे पाणिनीचा कालनिर्णय निश्चित करण्याचा प्रयत्न राजवाड्यांनी केला. व्याकरणाचा उपयोग इतिहास संशोधनासाठी होऊ शकतो हे राजवाड्यांनी सप्रमाण दाखवलं. राजवाड्यांनी

राजवाड्यांनी सप्रमाण दाखवलं. राजवाड्यांनी व्याकरण व व्युत्पत्ती या दोन शाखांकडे अधिकाधिक लक्ष देऊन काही महत्वपूर्ण सिद्धांत मांडले. धातुकोशाबरोबर व्युत्पत्ती कोशही त्यांनी तयार केला. मराठी भाषेचा धातुकोश हे राजवाड्यांचे चिरस्मरणीय कार्य समजलं जातं. भाषाशास्त्राप्रमाणेच राजवाड्यांचा समाजशास्त्राचा व्यासंग व्यापक व दांडगा होता. मराठी लोकसाहित्यामधील राजवाड्यांचे योगदान अचंबित करणारे आहे. मराठी लोकसाहित्याच्या खऱ्या प्रतिष्ठापनेचा जो काळ आहे तो आहे 1916 ते 1938 हा असून विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी केलं. लोकसाहित्याच्या कक्षा, त्याचे आधार आणि महत्व त्यांनीच लोकांच्या मनावर बिंबवलं. लोकगीतं हा शब्दही राजवाडे यांनीच रूढ केला व त्याला पूरक असा लोककथा हा शब्द त्यांनीच प्रथम वापरला. इथे अजून एक महत्वाच्या कार्याचा उल्लेख मला करावासा वाटतो. महानुभाव संप्रदायाचे वाङ्मय हे सांकेतिक लिपींमध्ये लिहिलेले आहे. बहुतांश महानुभाव वाङ्मय सकळा नावाच्या सांकेतिक लिपीमध्ये आहे. त्यानंतरची लिपी म्हणजे सुंदरा. अशा सुमारे 40 सांकेतिक लिपी आहेत. त्यामधील जी सकळा लिपी आहे तिचा उलगडा सर्वप्रथम राजवाड्यांनी केला आणि त्यामुळे त्यातील वाङ्मय वाचनासाठी आणि अभ्यासासाठी सर्वांना खुलं झालं. एक ध्येयनिष्ठ निस्वार्थपणे इतिहासाच्या ज्ञानशाखेला वाहून घेतलेला आणि महाराष्ट्रातील इतिहास लेखनाला शास्त्रीय दिशा देणारा स्वयंप्रज्ञ इतिहास संशोधक व इतिहासकार म्हणून त्यांचे इतिहास क्षेत्रातील स्थान अढळ आहे. राष्ट्रीय भावनेपोटी आणि मातृभाषेच्या प्रेमापोटी इंग्रजी भाषा चांगली अवगत असूनही त्यांनी आपलं सर्व लिखाण जिद्दीनं मातृभाषेत म्हणजे मराठी भाषेत केलं. आज इतिहासाची नवीन नवीन मांडणी पुढे येत आहे, त्यामुळे राजवाड्यांच्या लिखाणातील त्यांच्या सर्व मतांशी, त्यांच्या सर्व सिद्धांताशी, त्यांच्याविषयी आदरभाव व्यक्त करून आपण सहमत होऊ शकत नाही. आजच्या काळात राजवाड्यांच्या कार्याची प्रस्तुतता काय आहे, राजवाडे का अभ्यासायचे याचे विवेचन करून मी थांबते. इतिहास, त्यासंबंधित इतर ज्ञानशाखांमधील नवीन वाट पाडण्याचे आणि ती वाट दाखवण्याचे काम राजवाड्यांनी केलं. राजवाड्यांचे काम मूलभूत स्वरूपाचे आहे. आज इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानवशास्त्र, भाषाशास्त्र, शब्दकोश, लेखन, व्याकरण ज्यामध्ये राजवाड्यांनी पायाभूत कार्य केले आहे ते ती खूप प्रगत झाली आहेत. परंतु या सर्व ज्ञानशाखांमध्ये राजवाड्यांनी मांडलेल्या मूलभूत संकल्पना या कायम राहतील. राजवाड्यांचे मोठेपण त्यांनी मांडलेल्या संकल्पना आणि सिद्धांतापुरतंच मर्यादित नाही, तर त्यांनी ठरवलेला आदर्श, लक्ष, त्यांना गाठावयाचे ध्येय आणि ते साध्य करण्यासाठी ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं ते तरुण पिढीला मार्गदर्शक आहे. त्याचबरोबर आपलं ध्येय गाठण्यासाठी हाल अपेष्टा सोसण्याची त्यांची तयारी आणि त्यांच्यामध्ये असलेली विलक्षण अन्वयार्थ क्षमता ही सुद्धा तरुण पिढीला वाट दाखवणारी आहे. संशोधक कसा असावा, यासाठी संशोधकाच्या अंगी कोणते गुण असावेत हे राजवाड्यांनी सांगितले आहे. प्रथम, त्याला विषयाच्या संबंधित भाषा अवगत असाव्यात. इतिहासाशी संबंधित इतर ज्ञानशाखांचा त्याचा अभ्यास असावा व संशोधन पद्धती ही सुद्धा चांगली अवगत असावी असं म्हटलं आहे. आजच्या तरुण संशोधकांनी

हे खरोखरीच लक्षात घेण्याजोगे आहे. आज 24 जून इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाड्यांचा जन्मदिन म्हणून त्यांचा केलेला हा आठव. राजवाड्यांचं इतिहास आणि इतिहास विषयासंबंधित केलेलं कार्य तरुण संशोधकांना आणि इतिहासकारांना निश्चितपणे दीपस्तंभासारखे मार्गदर्शन निरंतर करत राहील.

आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात दोन खूप वेगवेगळ्या धाटणीचे पण महत्वाचे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवता आले याचा निश्चितच आनंद आहे. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोते हो, आपण आता ऐकलात वनिता मंडळ हा कार्यक्रम. याअंतर्गत लिव्हिंग विल महत्वाचं याविषयी डॉक्टर माधव केळकर आणि ॲडव्होकेट मोहना गद्रे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. सूत्रसंचालन केलं होतं प्राची परांजपे यांनी. तसंच इतिहासाचार्य व्ही का राजवाडे इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ, इतिहास अभ्यासक प्राध्यापक डॉ सुमित्रा कुलकर्णी यांनी केलेलं भाषण आपण ऐकलं. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नीलिमा पटवर्धन. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी
1: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

प्राधान्यक्रमांना पाठिंबा देणं, अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक जगाच्या निर्मितीमध्ये योगदान देणं या गोष्टींवर भर दिला जाईल असं त्यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि रशियाचे सुरक्षा सल्लागार सर्जी शोइगो यांनी सहकार्याबाबत तसंच रशियानं मांडलेल्या प्रस्तावांवर चर्चा केली. दिल्लीत आयोजित 16 ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीदरम्यान त्यांची भेट झाली. भारत रशिया यांच्यातील विशेषाधिकार प्राप्त धोरणात्मक भागीदारीनुसार विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा त्यांनी आढावा घेतला. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्रदेशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ 3 दिवसांच्या दौऱ्यावर निघाले आहेत. प्रथम ते संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं भेट देणार असून नंतर कुवैत आणि बहरीनला जाणार आहेत. नंतर ते आखाती देशांच्या सहकार्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. होर्मुझच्या सामुद्रधुनी मार्गे जाणाऱ्या जहाजांवर इराणला कर लावू दिला जाणार नाही असं रुबिओ यांनी स्पष्ट केलं. इराण आणि अमेरिकेदरम्यान स्वित्झर्लंड इथं चर्चेची पहिली फेरी समाधानकारक आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. इराणमधली परिस्थिती हळूहळू सुधारत असली तरी इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी किंवा ज्यांना इराणला जाणं अत्यावश्यक आहे अशा नागरिकांनी प्रवास करताना सावधगिरी बाळगावी, चालू घडामोडींची माहिती ठेवावी अशा सूचना इराणमधल्या भारतीय दूतावासानं जारी केल्या आहेत. आवश्यक काम नसेल तर इराणला जाणं टाळावं असं भारतीय दूतावासानं सांगितलं आहे. इराणमध्ये राहणाऱ्या आणि इराणला येणाऱ्या भारतीय नागरिकांनी दूतावासाकडे नोंदणी करावी तसंच माहिती आणि सूचना पाहण्यासाठी दूतावासाचं संकेतस्थळ आणि समाज माध्यम खातं पाहत राहावं असंही दूतावासानं म्हटलं आहे. कोणतीही मदत हवी असल्यास 9891281091 या क्रमांकावर किंवा cons.tehran@mea.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा असं आवाहन केलं आहे. काश्मीरचा मुद्दा पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर उपस्थित करण्यावर भारतानं तीव्र आक्षेप घेतला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतल्या कार्यगटात सहअध्यक्ष म्हणून स्थान मिळाल्याचा पाकिस्तान गैरफायदा घेत असल्याचं भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून त्याविषयीचे सर्व मुद्दे देशाचे अंतर्गत प्रश्न असल्याचं त्यांनी कार्यगटाच्या बैठकीत स्पष्ट केलं. पारपत्र सेवा कार्यक्रम 2.0 अंतर्गत चीप असलेल्या ई पारपत्राची सुरुवात नवीन पारपत्र केंद्र आणि टपाल कार्यालय पारपत्र सेवा केंद्र सुरू करणं अशा विविध उपक्रमांमुळे प्रवासात सुलभता तसंच जागतिक संधीची उपलब्धता वाढत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी केलं. 14 पारपत्र सेवा दिनानिमित्त त्यांनी आपल्या समाज माध्यमाद्वारे देशभरातल्या तसंच परदेशातल्या सर्व पारपत्र प्राधिकरणांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुरक्षित पारपत्र, सुगम सेवा, सशक्त नागरिक या ध्येयानुसार पारपत्र सेवांची अंमलबजावणी अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं जयशंकर यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचं लांगूल चालन करणं आणि चीनसमोर शरणागती पत्करणं हेच मोदी सरकारचं अर्थकारण आहे अशी टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे केली आहे. भारताची अमेरिकेला होणारी निर्यात 2024-25 $40 अब्ज जास्त होती. ती 2025-26 $34 अब्ज इतकी झाली तर चीनसोबतची व्यापारी तूट $112 अब्ज झाली आहे असं जयराम रमेश म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण देशात 20.1% तर राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी

0: ही विधानसभेत दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला आहे. मुदतपूर्व जन्म, जंतू संसर्ग, न्युमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारनं दिली आहे. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशानं नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहे, याकडेही त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनियमितता झाल्याचा आरोप करत विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व 100% फिडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. हा ग्रीड सपोर्ट चार्ज यावर्षीच्या 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. वर्ष 2029-30 पर्यंत राज्याची 52% वीज ही नवीकरणीय असेल असं त्यांनी सांगितलं. ग्राहकांवर बोजा पडता कामा नये हीच सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली असून इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर रितू तावडे यांनी किंग्ज सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसापंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगरपालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटर पर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. बदलत्या जागतिक परिस्थितीत दहशतवाद आणि सायबर सुरक्षेपासून ते उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंतच्या सामायिक आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्रिक्सची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. इराण अमेरिका कराराबाबत आखातातल्या मित्रदेशांना आश्वस्त करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ 3 दिवसांच्या दौऱ्यावर. इराणमधली परिस्थिती सुधारत असली तरी तिथल्या भारतीयांनी सावधगिरी बाळगावी अशी इराणमधल्या भारतीय दूतावासाची सूचना. महाराष्ट्रात बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. आणि महाराष्ट्रात मुंबईसह अनेक ठिकाणी मान्सून सक्रिय, मुंबईत जनजीवनावर परिणाम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. शिवराज्याभिषेक जल्लोषात संपन्न, माथेरानची राणी सुट्टीवर आणि लहानगीनं घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत, या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्ह्याच्या प्रतिनिधी शोभना देशमुख.
4: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352 शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर 6 जून रोजी इतिहास परंपरा आणि शिवभक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

0: संभाजीराजे छत्रपती आणि त्यांच्या सुविद्य पत्नी संयोगिता राजे भोसले आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यासाठी राज्यभरातून तसेच देशभरातून हजारो शिवप्रेमींनी उपस्थिती लावली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्णपणे रायगड दुमदुमून गेला. स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाचे स्मरण करून देणारा हा सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळी 7 वाजता नगारखान्यात युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पारंपरिक वाद्यांच्या गजरात ध्वजारोहण झाले. राजसदर येथे शाहिरी कार्यक्रम पार पडला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे राजसदरावर आगमन झाले. तेथे युवराज संभाजी छत्रपती महाराज आणि युवराज शहाजी राजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सव मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. सुवर्ण मुद्रांचा हा अभिषेक झाल्यानंतर पोलीस दलाने शासकीय मानवंदना दिली. दुपारी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, कीर्तन, शिवचरित्रावर आधारित व्याख्याने, लोककलांचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम पार पडले. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमांना शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पर्यटकांचं आकर्षण असलेली माथेरानची मिनी ट्रेन अर्थात माथेरानची राणी 15 जून पासून सुट्टीवर गेली आहे. आता 15 ऑक्टोबर पर्यंत नेरळ माथेरान रेल्वे सेवा बंद राहणार आहे. नेरळ ते माथेरान हे अंतर 21 किलोमीटर आहे. या मार्गावरून वळण घेत माथेरानची राणी झोकात धावत असते. मात्र पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने 15 जून ते 15 ऑक्टोबर या काळात नेरळ माथेरान रेल्वे सेवा बंद ठेवली जाते. या वर्षी पावसाचं आगमन लांबलं असलं तरी दरवर्षीप्रमाणे मध्य रेल्वेने नेरळ माथेरान सेवा बंद केली आहे. तथापि अमन लॉज ते माथेरान या दरम्यानची शटल सेवा सुरूच राहणार असल्याने पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेत झुकझुक गाडीतून प्रवास करता येणार आहे. महाराष्ट्रातील शाळा नुकत्याच सुरू झाल्या. त्यानिमित्त रायगड जिल्ह्यातील वहाळ येथील जिल्हा परिषद शाळेत आयोजित प्रवेशोत्सव सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते डिजिटल लॅबचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री 4थीच्या वर्गात गेल्यानंतर तेथे यशस्वी मिठू घुले या 4थीतील मुलीने त्यांची मुलाखत घेतली. यशस्वीने अत्यंत धाडसानं स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले. तुम्हाला काम करण्याची प्रेरणा कोठून मिळते? या यशस्वीने विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी तेवढेच प्रभावी उत्तर दिले. लोकांचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा आहे. मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील समाधान, सामान्य माणसाच्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल या गोष्टी मला काम करण्याची ऊर्जा देतात असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुलाखत संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यशस्वीच्या धाडसाचे कौतुक केले. थेट मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेणारी वहाळ सारख्या छोट्या गावातील यशस्वी जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड.
1: याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्स वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. संजय वाटकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात डहाका आता आपण ऐकणार आहोत लोकसंगीताच्या कार्यक्रमात.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकत होतात डहाका, कलाकार संजय वाटकर आणि सहकारी. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी।
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून एकात्मिक शेती पद्धतीमध्ये कशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करता येईल या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेत आहोत। लक्षात घ्या, जैविक खतं, सेंद्रिय खतं, रासायनिक खतं याचा आपल्याला एकत्रित वापर करून एकात्मिक अन्नद्रव्य पद्धतीनं व्यवस्थापन करावं लागतं आणि म्हणूनच सेंद्रिय खताच्या निर्मितीसाठी आपल्याला कधीपण हिरवळीच्या खताचा वापर करणं हे फायद्याचं ठरतं। रासायनिक खतं जी आहेत ती जमिनीमधून देण्यापेक्षा पीक वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये पाण्यात विरघळणारी विद्राव्य रासायनिक खतं आपण जर फवारणीच्या माध्यमातून जर दिली तर पिकांना अधिक फायदा होतो, यामुळे खर्चात आणि श्रमात देखील बचत होते। बियाण्यांच्या बाबतीत लक्षात घ्या की शक्य तेवढ्या पिकांचं सरळ वाणाचं घरी उपलब्ध असणारं बियाणं ज्याची उगवण क्षमता आपण तपासून घेतली आहे असं आपण वापरावं। महत्वाचं म्हणजे पेरणीपूर्वी बियाण्यांना बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी। जैविक खतं, जैविक बुरशीनाशकं, सेंद्रिय खतं, जैविक कीटकनाशकं अशा स्वस्त आणि परिणामकारक निविष्ठांची आपण सोय करून घ्यावी। तसंच पिकांवर येणाऱ्या किडी आणि रोगांच्या व्यवस्थापनासाठी एकात्मिक पद्धतीचा आपण उपयोग करावा। कीटकनाशकाचा वापर कमी करण्यासाठी आपण निंबोळी अर्काचा वापर करावा। सर्वसाधारणपणे कोणतेही पीक उगवल्यानंतर 10 ते 15 दिवसांपासून किडींचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात होत असते आणि म्हणूनच निंबोळी अर्क बनवून सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या किडींच्या नियंत्रणासाठी आपण वापरला पाहिजे। किडींच्या प्रादुर्भावाच्या प्रमाणानुसार पहिली फवारणी केवळ निंबोळी अर्काची आणि उर्वरित सर्व फवारण्या रासायनिक कीटकनाशकाची शिफारस केलेली अर्धी मात्रा घेऊन त्यात निंबोळी अर्क मिसळून

0: जर आपण फवारणी केली तर किडींचं प्रभावी पद्धतीनं नियंत्रण होतं. याशिवाय कीटकनाशकावर होणारा अर्धा खर्च देखील आपल्याला कमी करता येतो. आता एक एकर जमिनीवर असलेल्या पिकावर आपल्याला असं गृहित धरलं की चार फवारण्या आपल्याला लागतात, तर त्यासाठी आपण 18 किलो वाळलेल्या निंबोळ्यांचा चुरा वापरावा. उदाहरण द्यायचं झालं तर 10 एकरसाठी 180 ते 200 किलो वाळलेल्या निंबोळ्यांचा चुरा आपण चार फवारण्यासाठी वापरावा. पिकांची पेरणी करत असताना शक्यतो आपण रुंद सरीवरंब पद्धतीचा वापर करूनच करावी. अलीकडच्या काळात आपण बघतोय की जास्त नफा आणि कमी श्रम या तंत्राचा अवलंब करून एका हंगामात 2 किंवा 3 पिकं घेणं हे आपल्याला फायद्याचं दिसून येत आहे. या दृष्टिकोनातून देखील आपण नियोजन केलं पाहिजे. तर अशा रीतीनं एकात्मिक शेती पद्धतीमध्ये नियोजन करत असताना जर आपण काळजी घेतली तर खऱ्या अर्थानं शेती ही फायद्याची ठरू शकते.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात. कृषीवाणी

श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी HPV लस याविषयी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये HPV लस कशी तयार केली जाते, तिचे डोस कसे आहेत, भारत सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसी म्हणजेच WHO शिफारसी काय आहेत, तसेच HPV लसीबद्दलचे गैरसमज आणि वास्तव याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. HPVचे किती डोस देण्यात यावे, 9 ते 14 वयोगटात साधारणपणे 1 डोस किंवा 2 डोस दिले जाऊ शकतात, 15 वर्षे वयोगटानंतर 2 किंवा 3 डोस दिले जाऊ शकतात. ज्या प्रकारचे वॅक्सिन आपण वापरत आहोत त्या पद्धतीने डोस देण्यात येतो. बऱ्याच लोकांना 1 घ्यायचे का 2 घ्यायचे असा प्रॉब्लेम असतो. याशिवाय पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसला बऱ्याच वेळेला मुली येऊ शकत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये यावर तोडगा काढण्यासाठी भारतामध्ये 1 लस आपण पुरस्कृत केलेली आहे आणि असे दिसून आले आहे की 1 लस जरी दिली तरी 90% संरक्षण हे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरपासून म्हणजे CA कार्सिनोमा सर्व्हिक्स पासून उपलब्ध होते. त्यामुळे भारत सरकारने कमीत कमी 1 लस तरी सर्व मुलींनी घ्यावे असे सांगितलेले आहे. या व्यतिरिक्त वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी असे उद्दिष्ट ठेवले आहे की 90% मुलींना 15 वर्षापूर्वी HPVची लस मिळावी, 70% महिलांची तपासणी जसे मी तुम्हाला सांगितले पॅप्समिअर VIA यापैकी योग्य ती तपासणी व्हावी आणि ज्या स्त्रियांना असा CA सर्व्हिक्स म्हणजे गर्भाशयाच्या मुखाच्या तोंडाच्या कॅन्सरची सुरुवात झालेली आहे त्यांना योग्य ते उपचार 90% लोकांना मिळण्यात यावे असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते या उपाययोजनामुळे भविष्यामध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर जवळपास संपुष्टात येऊ शकतो. 160 देशांनी HPV वॅक्सिन त्यांच्या लसीकरणात अंतर्भूत केले आहे. आता मी तुम्हाला या HPV लसीबद्दल असणारे काही गैरसमज आणि वास्तव सांगेन. बऱ्याच लोकांना असं वाटतं की HPV लस घेतल्यानंतर

वंध्यत्व म्हणजे इनफर्टिलिटी येते. जसे आपण मुलांना दिले की त्यांच्यामध्ये इनफर्टिलिटी येईल, मुलींना दिले तर त्यांना मूल होणार नाही, तर याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. पुढे एचपीव्ही लसीकरणामुळे गर्भधारणा होत नाही, त्याचा आणि गर्भधारणेचा काहीही संबंध नाही. एचपीव्हीमध्ये जिवंत विषाणू असतो. मी मगाशी सांगितलेले आहे की एचपीव्हीमध्ये जिवंत विषाणू नसून त्याचा फक्त एक भाग असतो. फक्त मुलींनाच एचपीव्ही होतो अजिबात नाही. मुलांमध्ये पेनिसचा कॅन्सर याशिवाय अनेक बाकीचे, तोंडाचा कॅन्सर, लंग्सचा म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर, या सगळ्यांमध्ये ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हाच कारणीभूत आहे हे अभ्यासांती आढळून आलेले आहे. लग्नानंतर लसीचा उपयोग नसतो, लग्नानंतरही लसीचा उपयोग होऊ शकतो. याशिवाय आता तर 25 वर्षांनंतर देखील जर स्त्रियांना लसीकरण घ्यायचे असेल तर त्या घेऊ शकतात. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे, एकदा लैंगिक संबंध सुरू झाले तर फक्त लस घेऊन उपयोगाची नसते, तर याबरोबर वार्षिक तपासणी पॅपस्मिअर करणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजेच लस घेतली म्हणजे तपासणीची गरज नाही असं नाहीये, तर नियमित तपासणी सुद्धा गरजेची आहे. एचपीव्ही लसीचे दुष्परिणाम काही आहेत का? एचपीव्ही लस ही अत्यंत सुरक्षित आहे, पण कुठलंही इंजेक्शन घेतलं, लस घेतली की थोडंसं डोकं दुखणं, चक्कर येणं किंवा त्या ठिकाणी सूज येणं ह्या गोष्टी अत्यंत सामान्य आहेत. हे दुष्परिणाम 1 ते 2 दिवसांमध्ये नाहीसे होतात. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा काही मोजक्या अशा कॅन्सरपैकी आहे जो मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित करता येतो. एचपीव्ही लसीकरण, नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार या 3 गोष्टींच्या मदतीने आपण हजारो महिलांचे जीव वाचवू शकतो. आज घेतलेला एक छोटासा प्रतिबंधात्मक निर्णय उद्याचे मोठे दुःख टाळू शकतो. आपल्या मुली, भगिनी आणि मातांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी एचपीव्ही विषयी योग्य माहिती घेणे, समाजात जागृती करणे आणि लसीकरणाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी एचपीव्ही लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. आर्किटेक्ट म्हणजे फक्त सुंदर इमारती डिझाईन करणारे लोक नाहीत, तर भविष्यातील पर्यावरणपूरक शहरांचे शिल्पकार आहेत. आजच्या काळात ग्रीन बिल्डिंग ही गरज बनली आहे. आर्किटेक्ट्सनी अशा इमारती डिझाईन कराव्यात ज्या नैसर्गिक प्रकाश आणि हवा जास्तीत जास्त वापरतात, त्यामुळे विजेचा वापर कमी होतो. पर्यायाने नैसर्गिक संसाधनांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात वाढेल आणि मदतकारक सिद्ध होईल, ज्यायोगे सामान्य माणसाचा वीज बिलाचा खर्चही कमी होईल आणि पर्यावरण संरक्षण हे महत्वाचे कामही आपोआपच घडेल. छतावर सोलर पॅनल, पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था, उष्णता कमी करणारे साहित्य, टेरेस गार्डन अशा संकल्पना डिझाईनमध्ये समाविष्ट करता येतात. शहरांमध्ये काँक्रीट वाढत असल्याने हरित क्षेत्र कमी होत आहे, त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये झाडांसाठी जागा ठेवणे याचबरोबरीने अगदी प्रत्येक फ्लॅटमध्ये सुद्धा एक हिरवा कोपरा असला पाहिजे त्या पद्धतीची जागा त्या ठिकाणी देणे, ओपन टू स्काय या भागामध्ये छोटीशी बाग तयार करता येईल का असा प्रस्ताव ठेवणे ही देखील मोठी जबाबदारी आहे. आर्किटेक्ट्सनी ग्राहकांना फक्त सुंदर घर नव्हे तर पर्यावरणपूरक आणि ऊर्जा बचत करणारे घर हे तयार करून दिले पाहिजे, ही जाणीव तयार केली पाहिजे. नियम बघायला गेलो तर कम्प्लिशन सर्टिफिकेट हे रेन वॉटर हार्वेस्टिंग शिवाय मिळत नाही, तसेच सोलर सिस्टीम प्रत्येक

0: घरात असली पाहिजे असा नियम आहे, परंतु त्या नियमाला फाटे देऊन अनेक गोष्टी फक्त कागदावरच होतात. ही गोष्ट टाळून आर्किटेक्टने ठरवले तर प्रत्यक्षातही या सर्व गोष्टी येऊ शकतात. अनेक वेळा बाल्कनीची जागा मर्ज करून घेणे, तसेच ओपन टू स्काय घरगुती बाकीच्या वापरासाठी प्रोव्हाइड करणे असे नियम मोडून गोष्टी होतात. त्याऐवजी आर्किटेक्ट फर्म राहिला तर प्रत्येक घरात एक हिरवा कोपरा तयार होईल की ज्या ठिकाणी घरातील हिरवा कचरा जिरवला जाईल आणि प्रत्येक फ्लॅट स्वयंपूर्ण सुद्धा होईल आणि रस्त्यावरती अजिबातच कचरा येणार नाही. अशा तऱ्हेनं फक्त ती एक फ्लॅट सिस्टीम नव्हे तर संपूर्ण शहर हळूहळू स्वच्छ सुंदर व्हायला मदत होईल. याची सुरुवात आर्किटेक्टपासून होते. ही महत्वाची जबाबदारी आर्किटेक्टने ओळखली पाहिजे. त्यावर अंमलबजावणी होते की नाही याचाही धांडोळा घेतला तर खऱ्या अर्थाने पृथ्वीवरील सर्व शहरे विश्वकर्मा वसवतो आहे की काय असे वाटू लागेल. जसे मुलांच्या आयुष्याला आकार देण्याचे काम पालक शिक्षक करत असतात, तसेच शहराला आकार देण्याचे काम हे आर्किटेक्ट लोक करत असतात. तर त्यांनी ही जबाबदारी ओळखून त्याचा नीट निर्वाह होईल असे पाहिले पाहिजे. कोणत्याही वास्तूचे डिझाईन करत असताना अगदी शाळेचे असेल, हॉस्पिटलचे असेल किंवा अगदी सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहाचे असेल, जर सर्व ठिकाणी पर्यावरणपूरकतेचा जर आग्रह धरला आणि त्याप्रमाणे त्याची योग्य जागा तयार केली तर सुंदर शहरे तयार होतील जी आज लहान असलेल्या अनभिज्ञ मुलांच्या भवितव्यासाठी फार निकडीची गोष्ट आहे. आज आपण आर्किटेक्ट पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतो हे थोडक्यात पाहिले. नमस्कार
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी आर्किटेक्टची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज वैशाली फणसळकर यांचं गायन आपल्याला ऐकत आहोत. त्यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग विलंबित आणि द्रुतबंदीश तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ अभिजित जयदे यांनी आणि हार्मोनियमची साथ मीनल नांदेडकर यांनी केलेली आहे. ऐकूया वैशाली फणसळकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग.

वैशाली फणसळकर यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ अभिजित जयदे यांनी आणि हार्मोनियमची साथ मीनल नांदेडकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातले बालविवाहाचे प्रमाण आता 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यात हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. परभणी बीड धुळे सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारने लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालील 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म जंतुसंसर्ग न्युमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारने विधानसभेत लेखी उत्तरात दिली. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन मंत्री वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. इतरांच्या इतकाच मराठी भाषेचा अभिमान आहे आणि यापूर्वी अनेक भाषणं मराठीत केली आहेत, याकडे त्यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली.

0: केली. राज्यात सर्व विजेच्या 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर्स लावण्यात आले असल्याची आणि एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावाने लावलेला नसल्याचं त्यांनी सांगितलं. आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 पर्यंत ते 7.43 रुपये इतका खाली येईल, जे 20 वर्षांच्या कलानुसार 14 रुपये असायला हवं याकडे त्यांनी लक्ष वेधलं. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी सौर ऊर्जा पुरवणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली असून इतरही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकनाथ खडसे, नीलम गोर्हे यांनीही या प्रश्नावरच्या चर्चेत भाग घेतला. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण हे डोळे उघडणारं असून राज्यातल्या अनेक कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये असे प्रकार घडत असल्याचं समोर आलं आहे. अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत आज केली. चित्राबाग यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT ने या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाने महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली असून राजधानी मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या पावसामुळे तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. ऐकूया वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबई शहर आणि उपनगरात कालपासून सूर्यदर्शन झालं नाही. संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतुकीला अडथळे होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं रेल्वे वाहतूक देखील प्रभावित झाली आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यावरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. महापौर ऋतू तावडे यांनी किंग्स सर्कल या परिसरामध्ये जाऊन परिसराची पाहणी केली. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी उपसा पंप पूर्ण क्षमतेनं कार्यरत असून इतर ठिकाणीही महानगरपालिकेचे कर्मचारी पाणी उपसा करण्यासाठी कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. मुंबई आणि पालघर जिल्ह्यांसाठी आज हवामान विभागानं मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला असून समुद्र किनाऱ्यावर महाकाय लाटा उसळण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. ताशी 80 किलोमीटर पर्यंत वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
0: रत्नागिरी जिल्ह्यालाही हवामान विभागाने रेड अलर्ट दिला असून ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. नवी मुंबईत पावसाची संततधार सुरू आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे APMC बाजारपेठेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचलं आहे, त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. सांगलीसह जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण असून सध्या हलक्या सरी पडत आहेत, त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. पेरणीसाठी अनुकूल पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात कालचा दिवस मुसळधार पावसाचा होता. सगळ्या तालुक्यांमध्ये दमदार पाऊस बरसला. सर्वाधिक 134 मिलीमीटर पाऊस दापोलीत, तर त्याखालोखाल मंडणगड आणि संगमेश्वरमध्ये प्रत्येकी 116 मिलीमीटर पाऊस पडला. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळणं, पाणी साचणं अशा प्रकारांसह काही किरकोळ अपघातही घडले. रत्नागिरी तालुक्यात आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसू लागल्यानं बळीराजा सुखावला आहे. येत्या 4 दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून जिल्ह्याला येलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस होईल असाही अंदाज आहे. जालना शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे. रखडलेल्या खरीपातल्या पेरण्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. पक्षाच्या खासदारांमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज संध्याकाळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. पक्ष सोडलेल्या 6 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ते सभापतींकडे करतील असं सांगितलं जात आहे. 22 जूनला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.

0: 2023-24 आणि 2024-25 राज्य शासनाचे वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 साठीचा सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोरी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सिडाम यांना जाहीर झाला आहे. तर 2024-25 साठी पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोरी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. 46,000 रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मुंबई इथं 1 जुलैला होणाऱ्या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषीमंत्र्यांचा सल्ला. टीसीएस धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो नमस्कार, शुभसंध्या. सायंकाळचे 5 वाजत आहेत. आमची दुसरी सभा आता सुरू होत आहे. दुसऱ्या सभेत आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सभेच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहोत ठळक बातम्या.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत दिली. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी सांगितलं. पक्षाच्या खासदारांमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई आज संध्याकाळी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेणार आहेत. पक्षातून बाहेर पडलेल्या 6 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ते सभापतींकडे करतील असं सांगितलं जात आहे. मुंबई शहर आणि उपनगरात तसंच नवी मुंबई परिसरात संततधार पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचून वाहतूक खोळंबली होती. ट्रान्स हार्बर मार्गावर रुळाखाली जमीन खचल्यामुळे काही काळ तिथली सेवा बंद ठेवली होती. रस्त्यांवरची वाहतूकही अनेक ठिकाणी खोळंबली होती. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी किंग सर्कल परिसरात जाऊन परिसराची पाहणी केली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 791 अंकांची वाढ झाली आणि तो 76,991 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 198 अंकांची वाढ नोंदवत 24,022 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 5:02 होत आहेत. सादर करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात कोमल साने यांनी गायलेला राग गावती. विलंबित बंदिश आहे 1 तालात आणि द्रुतबंदिश आहे 3 तालात निबद्ध. यांना तबला साथ दिली आहे उन्मेष बॅनर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली आहे लीलाधर चक्रदेव यांनी. तर ऐकूया कोमल साने यांनी गायलेला राग गावती.

श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कोमल साने यांनी गायलेला राग गावती ऐकलात. यांना तबला साथ दिली होती उन्मेष बॅनर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ दिली होती लीलाधर चक्रदेव यांनी. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम युववाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात आज ऐकूयात ग्वालेर घराण्याचे महान भारतीय शास्त्रीय गायक, संगीत शिक्षक, संगीत तज्ज्ञ पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे गायत्री सुतार यांनी. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवाणीच्या स्टेट्यून या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज 24 जून प्रसिद्ध संगीतकार पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांचा जन्मदिन आणि त्याच निमित्ताने आपण ऐकणार आहोत कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष. वंदे मातरम हे दोन शब्द कानावर पडतात आणि नकळत अंगावर शहारे येतात. मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित होते आणि स्वरांच्या त्या दिव्य प्रवाहातून जणू भारत मातेचं दर्शन घडतं. या गीताला आपल्या स्वरांनी अमरत्व बहाल करणारा एक गंधर्व होता, ज्याचा आवाज केवळ संगीत नव्हता तर तो एक अनुभव होता, एक साधना होती, एक राष्ट्रभावना होती. आजच्या या विशेष कार्यक्रमातून आपण भेटणार आहोत त्या अद्वितीय गायकाला ज्यांच्या स्वरांनी वंदे मातरम या गीताला इतिहासात अजरामर स्थान मिळवून दिलं. अशा स्वरसम्राटाच्या जीवनाचा आणि संगीत साधनेचा मागोवा घेणारा हा विशेष कार्यक्रम. पंडित ओंकारनाथ ठाकूर, जे दिसायला आणि वावरायला राजेशाही रेशमी वस्त्रे परिधान केलेले आणि खांद्यापर्यंत लांब पांढऱ्या केसांची सिंहासारखी केशभूषा असलेले असत, त्यांच्यासोबत 4 तानपुरा, 2 गायक आणि अनेकदा 2 वाद्यवृंद असत, हे हिंदुस्थानी संगीतातील गेल्या शतकातील एक अजरामर व्यक्तिमत्व आहे. रंगमंचावर ओंकारनाथ म्हणजे जणू जिवंत नाट्यच होते, पण ते केवळ एक संगीतकार नव्हते, एक शिक्षक, प्रशासक, सिद्धांतकार, राजकीय कार्यकर्ते आणि संस्था निर्माते म्हणून त्यांना प्रतिष्ठा आणि लोकप्रियता यांचा दुर्मिळ संगम लाभला होता. 1930 पासून सुरू होऊन जवळपास 3 दशके हिंदुस्थानी संगीतात त्यांचे एक अढळ स्थान होते. उस्ताद फयाज खान आणि केसरबाई केरकर यांसारख्या दिग्गज प्रतिस्पर्धकांसोबत मंच सामायिक करून ते राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले आणि उस्ताद बडी गुलाम अली खान, उस्ताद अमीर खान यांसारख्या पुढच्या पिढीतील गायकांनी मोठा चाहता वर्ग मिळून अफाट प्रतिष्ठा निर्माण केली असताना त्यांनी आपले स्थान टिकवून ठेवले. ग्वाल्हेर घराण्याचे विद्वान संगीतकार यांच्याकडे प्रशिक्षण घेतलेले असूनही ओंकारनाथ परंपरेपासून मोठ्या प्रमाणात विचलित झाले आणि एक धाडसी नवप्रवर्तक बनले. ज्या काळात खयाल अजूनही ध्रुपद परंपरेच्या औपचारिक अलिप्ततेच्या बंधनात अडकलेला होता, त्या काळात ओंकारनाथांनी एक भावनिक आणि अगदी नाट्यमय सादरीकरण शैली स्वीकारण्याचे धाडस दाखवले. त्यांनी खयाल सादरीकरणात टप्पा आणि ठुमरीचे घटक मुक्तपणे समाविष्ट केले. कधी कधी या शैलींमध्ये

सीमा पुसून टाकल्या, ज्या काळात व्याकरणकार संगीताच्या ज्ञानाच्या मांडीवर वर्चस्व गाजवत होते त्या काळात त्यांनी गूढ पैलूंवर भर दिला आणि रागांच्या उपचारात्मक शक्तींवरही प्रयोग केले. 1970 दशकात कुमार गंधर्व आणि जसराज यांच्या उदयानंतर खयाल गायनात उदयास आलेल्या प्रणयवादी चळवळीचे ओंकारनाथ यांना अनेकदा अग्रदूत मानले जाते. एक कलात्मक विचार प्रणाली म्हणून प्रणयवाद म्हणजे संगीताच्या संरचनात्मक पैलूंबाबत सापेक्ष उदासीनतेसह भावनिकदृष्ट्या भारलेल्या व्यक्तिमत्वाला दिलेली प्राधान्य होय. ओंकारनाथांनी त्यांच्या संगीतमय व्यक्तिमत्वात अभिजातवादाचा भरपूर प्रभाव दर्शवला, परंतु खयालच्या माध्यमातून भावनिक मूल्यांच्या स्पष्ट संप्रेषणावर भर देऊन त्यांनी नंतरच्या प्रणयवाद्यांसाठी मार्ग मोकळा केला. पंडित ओंकारनाथ यांचा जन्म 24 जून 1897 रोजी गुजरातच्या खंभात जिल्ह्यातील जहाज येथे झाला. त्यांचे आजोबा आणि वडील दोघेही पेशवा शासकांच्या सेवेत सैनिक होते. एका संताच्या प्रभावामुळे ओंकारनाथांचे वडील गौरीशंकर यांनी सांसारिक गोष्टींमधील सर्व रस गमावला. आपल्या कुटुंबाच्या भौतिक गरजांकडे दुर्लक्ष करून ते एकांतवासी झाले आणि त्यांनी आपले जीवन प्रणव साधनेला समर्पित केले, म्हणजेच आद्य नाद असलेल्या ओमच्या रहस्यांचा शोध घेण्यासाठी. याच आध्यात्मिक साधनेमुळे त्यांनी आपल्या शेवटच्या मुलाचे नाव ओंकार ठेवले. वयाच्या 5व्या किंवा 6व्या वर्षापासून ओंकारनाथांनी घरकामगार, स्वयंपाक्याच्या मदतीनीस, कापड गिरणीत मजूर आणि स्थानिक नाट्यप्रयोगांमध्ये अधूनमधून गायक अभिनेता म्हणून काम करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहात हातभार लावण्यास सुरुवात केली. ओंकारनाथ किशोरवयात असताना त्यांचा भरूच येथील एक दानशूर व्यक्ती सेठ शहापूरजी डुंगाजी यांच्याशी संपर्क झाला. त्या श्रीमंत व्यापाऱ्याने त्याची संगीतातील प्रतिभा आणि आवड ओळखली आणि त्यांना मुंबईतील गंधर्व महाविद्यालयात पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्याकडे प्रशिक्षणासाठी प्रायोजित केले. 1910 ते 1916 या काळात ओंकारनाथांनी ग्वाल्हेर घराण्याची गायनकला आणि पखवाज शिकले, प्रमाणभूत संगीतशास्त्रीय ग्रंथांचा अभ्यास केला आणि आपल्या गुरूंची निष्ठेने सेवा केली. जेव्हा त्यांच्या गुरूंनी लाहोरमध्ये आपल्या संगीत शाळेची शाखा उघडण्यास निर्णय घेतला तेव्हा 20च्या सुरुवातीच्या वयातच ओंकारनाथांना तिथे प्राचार्य म्हणून पाठवण्यात आले. लाहोरच्या शाळेत शिक्षक आणि प्रशासक म्हणून अथकपणे काम करत असतानाच त्यांनी एक व्यावसायिक संगीतकार म्हणूनही आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. लाहोरमध्ये 3 वर्षे घालवल्यानंतर ते संगीत शाळा सुरू करण्यासाठी आणि राजकीय कार्यात सक्रिय होण्यासाठी भरूचला परतले. त्यांची संगीत शाळानंतर 1934 मुंबईला आणि त्यानंतर 1942 सुरतला हलवण्यात आली. त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीमुळे त्यांना लहानपणी शाळेत जाणे शक्य झाले नव्हते, पण त्याच्या सुरुवातीच्या काळात कुटुंबाला हातभार लावण्यासाठी संघर्ष करत असताना त्यांनी एक जैन धार्मिक संस्थेत काम केले होते, जिथे भिक्षूंनी त्यांना वाचायला आणि लिहायला शिकवले. पुढे त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी हिंदी, इंग्रजी, मराठी, संस्कृत, बंगाली, पंजाबी, उर्दू आणि नेपाळी अशा अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. स्वतःलाच आपला एकमेव गुरु मानून ओंकारनाथ हे 20व्या शतकातील संगीतकारांमध्ये सर्वात प्रभावी वक्ते आणि सर्वात सखोल सिद्धांतकार म्हणून घडले. 1918 बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या दरबारात आणि जालंधर येथील हरबल्लभ संगीत संमेलनात सादर केलेल्या प्रभावी संगीत मैफिलींमुळे त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. काही वर्षांनंतर त्यांनी नेपाळला भेट दिली आणि राजाची प्रशंसा मिळवली, पण राजा ओंकारनाथांना आपला आश्रय स्वीकारण्यास पटवू शकला नाही. 1930 ओंकारनाथांची कीर्ती दूर दूरपर्यंत पसरली होती आणि ते भारतातील प्रत्येक प्रमुख संगीत महोत्सवाचे मुख्य आकर्षण बनले होते. 1931 त्यांना इटलीतील फ्लॉरेन्स येथील आंतरराष्ट्रीय संगीत परिषदेत आमंत्रित करण्यात आले. तेथून त्यांनी जर्मनी, हॉलंड, फ्रान्स, इंग्लंड, वेल्स आणि स्वित्झर्लंड प्रवास केला, जिथे त्यांनी कार्यक्रम आणि व्याख्यान प्रात्यक्षिके सादर करून युरोपियन श्रोत्यांना हिंदुस्थानी संगीताच्या सौंदर्याची ओळख करून दिली. हा तो काळ होता जेव्हा पाश्चात्य जग भारताला केवळ गांधी, टागोर आणि उदयशंकर यांची भूमी म्हणून ओळखत होता. भारतीय शास्त्रीय संगीत ही एक अज्ञात गोष्ट होती. ज्येष्ठ डागर बंधू पंडित रविशंकर आणि उस्ताद अली अकबर खान यांना ऐकण्याच्या 3 दशकांपूर्वीच ओंकारनाथांनी पाश्चात्य विद्वान आणि श्रोत्यांमध्ये हिंदुस्थानी संगीताविषयी गंभीर रुची निर्माण केली होती. एक संगीतकार म्हणून कीर्ती मिळवतानाच पंडित ओंकारनाथ स्वातंत्र्य लढ्यातही सक्रियपणे सहभागी झाले होते. ते भरूच काँग्रेस समितीचे अध्यक्ष आणि गुजरात प्रांतीय काँग्रेस

0: समितीचे सदस्य म्हणून निवडून आले. 14-15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री जेव्हा भारताने आपले नियतीचे मिलन साधले तेव्हा जवाहरलाल नेहरू पंडित ओमकारनाथ ठाकूर यांना संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये वंदे मातरम हे राष्ट्रगीत गाण्यासाठी आमंत्रित केले, जिथून त्याचे राष्ट्रीय स्तरावर प्रसारण करण्यात आले. पुढील काळात त्यांच्या मागणीनुसार त्यांची वंदे मातरम ही रचना त्यांच्या सार्वजनिक संगीत मैफिलींचा जवळजवळ एक कायमस्वरूपी भाग बनली. जेव्हा पंडित मदन मोहन मालवीय बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना करत होते तेव्हा त्यांनी संगीत विभाग स्थापन करून त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पंडित ओमकारनाथ यांना आमंत्रित केले. मालवीयांच्या हयातीत हे शक्य झाले नाही, परंतु 1950 ते घडले आणि ओमकारनाथ संगीत विद्याशाखेचे पहिले अधिष्ठाता म्हणून बनारसला स्थायिक झाले आणि सेवानिवृत्तीपर्यंत तेथेच कार्यरत राहिले. BHU मध्ये त्यांनी एक उत्कृष्ट केंद्र उभारण्यासाठी अनेक उत्कृष्ट संगीतकार आणि विद्वानांना प्रशिक्षित केले. त्यांच्या सर्वात प्रतिष्ठित विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर प्रेमलता शर्मा ज्यांना त्यांनी एक प्रख्यात संगीतशास्त्रज्ञ म्हणून घडवले आणि डॉक्टर एन राजम ज्यांना त्यांनी एक उत्कृष्ट व्हायोलिन वादक म्हणून तयार केले यांचा समावेश होता. BHU मधील त्यांच्या कार्यकाळात त्यांनी 2 प्रमुख संगीतशास्त्रीय ग्रंथांच्या कामाला गती दिली. 1956 प्रकाशित झालेला प्रणव भारती हा संगीताच्या सैद्धांतिक पैलूवरील स्वर राग आणि रस एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे. 1938-1962 दरम्यान प्रकाशित झालेली संगीतांजली ही राग व्याकरण आणि सौंदर्यशास्त्र यांसह संगीत सादरीकरणाच्या व्यावहारिक पैलूंवरील एक मार्गदर्शक पुस्तिका आहे. 1938-1961 या काळात पंडित ओमकारनाथ यांनी HMV कंपनीसाठी 78 RPM 45 RPM आणि लॉंग प्लेईंग फॉर्मॅटमध्ये 20-1 पेक्षा जास्त रेकॉर्ड्स ध्वनिमुद्रित केले. यापैकी बहुतेक ध्वनिमुद्रणांमध्ये त्यांना सारंगीवर सारंगी वादक पंडित रामनारायण यांनी साथ दिली होती. पंडित ओमकारनाथ यांचे अनेक रेडिओ कार्यक्रम त्यांच्या मृत्यूनंतर ऑल इंडिया रेडिओच्या संग्रहालयाने प्रकाशित केले.
1: आपका तो सारा जीवन संगीत की साधना में बीता है तो इस विद्या की ओर इस शास्त्र की ओर आपका झुकाव कब और कैसे हुआ संक्षेप में बताएं.
2: मैं कुछ बचपन से ही संगीत के प्रति आकृष्ट था
1: जी.
2: मेरे स्कूल लाइफ में भी नई नई कविताएं जो पाठ्य पुस्तकों में आती थी उनका ट्यूनिंग करना और शिक्षकों को देने का कार्य भी मुझसे ही हमारे जो हेडमास्टर थे वो किया करवाया करते थे.
1: बचपन ही में
2: जब मैं थर्ड या फोर्थ चलना पड़ता था तब भी यही हालत थी. कोई गायक कोई गायिका कहीं से मंच में आ जाए मैं भागा हुआ जाता था और कष्ट सहन करके भी मैं सुनने का यत्न करता था. सीखने का यत्न बहुत किया, सीखने की तमन्ना बहुत रही, लेकिन उस जमाने के संगीत शिक्षक संगीत गायक किसी को सिखाते नहीं थे. बड़ा कष्ट का सामना करना पड़ता था. एक बार एक भारत से करीब 5-6 माइल दूर गुलांदे नाम के एक छोटे से ग्राम में एक साधु गायक आया. पास में पैसे नहीं थे, घर वालों से मांग नहीं सकता था. नर्मदा नदी तैर करके पार करके गीले कपड़े से उनके पास गया, प्रार्थना की, किंतु उन्होंने इनकार किया कि बेटा हम किसी को सिखाते नहीं है, सुनो और गाय को तो गाओ. क्या कहें, उनके पीछे पीछे न जाने कहां कहां मैं घूमा. वैसे ही जितने और कलाकार आते थे मैं उनके पीछे हो लेता था और जितना कुछ संप्राप्त होता था प्राप्त कर लेता था. सब बच्चों ही से मेरी ये लगन रही, यहां तक कि मुझे एक बार एक पारसी सदगृहस्थ जो अभी 95 उसके ओल्ड हैं, जीवित हैं, शाहपुर जी मुंशी जी गंगा जी मेरे गुरु के समीप में वे मुझे ले गए. यहाँ तो यज्ञ तो हो चुका था किंतु वास्तव में संगीत के प्रति जो हमारा चाव था उसका उपनयन संस्कार के लिए उसी दिन हुआ जिस दिन मुझे पारसी सम्मान सदगृहस्थ मेरे गुरु के समीप मुझे ले गए.
0: त्यांच्या ध्वनिमुद्रणांमधील सांगीतिक भांडारात खयाल भजने आणि देशभक्तीपर गीतांचा समावेश आहे. परिणामी लोकांच्या मनात ओंकारनाथ हे त्यांच्या 2 मीरा भजनांमुळे आणि राष्ट्रगीत वंदे मातरमच्या सादरीकरणामुळे सर्वाधिक ओळखले जातात. BHU मध्ये असताना ओंकारनाथ यांना हृदय विकाराचा झटका आला।

ते त्यातून बरे झाले आणि त्यांनी आपले कार्यक्रम सुरूच ठेवले. 1965 मध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला, ज्यामुळे 1967 मध्ये त्यांचे निधन झाले. ओमकारनाथ हे काही प्रमाणात ग्वाल्हेरमध्येच प्रशिक्षित झालेले आणि एक बंडखोर ओलिया रहमत खान यांच्या शोकाकुल आणि मधुर शैलीने प्रभावित होते. परंतु ग्वाल्हेरच्या परंपरेपासून त्यांचे स्वतःचे विचलन अधिक मूलगामी होते. त्यामुळे समीक्षकांच्या मते ग्वाल्हेरच्या गायन परंपरेत घट्टमुळे रुजलेली असली तरी ओमकारनाथ हे एक मौलिक संगीतकार मानले जातात. नंतरच्या रोमॅन्टिक गायकांप्रमाणे पंडित ओमकारनाथांच्या गायन संचयात केवळ खयाल आणि भजनांचा समावेश होता. त्यांच्या काळात ग्वाल्हेरच्या गायन संचयात तराना, टप्पा किंवा ठुमरी यांचा समावेश असूनही त्यांनी ते कधीही सार्वजनिकरित्या गायले नाहीत. त्यांच्या खयाल गायन संचयात मालकंस, देसी, शुद्ध कल्याण आणि कोमल ऋषभ, आसावरी यांसारख्या प्रचलित रागांचा लक्षणीय समावेश होता. तर देवगिरी बिलावल, सुघराई आणि शुद्ध नट यांसारख्या अपरिचित रागांचे प्रमाण माफक होते. त्यांनी काही कर्नाटकी रागांना इतक्या सहजतेने स्वीकारले की त्यांच्यातील कर्नाटकी मूळचे सर्व अंश जवळजवळ नाहीसे झाले. त्यांनी त्या रागांची निवड आणि त्यांच्या भावनिक आशयासाठी केली आणि ते आपल्या स्वतःच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत सादर केले. एक संगीतकार म्हणून ओमकारनाथांच्या व्यक्तिमत्वाला स्पष्टपणे 3 पैलू आहेत. पहिली गोष्ट म्हणजे संगीताच्या गूढ पैलूंबद्दलची त्यांची आवड, जी त्यांना त्यांच्या वडिलांकडून वारसा म्हणून मिळाली होती. त्यांच्या वडिलांनी ओम या आद्य ध्वनीचे रहस्य उलगडण्यासाठी जगाचा त्याग केला होता. दुसरी गोष्ट म्हणजे प्राचीन संगीतशास्त्रीय ग्रंथांमध्ये खोलवर रुजलेला त्यांचा विद्वत्तापूर्ण पैलू, ज्यातील ज्ञानाला त्यांनी सादरीकरणात उतरवण्याचा प्रयत्न केला. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचे नाट्यमय किंबहुना रंगमंचीय पैलू, ज्याद्वारे ते आपल्या श्रोत्यांवर प्रभाव पाडण्याचा स्पष्टपणे प्रयत्न करत होते. हे सर्व पैलू एकाच व्यक्तीमध्ये किती सहजपणे नांदत होते हा एक मताचा विषय आहे. तथापि या संयोगाने त्यांना एक रंगतदार आणि काही प्रमाणात वास्तवग्रस्त संगीतकार बनवले. पंडित ओमकारनाथ यांनी आवाजाची तीव्रता, आवाजाची व्याप्ती आणि लवचिकता या बाबतीत एक भव्य आवाज विकसित केला होता. त्यांच्या निर्दोष तंत्रामुळे ते संगीताच्या मूल्याशी कोणतीही तडजोड न करता 2.5 सप्तके गाठू शकत होते. आपल्या सादरीकरणातील भावनिक तीव्रता वाढवण्यासाठी त्यांनी आवाजाची तीव्रता आणि नादगुण यांचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला. प्रत्येक रागाच्या भावनिक व्यक्तिमत्वाविषयी त्यांची ठाम मते होती. या धारणांनुसार त्यांनी प्रणव रंग या टोपण नावाने विविध रागांमध्ये मोठ्या संख्येने बंदिशी रचल्या. त्या त्यांच्या संगीतांजली या 6 खंडांच्या ग्रंथात प्रकाशित केल्या आणि मैफिलींमध्ये नियमितपणे सादर केल्या. त्यांनी प्रत्येक रागाच्या सादरीकरणाचे सर्व पैलू प्रामुख्याने प्राचीन आणि मध्ययुगीन संगीतशास्त्रीय ग्रंथांमधून घेतलेल्या आपल्या धारणेनुसार घडवले. या दृष्टिकोनामुळे कधी कधी अपारंपरिक रचना किंवा सध्याच्या समजल्या जाणाऱ्या रागांचे वरवर पाहता उदारमतवादी अर्थ लावले जाऊ शकत होते. परंतु बहुतेक वेळा ते एक प्रभावी संगीत होते. रागांच्या स्वरात्मक आणि भावनिक व्यक्तिमत्वातील त्यांचे अन्वेषण त्यांच्या गैरसंगीतीय उपयोगांवरील त्यांच्या प्रयोगांमधून प्रेरित होते. उदाहरणार्थ संगीतांजली, यामध्ये ते वर्णन करतात की सूर्यास्ताच्या वेळी एका आठवड्यासाठी सतत पुर्या रागाच्या खालच्या सप्तकातील विलंबित आलाप गाऊन त्यांनी एका मुलाच्या निद्रानाश कसा बरा केला. जरी ओमकारनाथांनी अशा यशांना वैज्ञानिक वैधतेचा दावा केला नसला तरी असे दावे केल्याबद्दल त्यांची विनाकारण निंदा करण्यात आली. या प्रयोगांच्या वैज्ञानिक मूल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते, परंतु यात शंका नाही की त्यांच्याद्वारे ओमकारनाथांनी रागांच्या रहस्यांविषयीची आपली स्वतःची अंतर्दृष्टी समृद्ध केली.

त्यातील काव्यात्मक घटकाला साहित्याप्रमाणे अत्यंत आदराने वागवत असत. मात्र लयबद्ध खेळात ते शब्दांची मोडतोड करू शकत, त्यांना प्रभावीपणे अर्थहीन व्यंजनांची समूह म्हणून वापरत आणि भावपूर्ण अभिव्यक्ती म्हणून ते त्यांचा वापर अक्षरशः संभाषणात्मक पद्धतीने करू शकत. निवडक शब्दसमूहांचा उच्चार करण्याच्या त्यांच्या विविध पद्धती स्वरांच्या विविध रूपांसह जवळजवळ ठुमरी प्रकारातील काव्यात्मक परिष्कृततेच्या जवळ पोहोचल्या होत्या. त्यांच्या मोठेपणाला साजेसे ओंकारनाथांची खयाल रचना निर्दोष होती. फक्त निलंबरीसारखे काही राग वगळता ज्यात रागातील भावनिक आशय केवळ मंदगतीची रचना आणि उत्स्फूर्त वादनासाठीच योग्य होता. त्यांचे कौशल्य अफाट होते. त्यांची ताण ही सहज चपळाई आणि गुंतागुंतीचे मूर्तिमंत उदाहरण होते, जे त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट

ओंकारनाथांमध्ये त्यांच्या खयालांतील काव्याचे विविध प्रकारे आणि विविध परिणाम साधण्यासाठी उपयोग करण्याची एक दुर्मिळ क्षमता होती. बंदिश सादर करताना

ठुमरी प्रकारातील काव्यात्मक परिष्कृततेच्या जवळ पोहोचल्या होत्या. त्यांच्या मोठेपणाला साजेसे ओंकारनाथांची खयाल रचना निर्दोष होती. फक्त निलंबरीसारखे काही राग वगळता ज्यात रागातील भावनिक आशय केवळ मंदगतीची रचना आणि उत्स्फूर्त वादनासाठीच योग्य होता. त्यांचे कौशल्य अफाट होते. त्यांची ताण ही सहज चपळाई आणि गुंतागुंतीचे मूर्तिमंत उदाहरण होते जे त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्टांचे तोडीचे होते. रेकॉर्डिंग कंपन्यांनी त्यांना योग्य ते महत्व दिले, पण त्यांची बहुतेक प्रकाशित रेकॉर्डिंग्स LP फॉर्मॅटच्या आगमनापूर्वी प्रसिद्ध झाली. त्यांच्या उपलब्ध असलेल्या मैफिलींच्या रेकॉर्डिंग्सपैकी बऱ्याचशा त्यांच्या मृत्यूनंतर ऑडिओ कॅसेट आणि CD प्रकाशित झाल्या आहेत. ऑल इंडिया रेडिओ आर्काइव्समधील अप्रकाशित रेकॉर्डिंग्स वगळता त्यांच्या संपूर्ण रेकॉर्डिंगचा वारसा आता सार्वजनिक डोमेनमध्ये आहे. पंडित ओंकारनाथ यांना 1955 भारताच्या राष्ट्रपतींनी पद्मश्री देऊन आणि प्रतिष्ठित सांस्कृतिक संस्थांकडून अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. ठाकूर यांनी 1954 युरोपमध्ये कार्यक्रम सादर केले आणि 1963 संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. ते अशा काही मोजक्या संगीतकारांपैकी एक होते ज्यांच्या स्मरणार्थ सरकारने टपाल तिकीटही जारी केले होते. त्यांना बनारस हिंदू विद्यापीठ आणि विश्वभारती विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट मिळाली. त्यांच्या अनेक पुरस्कारांपैकी एक म्हणजे संगीत मार्तंड ही उपाधी, जी संगीत क्षेत्रात त्यांच्या नावापुढे सर्वाधिक वापरली जात असे. मित्रांनो, कल्पना करा, देश स्वातंत्र्य झाला नव्हता. आशा आणि अस्वस्थता यांच्यामध्ये एक संपूर्ण पिढी उभी होती आणि अशा वेळी कोणीतरी वंदे मातरम गातं. फरक इतकाच असतो की बहुतेक जण ते गाणं गातात, पण काही जण त्या गाण्याला इतिहास बनवतात. पंडित ओंकारनाथ ठाकूर हे त्यापैकीच एक नाव.

0: भेटत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.
1: युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
2: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात ग्वालियर घराण्याचे महान भारतीय शास्त्रीय गायक, संगीत शिक्षक, संगीत तज्ज्ञ, पद्मश्री पंडित ओंकारनाथ ठाकूर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम सुरांच्या आराधनेतील युगपुरुष आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी, सादरकर्ते होते

0: यूएस ओपन बैडमिंटन टूर्नामेंट के महिला डबल्स में त्रिशा जॉली और गायत्री गोपीचंद ने प्री क्वार्टर फाइनल में जगह बना ली है। भारतीय जोड़ी ने स्पेन की पाउला लोपेज और लूसिया रॉड्रिक्स को हराया। मौसम विभाग ने कोंकण और गोवा में आज मूसलाधार वर्षा का रेड अलर्ट जारी किया है। तटीय कर्नाटक और मध्य महाराष्ट्र में भी अगले दो दिन तक इसी तरह का मौसम रह सकता है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। घरकुल योजनेच्या हप्त्याचे पैसे कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाहीत, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विधानसभेत ग्वाही। नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तक्रारींची चौकशी करण्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आश्वासन। गडचिरोली जिल्ह्याच्या 3 प्रगतिशील शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर। आणि आज नागपूर अमरावती यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट। आता सविस्तर बातम्या। राज्यातील प्रत्येक नागरिकाला हक्काचं घर मिळावं यासाठी शासन कटिबद्ध असून घरकुल योजनेच्या हप्त्यांचे पैसे कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिली। पुढील एका वर्षात राज्यात 15 लाख घरं बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून आतापर्यंत 6,05,596 घरं पूर्ण झाली आहे। घरकुल योजनेसाठी 2026-27 13,947 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर हप्ते वितरणाची प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। जमीन उपलब्ध नसलेल्या लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। कोट्यवधी रुपयांचा निधी मिळूनही नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा, रखडलेली विकास कामं आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्यांचा मुद्दा काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी आज राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केला। मिळालेल्या निधीचा उपयोग कसा केला जातो याविषयी ऑडिट करण्याची मागणी त्यांनी केली।
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर।
2: याशिवाय डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदं, औषधांचा तुटवडा, बंद पडलेली वैद्यकीय उपकरणं, तपासण्यांसाठी होणारा विलंब तसंच स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या अभावाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली। यावर नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निधीच्या वापराबाबत करण्यात आलेल्या तक्रारींची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली। तसंच नेत्ररोग विभागाची विद्यमान इमारत असुरक्षित किंवा जीर्ण असल्याचं स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आढळल्यास नवीन नेत्र रुग्णालयाची इमारत उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। तक्रारींच्या चौकशीसाठी 23 जून 2026 समिती नियुक्त करण्यात आली असून तिला 1 महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। चांगली कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांना आवश्यक सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी विभाग घेईल, असंही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं। कोराडी औष्णिक वीज केंद्र आणि वेकोलीच्या खाणीमधून होणाऱ्या फ्लाय ऍश प्रदूषणामुळे उत्तर नागपुरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दा काँग्रेस आमदार नितीन राऊत यांनी विधानसभेत उपस्थित केला। वेजनबाग, नारानारी, इंदोरा, मानकापूर, गोधनी आणि उप्पलवाडीसह अनेक भागांमध्ये उडत्या राखेमुळे श्वसन विकार आणि दम्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचा दावा त्यांनी केला। प्रदूषणग्रस्त भागात विशेष आरोग्य शिबिरं आयोजित करण्यासह प्रभावी उपाययोजना आणि बाधित नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली। या संदर्भातील विनंती अर्ज विधानसभेत मांडण्यात आला असून तो विनंती अर्ज समितीकडे पाठवण्यात आला आहे। राज्यातील नागरिकांना नोंदणीकृत डॉक्टरांची माहिती सहज मिळावी यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून नो युअर डॉक्टर ही QR कोड आधारित प्रणाली सुरू करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली। QR कोड स्कॅन करून संबंधित डॉक्टर नोंदणीकृत आहे की नाही याची तात्काळ माहिती मिळणार आहे। राज्यात सध्या सुमारे 1,40,000 नोंदणीकृत डॉक्टर कार्यरत असून 2015 ते 2026 या कालावधीत बोगस डॉक्टरांविरोधात 89 गुन्हे दाखल करण्यात आले आहे। अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर 1 वर्षाच्या कारावासापासून 50 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचं मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं। ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून।
4: राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे

0: यांनी विधानसभेत दिली. राजस्थानमध्ये बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातले बालविवाहाचे प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यात हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. परभणी, बीड, धुळे, सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारने लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षाखालील 12,239 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,559 बालक त्यांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म, जंतुसंसर्ग, निमोनिया वगैरे कारणामुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारने विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. दरम्यान गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. राज्याच्या काही भागामध्ये मॉन्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. अल्निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोक प्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाली असं ते म्हणाले. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी धैर्यशील मिश्राम.
1: महाराष्ट्र शासनानं वर्ष 2023 आणि 2024 राज्यस्तरीय कृषी पुरस्कार काल जाहीर केले. गडचिरोली जिल्ह्यातील 3 प्रगतीशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनानं त्यांना प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर केला आहे. वर्ष 2023-24 साठीचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गटातून आरमोरी तालुक्यातील शंकरनगर इथले शेतकरी विष्णुपद गाईन तर आदिवासी गटातून एटापल्ली तालुक्यातील वडसाकला इथले दयाराम सिडाम यांना जाहीर झालाय. वर्ष 2024-25 पुरस्कारासाठी सर्वसाधारण गटातून आरमोरी तालुक्यातील कोरगाव रांगी इथले शेतकरी पुरुषोत्तम जांभूळकर यांची निवड करण्यात आली आहे. 44,000 रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 1 जुलै रोजी मुंबई इथं आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाअंतर्गत SC/ST हब आणि BESIच्या संयुक्त विद्यमानं नागपुरात उद्योजक जागरूकता आणि विशेष विक्रेता विकास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात सुमारे 200 नवोदित आणि विद्यमान उद्योजक सहभागी झाले. शासकीय खरेदी प्रक्रियेत SC/ST उद्योजकांचा सहभाग वाढवणं आणि विविध योजनांची माहिती देणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी राष्ट्रीय SC/ST हबचे प्रभारी महेंद्र मालवीय यांनी हबच्या विविध उपक्रमांची माहिती देताना SC/ST मालकीच्या सूक्ष्म लघु उद्योगांकडून केंद्रीय मंत्रालय, विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी किमान 4% खरेदी करणं बंधनकारक करणाऱ्या सार्वजनिक खरेदी धोरणांचं महत्व अधोरेखित केलं. अग्निसुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातील वाढत्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी IPS अधिकाऱ्यांनी अग्निशमन सेवा व्यवस्थापन, अग्निचाचणी आणि प्रमाणन तसंच अग्निन्यायवैद्यक तपासणी या विषयांचं सखोल ज्ञान आत्मसात करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि होमगार्डचे महासंचालक सुनील कुमार झा यांनी केलं. नागपुरातील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात आयोजित IPS प्रोबेशनर अधिकाऱ्यांच्या ओरिएंटेशन कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हैदराबाद इथल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी इथं प्रशिक्षण घेत असलेल्या 78व्या नियमित भरती तुकडीतील 164 IPS प्रोबेशनर अधिकाऱ्यांसाठी 2 दिवसीय ओरिएंटेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत 86.56% मतदारांचं मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमना पंत यांनी दिली आहे. जिल्ह्यातील 17,97,655 मतदारांपैकी 15,56,064 मतदारांची पडताळणी पूर्ण झाली असून उर्वरित मतदारांचं मॅपिंग सुरू आहे. आज नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. चंद्रपूर जिल्ह्यात उद्याही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील वादळी पर्जन्यमानासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. काल झालेल्या पर्जन्यवृष्टीत भंडारा जिल्ह्यात साकोली इथं 84 मिलीमीटर तर अमरावती जिल्ह्यातील नानकाव खंडेश्वर इथं 82.4 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. आगामी काही तासात विदर्भात अनेक जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा इशारा देण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. घरकुल योजनेच्या हप्त्याचे पैसे कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची विधानसभेत ग्वाही।

नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तक्रारींची चौकशी करण्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आश्वासन. गडचिरोली जिल्ह्याच्या 3 प्रगतिशील शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर. आणि आज नागपूर, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात सामना या चित्रपटातील रवींद्र साठे यांनी गायलेलं हे गीत.

सामना या चित्रपटातलं रवींद्र साठे यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: दूरदर्शन संच ज्यांचे घरी
1: देशात परदेशातही आपली मायबोली कानी पडी
0: अशी आहे ही डीटीएच आकाशवाणी वाहिनी
1: गुणवत्ता प्रसारणाची अव्वल दर्जाची
2: अहर्निश सेवा श्रोत्यांच्या आवडीची
1: FM रेनबो आणि FM गोल्ड व्यतिरिक्त नागपूर आणि पुणे केंद्राचे
0: मराठी भाषेतील निवडक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केले जातील
2: प्रसारण सेवा डीटीएच ची तुम्हा आम्हा सर्वांची

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त संस्थापक आणि माजी अध्यक्ष नागेश ठाकूर तसंच विद्यमान सचिव भास्कर अय्यर यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्रावरच्या आजच्या क्रीडाविषय कार्यक्रमात मी तुषार वैती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोतेहो, आजच्या क्रीडाविषय कार्यक्रमात आज आपण न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या 100 वर्षांचा शतक महोत्सवाचा प्रवास जाणून घेणार आहोत. मुंबईसह महाराष्ट्रात असे अनेक क्लब आहेत ज्यांनी राज्याला तसंच देशाला अनेक नामवंत खेळाडू दिले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे माटुंगा येथील न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब. हा क्लब शतकी वाटचाल करत आहे. या क्लबविषयी तसंच त्यांच्या 100 वर्षांच्या वाटचालीविषयी आज आपण संवाद साधणार आहोत. ते न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबचे सेक्रेटरी भास्कर अय्यर सर यांच्याशी आणि कार्यकारिणी सदस्य नागेश ठाकूर यांच्याशी. नागेश ठाकूर सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की वैभवशाली परंपरा लाभलेल्या न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतकी वाटचालीविषयी तुम्ही काय सांगाल? क्लबच्या इतिहासाविषयी जरा आमच्या श्रोत्यांना नक्कीच ऐकायला आवडेल.
2: हा न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब हा बेसिकली माटुंग्याच्या नप्पू रोड या इथे स्थानापन्न झालेला आहे. या मैदानाला नाव पडलेलं आहे वीर रमेश नडकर मैदान. 1927 साली म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या अगोदर जेव्हा काही लोक एकत्र आले आणि त्या खेळाचं एक मैदान तिकडे होतं की जे ब्रिटिशांच्या काळामध्ये खेळाचं मैदान म्हणून जे समजलं जात होतं त्या मैदानाची परिस्थिती तशी वाईटच होती. पण आमच्याकडच्या काही लोकांनी असा विचार केला की आपण इथे क्रिकेट हा ब्रिटिशांनी आणलेला खेळ आपण चालू करूया आणि दादर माटुंगा या विभागामधले जे काही क्रिकेट एन्थुझियास्ट आपण म्हणू की ज्यांना क्रिकेटची आवड होती त्या लोकांनी एकत्र येऊन काम करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये लीड ज्यांनी घेतला ज्याचा सर्वात महत्त्वाचा आहे ते डॉक्टर म्हात्रे म्हणून होते जे हिंदू कॉलनी या एरियामध्ये राहत होते. त्यांनी त्यांचे बाकीचे मित्र त्या सर्वांना एकत्र करून की ज्यांना क्रिकेटबद्दल खेळावं असं वाटत होतं त्या सर्वांना एकत्र करून माटुंग्याच्या रुईया कॉलेजच्या समोरचं जे दडकर मैदान आहे त्या दडकर मैदानावरती क्रिकेटचं एक मैदान चालू केलं. आज ते मैदान चालू करताना तिकडे क्रिकेट खेळण्यासाठी मैदान बनवण्याच्यापासून ही वाटचाल सुरुवात झाली आणि मग ते सर्व मित्र लोक एकत्र आले आणि 27 साली जी लोकं आली त्याच्यामध्ये जे भाग घेतला त्याच्यामध्ये एक दांडेकर होते, एकनाथ ठाकूर होते, केणी ब्रदर्स होते, असे बरेच लोक एकत्र आले आणि ज्यांनी हा विचार केला की आपण इथे काहीतरी एक क्लब चालू करूया आणि मग त्याला नाव काय द्यायचं. मग त्यावेळेला ते नाव द्यायचं काय तर न्यू हिंदू असं नाव दिलं गेलं. 1947 साली जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला न्यू हिंदू हा पॉलिटिकली राजकीय त्याला स्वरूप येईल ह्याच्यासाठी मग त्या लोकांनी नाव बदलून त्याला न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब हे नाव दिलं आणि अशा पद्धतीने न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब 1947 सालानंतर जो सुरुवात झाला. पण त्याच्या अगोदर हीच माणसं आपापसामध्ये निरनिराळे ज्यांचे संघ होते छोटे मोठे दादरमध्ये त्या संघांशी मॅचेस खेळत असायचे आणि तिथे ते प्रॅक्टिस सकाळी

0: करायची आणि जिथे जी लोकं होती ती आपल्या मिलमध्ये जाणारी लोकं होती, मग त्यांना जसा वेळ मिळायचा सकाळी संध्याकाळी तसं येऊन ते तिथे खेळायचे आणि आपला आनंद साजरा करायचा.
1: सर, क्लब स्थापन करण्यामागे नेमका उद्देश काय होता?
0: क्लब स्थापन करण्यामध्ये उद्देश हाच होता की क्रिकेट हा जो ब्रिटिशांनी सुरुवात केली होती आणि हे जी मंडळी होती यांना क्रिकेट खेळण्यासाठी बाकी कुठेही काही नव्हतं तर क्रिकेट खेळायचे आपल्याला. काही वेळेला तो रबर बॉलनी खेळला जायचा, काही वेळा तो टेनिस बॉलनी खेळायला जायचा. पण मग आमचे डॉक्टर म्हात्रे जे होते त्यांना वाटायला लागलं की आपण टेनिस बॉल रबर बॉल खेळण्यापेक्षा आपण हे सीझन बॉलनी खेळायला सुरुवात करूया, आणि म्हणून मग त्यांनी क्रिकेट हाच उद्देश पुढे ठेवून न्यू इन स्पोर्टिंग क्लबनी क्रिकेट खेळायच्यासाठी केली. आज न्यू इनच्याकडे फक्त आम्ही क्रिकेटवरतीच भार दिलेला आहे आणि आमच्याकडे क्रिकेट हाच शेवट गेले आज 100 वर्षामध्ये क्रिकेटवरतीच आम्ही जास्तीत जास्त लक्ष दिलेलं आहे.
1: बरोबर सर, 100व्या वर्षात पदार्पण करते न्यू इन स्पोर्टिंग क्लब. स्वातंत्र्यापूर्वी जो स्थापन झालेला क्लब होता तो स्वातंत्र्यानंतर कसा बहरत गेला?
0: स्वातंत्र्यानंतर तिथे 3 स्थित्यंतर झाली क्लबची. 1 स्थित्यंतर म्हणजे पहिला ज्या लोकांनी हे सुरुवात केली ती लोकं जेव्हा आपण वृद्धत्वाकडे गेली असं म्हणू, त्याच्यानंतर 1952 साली नवीन लोकं आली तिथे आणि मग नवीन लोकांनी तो क्लब हातामध्ये घ्यायचा प्रयत्न केला. 1947 सालानंतर जी लोकं तिथे आली त्या लोकांनी विचार केला की आता आपण आपला संघ निरनिराळ्या तेव्हा पंचरंगी सामने होत होते आणि त्या पंचरंगी सामन्यांमध्ये आपल्यातले कोणी खेळायला गेले पाहिजेत, आणि त्यावेळेला नेमके आमच्याकडचे जे द ग्रेट इंडियाचे विकेट कीपर डीडी हिंदळेकर साहेब हे त्यातून खेळत होते आणि त्यांच्यामुळे आमच्या क्लबला जास्त मान्यता मिळत गेली. आणि मग ही जी मान्यता मिळत गेल्यामुळे सर्वांना उत्स्फूर्त प्रोत्साहन मिळालं आणि मग हे सर्वजण येऊन खेळायला लागले. आता तुम्हाला तेव्हा एक गमतीदार सांगतो की त्यावेळेला काही जण धोतर नेसून क्रिकेट खेळत होते, तेव्हा पॅड्स नव्हते, तेव्हा जे काही होतं ते तुटके मुटके पॅड्स, एक जण गेला की दुसरा जण ते पॅड्स घालून यायचा आणि बॅटिंग करायचा किंवा बॉलिंग करायचे कसायचं. से अशा पद्धतीने क्लबची डेव्हलपमेंट होत गेली आणि 1952 साली जेव्हा एक नवीन लोकांची फळी आली त्याच्यामध्ये कॉम्रेड जी एल पाटील, गणपत पाटील हे भोईवाडा एरियामध्ये राहणारे एक प्रतिष्ठित व्यक्ती ते पुढे आले. त्यांनी दुसरे पोलीस कमिशनर उदवाडिया हे पोलीस कमिशनर होते त्यांना जवळ आणलं आणि असं करून त्यांनी चांगली चांगली लोकं जवळ आणली. आणि मग त्यावेळेला एक वांद्रे, बांदेकर, अय्यर, मोंडकर असे त्या एरियामध्ये राहणारी जी लोकं होती त्या सर्वांना एकत्र आणून त्यांनी मग सीझन बॉल क्रिकेट खेळण्याची केली. आणि मग हे करत असताना सीझन बॉल क्रिकेट खेळताना मग आपली टीम चांगली होण्यासाठी मग बाकीचे चांगले लोक कोण खेळत आहेत तर चांगले लोक कोण खेळत आहेत त्यांना आमंत्रण दिलं गेलं आणि मग क्लबची डेव्हलपमेंट होत गेली.
1: बरोबर, स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेला क्लब होता, स्वातंत्र्यानंतरचा काळ सुद्धा खडतर असा होता, आव्हानात्मक असा होता. काय काय आव्हानं पेलावे लागले त्या काळात?
0: पहिली गोष्ट म्हणजे तेव्हा जो क्लब होता तो रस्त्याच्या साईडला होता, तिथे पत्र्याची शेड होती आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये तो क्लब तिथे झाला. 1952 साली हा विचार केला गेला की आपण ही जी वस्तू इथे कमी पडायला लागली जागा, म्हणून मग आम्ही आज ती जी आहे ती या वेस्ट साईडला भिंतीच्या बाजूला आमचा क्लबचं एक पत्र्याची शेड तयार झाली आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये हे लोक बसायला लागले. त्याच्यामुळे बाउंड्री जी असते ती तशी मोठी मिळायला लागली, जागा जास्त मिळायला लागली आणि तिथे हे लोक येऊन गेले. आणि मग प्रत्येकाने काय केलं की शेवटी खेळाला पैशाचा जोर लागला.
1: बरोबर,
0: आणि मग हे लोक आपापल्या खिशामधून पैसे भरायचे आणि मग ते त्यांच्या पद्धतीने क्रिकेट सांभाळायला लागले.
1: बस.

0: सर तुम्हाला विचारतो की 100 वर्षाच्या काळात या क्लबनं आतापर्यंत देशाला कोणकोणते खेळाडू दिले?
1: आमच्याकडे जे गेल्या 100 वर्षात दिग्गज प्लेयर्स जे होऊन गेलेत आणि आजही इंटरनॅशनल क्रिकेट आणि मुंबई क्रिकेटला ते लोक सर्व करत आहेत ॲट व्हेरियस लेवल्स. त्यातले सर्वात मोठं म्हणजे लेट आमचे बी हिंडलेकर सरांचं, जसं सरांनी सांगितलं, ही वॉज वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर विच इंडिया हॅज प्रोड्यूस्ड अँड अ लेफ्ट आर्म बॅट्समॅन. ह्यानंतर आमचे अशोक पटेल सर जे ऑफ स्पिनर आहेत, आणि पांडुरंग साळगावकर वॉज वन ऑफ द मोस्ट फियर्ड पेस बॉलर आपले तेव्हाचे फास्ट बॉलर. नंतर विजय भोसले सर आणि विजय मोहनराज ते IPL देखील डेक्कन चार्जर्सला होते ते, आणि आजही ते समाव ही इज असोसिएटेड विथ डेव्हलपमेंट ऑफ क्रिकेट. त्यानंतर धवल कुलकर्णी आणि आत्ता जे लेटेस्ट आहेत ते आहेत आपले U19 कॅप्टन आयुष म्हात्रे.
0: सर तुम्ही आयुष म्हात्रेचा उल्लेख केला तर आयुष म्हात्रेनं भारताला 19 वर्षांखालील विश्वचषक सुद्धा जिंकून दिलाय. सर मला पुढचा प्रश्न असा विचारला वाटेल की न्यू हिन स्पोर्टिंग क्लब आता 100व्या वर्षात पदार्पण करत आहे, तर पुढच्या वर्षभरात काय कार्यक्रम असतील क्लबकडून?
1: पुढच्या वर्षभरात आमचं 3 टप्प्यांनी कार्यक्रम आम्ही प्लॅन केलेला आहे. सर्वप्रथम 100 वर्षाचा जो आमचा प्रवास आहे त्यात जेवढे आमचे भूतपूर्व प्लेयर्स जेवढे आहेत त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत पहिली गोष्ट, आणि त्यांना आम्ही एकत्र घेऊन पुढचे कार्यक्रम बरेचसे आहेत जसे त्यांचे पण इनपुट घेणार आहोत आम्ही फॉर फ्युचर डेव्हलपमेंट ऑफ ऑल द ॲस्पायरिंग क्रिकेटर्स जे आहेत, मुलं मुली जेवढे आहेत त्यांचं पण आम्ही इनपुट घेणार आहोत. त्या व्यतिरिक्त त्यांच्या फॅमिलीबरोबर पण आमचं एक इंटरॅक्शन आहे, आणि त्यानंतर जे इंडियाला खेळलेत आणि जे मुंबईसाठी खेळलेत त्यांचा एक वेगळा सत्कार आम्ही करायचं प्लॅन केलेला आहे.
0: बरोबर. नागेश सर तुम्हाला प्रश्न विचारत की अनेक पिढ्या या क्लबशी जोडल्या गेल्या 100 वर्षात, अनेक पिढ्यांनी हा क्लब वाढवला, रुजवला, पुढे नेला, नेमक्या किती पिढ्या या क्लबशी जोडल्या गेल्या?
2: तसं बघायला गेलं तर एक जवळजवळ 10 पिढ्या तर कुठेच गेल्या नाहीत. म्हणजे पहिली जेव्हा 1927 साली जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ज्या लोकांनी योगदान दिलं, त्याच्यानंतर 1952 साली जेव्हा आमचा क्लब थोडा एस्टॅब्लिश झाला आणि सीझन बॉल क्रिकेट जोरात आल्यानंतर तो एक काळ होता. त्याच्यानंतर द्रोणाचार्य आचरेकर सर यांनी मग क्लबची धुरा सांभाळायला सुरुवात केली सेक्रेटरी म्हणून, आणि मग त्या पिरियडमध्ये आज जे आमच्या क्लबचे आज केवढा मोठा क्लब की जे आज मुंबईमधला, भले आमच्याकडे खूप मोठे लोक नव्हते किंवा आमच्याकडे मोठी वास्तू नव्हती, पण ते नसताना पण आमची जी मुलं होती आचरेकर सरांनी आणलेली क्लबसाठी खेळण्यासाठी, त्यांचा दबदबा एवढा होता मुंबईमध्ये की त्या याच्यामुळे आमच्या क्लबची पातळी खूप वरच्या लेवलला होती. म्हणजे आम्ही ए डिव्हिजनमध्येच शेवटपर्यंत राहत होतो, आजपर्यंत आम्ही ए डिव्हिजनमध्ये आहोत मुंबईच्या क्रिकेटमध्ये. त्याच्यानंतरच्या केसमध्ये आणखीन झालं की मी जेव्हा सेक्रेटरी झालो तेव्हा परत एक असं झालं की परत नवीन मुलं आणली, काही रणजी ट्रॉफी प्लेयर्स आम्ही बाहेरचे बोलवले, ते लोक आमच्याकडे खेळायला लागले. असं करता करता आजच्या घडीला आमच्याकडे जी नवीन पिढी आहे ती सर्वात यंग पिढी आहे की जी ज्यांच्यामध्ये आम्ही त्या मुलांना जिथे चान्स मिळाला नाही त्या मुलांना चान्स दिलाय, आणि त्यांना ए डिव्हिजन खेळायचं चान्स दिल्यामुळे ती मुलं आज खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळायला लागलेली आहेत.
0: बरं. भास्कर सर तुम्हाला प्रश्न विचारतो की आपला न्यू हिन स्पोर्टिंग क्लब जो आहे तो मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न आहे, तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कोणत्या कोणत्या स्पर्धांमध्ये आपला क्लब सहभागी होते आणि आपली कामगिरी काय झाली आतापर्यंतची?
1: जसं नागेश सरांनी म्हटलं की सगळे ए डिव्हिजन टुर्नामेंट जे आहेत, आणि सर्वात त्याच्यात म्हणजे एक टुर्नामेंट नाही, प्रत्येक टुर्नामेंटला एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे जसं आपलं पुरुषोत्तम आहे शील्ड, तालीम शील्ड आहे, पोलीस शील्ड आहे, कॉम्रेड शील्ड आहे, बाकी MCA कोल्ड्स, बरेचसे टुर्नामेंट्स आहेत. सगळ्या ए डिव्हिजन टुर्नामेंटमध्ये आम्ही पार्टिसिपेट करतो, आणि आमचं तेव्हापासून म्हणजे जेव्हापासून सरांनी सांगितलं 1952-53 पासून जे आमचं परफॉर्मन्स ए डिव्हिजनमध्ये तो आजही तसाच कायम आहे. कारण जे पहिलेचे आमचे जेवढे सगळे क्रिकेटर्स होते त्यांनी जे फाउंडेशन दिलं ते आजपर्यंत तेच कंटिन्यू होत आहे क्लबचं, आणि हे सगळं क्रेडिट जातं आमचं

0: अगोदरचे जेवढे व्यवस्थापक समिती होते आणि जेवढे जसे ऑफिस बेअरर सरांनी सांगितलं सेक्रेटरी ही 10वी पिढी आहे, तर आम्ही हेच विचार करतो की येणारी पुढच्या 100 वर्षासाठी जे प्लॅनिंग आहे ते आम्ही करून त्यांना सोपणार आहोत.
1: सर, सगळी सोंग करतायत पण पैशाचं सोंग करतायत नाही. 100 वर्ष हा क्लब पुढे नेताना त्या त्या काळात, म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात, स्वातंत्र्यानंतरचा काळ ही सुद्धाही आपल्यासाठी आव्हानात्मक होता. म्हणजे 1980-90 नंतर खेळामध्ये अनेक सुविधा होत गेल्या, 2000 सालानंतर पैसा सुद्धा वाढत गेला, पण त्या काळात सुद्धा पैशांची अडचण असायची. तर तेव्हा नियोजन कसं करत गेलात या क्लबसाठी?
2: एक, मी जेव्हा 80 साली क्लबकडे आलो त्याच्या अगोदर जेव्हा मला दिसलं की क्लब काय करत होतं, तर क्लबकडे आचरेकर सर होते आणि ते क्लबवरती प्रॅक्टिस घ्यायचे मुलांची. तेव्हा 5 रुपये ही फी होती. सर, जी मुलं प्रॅक्टिस करायला यायची त्यांच्याकडून 5 रुपये घेतले जायचे आणि क्लब मग स्वतःहून त्या मुलांना पॅड्स, बॅट्स वगैरे स्वतःहून पुरवायचे. म्हणजे स्वतः क्लबच्याकडे जे काही पैसे यायचे त्याच्याकडून. तर क्लबकडून पैसे कुठून यायचे? तर जेव्हा क्लबवरच्या मॅचेस खेळल्या जायच्या, तर त्या मॅचेस खेळण्यासाठी जे काही पैसे चार्ज करायचे त्या पैशांमधून ह्या बॅट्स आणि हे मिळायचं, घेतलं जायचं. त्याच्यामध्ये एखाद दुसरा, आता आचरेकर सरांचं नाव मी प्रत्येक वेळेला घेईनच, कारण आचरेकर सरांना एक ओढ होती की ते निरनिराळ्या पैशेवाल्या लोकांकडून डोनेशन घेऊन यायचे किंवा ते स्वतः नाटकं लावायचे आणि त्या नाटकांमधून जो प्रॉफिट व्हायचा त्या प्रॉफिटमधून ह्या मुलांचे संगोपन केलं जायचं. हा फार मोठा हे होता. ते स्टेट बँकेमध्ये नोकरीला असल्यामुळे त्यांनी हे सहज घडवून आणलं आणि अशा पद्धतीने व्हायला लागलं. आणि जे काही पैसे व्हायला लागले की नंतर मग अशी एक वेळ आली की मग क्लबवरती नेट प्रॅक्टिस करायला बरेचसे संघ यायला लागले, मग त्या संघांकडून पैसे यायला लागले आणि मग आमची तिजोरी भरत गेली आणि मग त्या तिजोरीतले पैसे खर्च होऊन मग जे काही राहायचं तो साठा व्हायचा, तो क्लबच्या डेव्हलपमेंटसाठी तिथे राहायला लागला.
1: बरोबर. भास्कर सर, तुम्हाला प्रश्न विचारतो की हल्ली क्रिकेटचं प्रशिक्षण घ्यायला गेलं तर खूप पैसे खर्च करावे लागतात. म्हणजे क्रिकेट हा तसा सर्वसामान्यांचा खेळ असला तरी एक वरच्या लेवलला, वरच्या पातळीला जायला प्रशिक्षणासाठी खूप खर्च करावे लागतात. आपलं न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब हे प्रशिक्षण मोफत दिलं जातं, म्हणजे काय काय सुविधा पुरवतं खेळाडूंना?
0: न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबचं एक नेहमी एक विजन असायचं पहिल्यापासून. त्या विजनमध्ये जसे नागेश सरांनी आणि बाकी आमचे सिनियर क्रिकेटर्स आहेत, गोपाल कोळी आहेत, रमेश वाजगे आहेत, सगळ्यांनी डिसाईड केलं की आपण एक अकॅडमी सुरू करायचं जिकडे आमचे सगळे टॅलेंटेड प्लेयर्स जेवढे मुंबईत आहेत त्यांना आपण इन्व्हाइट करायचं, किंवा आपले जे सिनियर प्लेयर जाऊन बघतात मॅचेस वेगवेगळ्या विकेटवरती आणि तिकडचे जे टॅलेंटेड प्लेयर्स आहेत त्यांना इकडे आणून त्यांचं अजून स्किल वाढवण्यासाठी आम्ही एक अकॅडमी मोफतमध्ये चालू केलं. आणि हे सगळं करताना जे सिनियर प्लेयर्स आमचे जेवढे कॉन्ट्रीब्युशन केलं आहे मुंबई क्रिकेटनी तेवढा साथ पण दिला आम्हाला. मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांचा साथ मिळाल्यामुळे हे सगळं आम्हाला घडायला जमलं आणि आजही आम्ही हे सगळं करतोय.
1: सर, 34 वर्षांपूर्वी न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबनं कल्पेश गोविंद कोळी स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळी नेमक्या काय भावना होत्या, नेमकी काय संकल्पना होती या स्पर्धेला सुरुवात करण्यामागे?
0: खरं म्हणजे ह्याच्यावर जास्त नागेश सरांना मी बोलतो बोलायला, कारण हे ब्रेनचाइल्ड आहे नागेश सरांचं आणि मी म्हणणं ह्याबद्दल तर मला वाटतं मी कुठे कमी पडू नये. आणि मी नागेश सरांना रिक्वेस्ट करतो तुम्ही प्लीज सर ह्या 34 वर्षाचं जे आहे तेच बोला.
2: न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबनी ही जी स्पर्धा सुरू केली ती फार दुःखद घटनेपासून सुरुवात झाली. म्हणजे कल्पेशचा मृत्यू हा या स्पर्धेचा जनक झाला. जर कल्पेशचा मृत्यू झाला नसता तर ही स्पर्धा होऊ शकली नसती. त्याच्यामधून मग जेव्हा हे झालं तेव्हा मी स्वतः एक क्रीडा प्रशिक्षक मुंबई क्रिकेट असोसिएशनचा होतो आणि त्याच्यामुळे मग माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि म्हणून मग मी एक कल्पेश

0: चे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वडिलांना आणि त्यांची परमिशन घेऊन मी आमच्या न्यू इन क्लबच्या कार्यकारिणीला सांगितलं की कल्पेश हा खूप चांगला क्रिकेटर होता की ज्याची निवड मुंबईच्या संघामध्ये म्हणजे तेव्हाची बॉम्बे त्या संघामध्ये झाली होती आणि तो 15 वर्षाखालील क्रिकेटर होता आणि मग त्याच्यावर नाव हे ठेवण्यासाठी त्याची स्मृती जतण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला. तेव्हा आमच्या कार्यकारिणीने सांगितलं की तुम्ही एक प्रपोजल तयार करा आणि ते केलं आणि मी मुंबई क्रिकेट संघाला दिलं. तेव्हा प्रोफेसर शेट्टी हे टुर्नामेंट सेक्रेटरी होते आणि त्यांना ती कल्पना खूप आवडली कारण हे जे टुर्नामेंट आहे ती फक्त उन्हाळी प्रशिक्षण शिबिराची टुर्नामेंट आहे आणि म्हणून मग तसं काही नव्हतं आजपर्यंत घडत. त्यामुळे उन्हाळी प्रशिक्षण शिबिरांमध्ये त्या लोकांना त्यांचं टॅलेंट दाखवता यायला लागलं आणि मग ही टुर्नामेंटची सुरुवात झाली.
1: नक्कीच कल्पेश कोहली स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेनं देशाला खूप सारे खेळाडू दिलेले आहेत. रोहित शर्मा असेल, वासिम जाफर असेल, सूर्यकुमार यादव, आयुष म्हात्रे, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर यासारखे अनेक क्रिकेटपटू या स्पर्धेतून खेळलेले आहेत. सर, न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब 100व्या वर्षात वाटचाल करते, पुढच्या 100 वर्षांचा रोडमॅप आपला तयार आहे, तर या पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या क्लबला आकाशवाणी परिवाराकडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमचा क्लब असाच बहरत राहो यासाठी माझ्याकडून सदिच्छा.
0: धन्यवाद
2: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
1: श्रोते हो, आता आपण वळणार आहोत तो क्रीडा क्षेत्रातल्या काही ठळघडामोडींकडे. सध्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशात सुरू आहे. साखळी फेरीतली सामने आता शेवटच्या टप्प्यात आले असून बाद फेरीत मजल मारण्यासाठी 40 संघांमध्ये जोरदार चुरस सुरू आहे. मेक्सिको, जर्मनी आणि अमेरिका या 3 संघांनी आतापर्यंत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. 29 जून पासून बाद फेरीला सुरुवात होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत अर्जेंटिनाच्या लिओनेल मेसीनं अल्जेरिया विरुद्धच्या सामन्यात 3 गोल करत हॅट्रिक साजरी केली. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं दोहा येथील डायमंड लीग स्पर्धेद्वारे पुनरागमन केलं. मात्र या स्पर्धेत नीरजला 4थ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. भारतीय ॲथलेटिक असोसिएशननं आपल्या पहिल्या वहिल्या पुरस्कार सोहळ्यात देशाची दिग्गज धावपटू पीटी उषा यांच्यासह माजी डेकॅथलीट गुरबच्चन सिंग रंधावा आणि माजी मुख्य प्रशिक्षक बहादूर सिंग चव्हाण आणि लांब उडीपटू अंजूबाबी जॉर्ज यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवलं. पुढील महिन्यात होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी स्टार फलंदाज विराट कोहलीचं भारताच्या 15 सदस्यीय संघात पुनरागमन झालं आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. याबरोबरच क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला तुषारावितीला अनुमती द्यावी. आता आपली भेट पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
3: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त संस्थापक आणि माजी अध्यक्ष नागेश ठाकूर तसंच विद्यमान सचिव भास्कर अय्यर यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा पोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो क्रीडा विश्व हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.

प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकीटकर सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर अवश्य का सोमवार दिनांक 29 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा

शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत. एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू. आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेबरा पट्टीवर थांब रे जरा. आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
3: श्रोते हो, ठीक 7:00 आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातमीपत्र. मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल.

यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. राज्यात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीने कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राजस्थानात बालविवाह रोखण्यासाठी ही पद्धत सुरू आहे. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथं विशेष मोहीम राबवली जात आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि चालू वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखल्याची माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-21 या कालावधीत देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-24 काही जिल्ह्यात झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी विधानसभेत दिली. परभणी, बीड, धुळे, सोलापूर जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण 40% जास्त असल्याची माहिती सरकारनं लेखी उत्तरात दिली. गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 5 वर्षांखालच्या 12,729 बालकांचा आणि गेल्या 3 वर्षात 40,569 बालकांचा मृत्यू झाला. मुदतपूर्व जन्म, जंतू संसर्ग, न्यूमोनिया वगैरे कारणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. हे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असल्याची माहिती सरकारनं विधानसभेत लेखी उत्तरात दिली. गेल्या 3 वर्षांपासून राज्यात कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याची माहितीही सरकारनं दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला आहे. विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना भरणे म्हणाले की शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. बोगस डॉक्टरांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्याचं सरकारचं नियोजन असल्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिलं. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने नव्हे तर चुकून हे झाल्याचं त्यांनी मान्य केलं. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. राज्यात सर्व 100% फीडर्सवर स्मार्ट मीटर्स लावले असून एकंदर ग्राहकांपैकी फक्त 13% लोकांनाच ग्रीड सपोर्ट चार्जेस लावले असे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. सतेज पाटील यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. ग्रीड सपोर्ट चार्ज यंदा 1 फेब्रुवारीपासून लावला असून पूर्वलक्षी प्रभावानं लावलेला नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आजूबाजूच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचा दर कमी आहे आणि वर्ष 2029-30 तो 7.43 रुपये इतका खाली येईल असं ते म्हणाले. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी याबाबत सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी एकंदर 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवरही गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. SIT या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायदे

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
0: माहिती अधिकार कायद्यातला प्रस्तावित बदलाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन आलो नव्हतो. आंदोलनाबाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे असं आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभात संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा संसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयी सहिष्णुता, योग्य प्रकारे मतं मांडणं आणि लोकशाही जीवनशैली संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय महाविद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. पालघर जिल्हा परिषदेने पालघर जिल्हा शिक्षण रूपांतरण कार्यक्रमाअंतर्गत मोतीलाल ओसवाल फाउंडेशनशी बहुभागीदार सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी आणि युवकांच्या विकासासाठी विविध स्तरांवर काम केलं जाणार आहे. या कार्यक्रमात लीडरशिप फॉर इक्विटी, लर्निंग लिंक्स फाउंडेशन, क्वेस्ट आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन या संस्थांचा सहभाग असून त्यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि युवकांना लाभ मिळणार आहे. शिक्षणासोबतच रोजगार आणि व्यक्तिमत्व विकासालाही या उपक्रमातून चालना मिळणार आहे. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेत ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीने स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21, 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीत त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याबरोबर होणार आहे. पुरुष एकेरी प्रकारात रौनक चौहान यानं मुख्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्याने सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगॅट रॉयचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपीच्या कुओ कुआन लिनवर 13-21, 21-14, 21-10 अशी मात केली. हवामान. राज्याच्या इतर भागात मान्सूनची घोडदौड सुरूच राहील. तसंच येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात आजपासून 30 जूनपर्यंत सर्वदूर पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात आज आणि 26 आणि 27 जूनला जोमदार पाऊस पडेल. तसंच मराठवाड्यातही आजपासून 26 जूनपर्यंत चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी शासन प्रयत्नशील. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा कृषी मंत्र्यांचा सल्ला. TCS धर्मांतर प्रकरणासारख्या घटनांचा अभ्यास करून कायद्यात सुधारणा सुचवण्यासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR.

0: सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:15 होत आहेत. सादर करीत आहोत विधिमंडळाचं समालोचन. सुरुवातीला आपण ऐकूया विधानसभेचं समालोचन. याचं लेखक केलंय गौरीशंकर घाले यांनी आणि वाचक स्वर आहे रश्मी पाटकर यांचा.
1: तांत्रिक चुका आणि लहान फॉन्टमुळे शोकप्रस्ताव वाचताना घडला प्रकार. विधानसभा अध्यक्षांकडून दिलगिरी. 2019 कर्जमाफीतील शेतकऱ्यांनाही लाभ देण्याचा मानस. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, कर्जमाफीसाठी विरोधकांचा सभात्याग. लग्नपत्रिकेत जन्मतारीख बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा मानस. गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्यात सुधारणा करू, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात शोकप्रस्ताव वाचत असताना झालेल्या चुकांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज खुलासा केला. शोकप्रस्तावाच्या छापील प्रतींमधील तांत्रिक चुका आणि बारीक फॉन्टमुळे वाचनादरम्यान हा अनपेक्षित प्रकार घडला. या घटनेमुळे जर सभागृहातील किंवा राज्यातील कोणत्याही व्यक्तीचं मन दुखावलं गेलं असेल तर मी त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं. मराठी भाषेबद्दल या सभागृहातील सदस्यांना आणि राज्यातील प्रत्येक नागरिकाला जेवढा जाज्वल्य अभिमान आहे तेवढाच किंवा त्यापेक्षा अधिक अभिमान मला स्वतःला मराठी भाषेबद्दल आहे. आशाताई भोसले यांच्याबद्दल अवमानास्पद बोलण्याचा किंवा भावना दुखावण्याचा विचार कोणी स्वप्नातही करू शकत नाही. जे घडलं ते निव्वळ तांत्रिक चुकीमुळे घडलं आहे, त्याचा कृपया कोणीही वेगळा राजकीय अर्थ काढू नये. तरीही यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो, असं नार्वेकर यांनी सांगितलं. महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील 12,71,000 शेतकऱ्यांनाही यंदाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीनं घेतला आहे. मुख्यमंत्री लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर करतील, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. सत्ताधारी पक्षाने 293 अन्वये आणलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना कृषीमंत्री बोलत होते. दरम्यान कृषीमंत्र्यांच्या या भाषणात सदस्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचा समावेशच करण्यात आला नसल्याचा आक्षेप भाजप सदस्य रणधीर सावरकर यांनी घेतला. तर शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी विरोधकांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. तत्पूर्वी सर्वपक्षीय सदस्यांनी कर्जमाफीच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी केली, मात्र कृषीमंत्री भरणे आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफी योजनेचं समर्थन करत वारंवार कर्जमाफीचा प्रसंग उद्भवू नये यासाठी परदेशी समितीनं सुचवलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल, असं सांगितलं. राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेत वधू आणि वर यांच्या जन्मतारखेची नोंद करणं बंधनकारक करण्याचा विचार शासन करत आहे. राजस्थानमध्ये ही व्यवस्था असून राजस्थान सरकारकडून यासंदर्भातील माहिती मागवण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहात दिली. सदस्य अतुल भातखळकर यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान गेल्या 3 वर्षापासून राज्यातल्या कुपोषित बालकांचं प्रमाण कमी होत असल्याचंही तटकरे यांनी सांगितलं. गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून यासंदर्भातील आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. बोगस डॉक्टरांवरील कारवाईबाबत भाजप सदस्य विजय देशमुख यांनी यासंदर्भातला तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान सदस्य राहुल कुल यांनी गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली होती. दरम्यान राज्यातील बोगस डॉक्टर रोखण्यासाठी राज्य सरकारनं QR कोड प्रणाली विकसित केली असून त्याद्वारे डॉक्टरांच्या योग्यतेबाबत पडताळणी करता येईल. तसंच बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठीच्या तालुका जिल्हा स्तरावरील समित्यांमध्ये लोकप्रतिनिधींचाही समावेश करण्यात येईल, असंही मुश्रीफ यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 6,05,596 घरकुलांची कामं पूर्ण झाली असून देशभरामध्ये एखाद्या राज्यानं नोंदवलेला हा विक्रम आहे. या घरांपैकी 5,00,000 घरांचं लोकार्पण नुकतंच करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. भाजप सदस्य समीर कुणावार यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. मध्यंतरीच्या काळात केंद्र सरकारच्या स्पर्श या प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे या घरकुलांचा निधी देण्यामध्ये अडचणी आल्या, मात्र आता त्या दूर करण्यात आल्या असून निधीची कोणतीही कमतरता सध्या नाही. आजपर्यंत 19,237 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून निधी

0: तिची कोणतीही कमतरता विभागाकडे नाही अशी माहिती देखील गोरे यांनी यावेळी दिली. या घरकुलाला बीडीओ मार्फत मोफत वाळू उपलब्ध करून द्यायची आहे, त्यांनी ती देण्यात कुचराई केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. येत्या वर्षभरात 15 लाख घरकुलांचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं गोरे यांनी सांगितलं. परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे घेण्यात आला असून राज्यातील परिवहन विभागाचं कामकाज पूर्ववत सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. विभागातील कार्यालयीन अधीक्षक आणि वर्ग 3 संवर्गातील सर्व पदांचे सेवा प्रवेश नियम लवकरच अंतिम करण्याचे निर्देश देण्यात आले असून लिपिक, टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिक या पदनामांमध्ये बदल करून अनुक्रमे परिवहन सहाय्यक आणि वरिष्ठ परिवहन समन्वयक सहाय्यक अशी पदनामं देण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
1: श्रोते हो, आता आपण ऐकूया विधान परिषदेचं समालोचन. याचं लेखन केले अरुणा कांबळे यांनी आणि वाचक स्वर आहे रश्मी पाटकर यांचा.
0: सामान्य वीज ग्राहकांच्या हितासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महिला सुरक्षेसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा दुर्मिळ ऐतिहासिक दस्तऐवज शासनाने मिळवला, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची सभागृहात माहिती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही, वनमंत्री गणेश नाईक यांचं स्पष्टीकरण. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. सौर ऊर्जेच्या वाढत्या वापरामुळे वीज ग्रीडवर अतिरिक्त ताण येतो, या ताणामुळे निर्माण होणारा खर्च सामान्य ग्राहकांवर पडू नये यासाठी ग्रीड सपोर्ट चार्ज आकारण्यात आला आहे. हे शुल्क केवळ 13% ग्राहकांवर लागू होतं. हा कोणताही तोटा नसून काही ग्राहकांच्या अतिरिक्त नफ्यात झालेली मर्यादित कपात आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी वीज विक्री कराच्या वाढीबाबत विधान परिषद सदस्य सतेज उर्फ बंटी पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ग्रीड सपोर्ट चार्ज 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू करण्यात आला असून तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू केलेला नाही. राज्यातील सर्व फीडर्सवर स्मार्ट मीटर बसवण्याचं काम पूर्ण झालं असून वीज वापराच्या आकडेवारीत आता कोणत्याही प्रकारचा अंदाजाधारित हस्तक्षेप राहिलेला नाही. महाराष्ट्रातील औद्योगिक वीज दर अनेक राज्यांच्या तुलनेत कमी आहेत. 2025-26 मध्ये महाराष्ट्रातील दर प्रति युनिट 8.19 रुपये असून ते तमिळनाडू, तेलंगणा आणि मध्य प्रदेशपेक्षा कमी आहेत. बहुवर्षीय दरनिश्चिती अंतर्गत 2029-30 पर्यंतचे दर निश्चित करण्यात आले असून त्या कालावधीत महाराष्ट्रातील वीज दर देशातील सर्वात स्पर्धात्मक राहतील असं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच सामान्य वीज ग्राहकांवर कमीत कमी आर्थिक भार पडावा हेच शासनाचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट केलं. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषी पंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जात आहे. राज्यातील सुमारे 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली असून उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही या वर्षाअखेरीस दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सदाभाऊ खोत यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलत होते. 3 वर्षात 10 शेतकऱ्यांनी सौर पंप बसवल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये महिलांवरील छळाच्या घटनांबाबत विशिष्ट कार्यपद्धती दिसून येत आहे, त्यामुळे विद्यमान कायदे आणि नियमांचं पुनरावलोकन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील महिला सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार असून ती महिला सुरक्षेसंदर्भातील कायदे, नियम आणि घडलेल्या घटनांचा अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचवेल. राज्य शासन त्या शिफारशींची अंमलबजावणी करेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. नाशिक येथील TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक आणि मानसिक शोषण केल्याबाबत विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक आणि मानसिक शोषणाच्या प्रकरणाची चौकशी सुरू असून या प्रकरणात आतापर्यंत 9 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित महिलेच्या तक्रारीवर तत्काळ कारवाई

0: न करणाऱ्या व्यवस्थापकाचाही आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणात संबंधित महिलेवर लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे आरोप आहेत. या संपूर्ण चौकशीत TCS कंपनीने पूर्ण सहकार्य केलं असून या कंपनीचा या घटनेत कोणताही सहभाग आढळलेला नाही. राज्य शासन सुचवेल त्या सर्व उपाययोजना राबवण्याची तयारी कंपनीनं दर्शवली आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. एका घटनेच्या आधारे TCS सारख्या देशातील अग्रगण्य भारतीय IT कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य ठरणार नाही. IT क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यात आणि रोजगार निर्मितीत कंपनीचं मोठं योगदान आहे हेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केलं. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा ऐतिहासिक दस्तऐवज मिळवण्यात शासनाला यश आलं असून ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेला हा दस्तऐवज शासन आपल्या संग्रहात घेऊन त्याचं जतन आणि संवर्धन करणार आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत केलेल्या निवेदनात दिली. मंत्री शेलार यांनी केलेल्या निवेदनात म्हटलं की भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशांतर्गत जे संघर्ष झाले, ज्या चळवळी झाल्या, त्यामध्ये सर्वात अभूतपूर्व असा लढा म्हणता येईल तो म्हणजे एकसंघ मराठी भाषक राज्याच्या निर्मितीसाठी झालेली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ. महाराष्ट्रातील सर्व पक्षीय दिग्गज नेते, साहित्यिक, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता, कामगार या चळवळीमध्ये प्रत्यक्ष उतरले होते. त्यांच्या भक्कम आणि सक्रिय सहभागामुळे या चळवळीला प्रचंड धार आली. या चळवळीमध्ये 106 जणांनी हौतात्म्य पत्करलं. असंख्य जायबंदी झाले. सारी मराठी भूमी हेलावून गेली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही देशातील एक ऐतिहासिक घटना म्हणून नोंदवली गेली. या चळवळीमुळे तत्कालीन केंद्र सरकारला 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करणं भाग पडलं. आज वयाची 60 पार केलेल्या पिढीला हा इतिहास ज्ञात असला तरीही भावी पिढीपर्यंत हा इतिहास पोहोचणं आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीशी निगडीत असलेल्या या साऱ्या चळवळीचा इतिहास देशाला ज्ञात झाला पाहिजे या हेतूने सांस्कृतिक कार्य विभागाने ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांच्याकडे असलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयीच्या महत्वाच्या दस्तऐवजाचं शासनाच्या समितीमार्फत परीक्षण आणि मूल्यांकन करून हे सरकारने आपल्या संग्रही घेण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच अन्य कोणाकडे अशा प्रकारचे दस्तऐवज असतील तर ते सरकारला द्यावेत असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचं अटल बिहारी वाजपेयी पार्क असं नामांतर करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नाही. तसंच उद्यान परिसरात विद्यापीठ किंवा एकात्मिक गृहसंकुल उभारण्याचा विचार नाही असं वनमंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत स्पष्ट केलं. अशोक उर्फ भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते. उद्यानाचं नामांतर करण्याचे तसंच विद्यापीठ आणि इतर सुविधा उभारण्याची निवेदनं सरकारला प्राप्त झालेली आहेत, परंतु वन कायदे आणि इतर नियमांचा विचार करता कायदेशीररित्या ते शक्य नसल्यानं अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव स्वीकारणं शक्य नसल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं.
1: श्रोतेहो, आताच आपण विधिमंडळाचं समालोचन ऐकलं.
2: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
3: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
2: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
4: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
2: पण मग अशा वेळी करायचं काय?
5: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
2: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर अवश्य ऐका. सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
6: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम बुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली

0: माहिती तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होत, एका चुकीमुळे आयुष्य दूर जात. मद्यपान करून गाडी नको रे धरू, आई बाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा, आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.

0: श्रोते हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
4: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत, आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: मग गीतेतील काही बोधात्मक ओळींनी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, कच्चा माल मातीच्या भावे, तो पक्का होता चौपटीने घ्यावे. मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे, पिकवूनही ते उपाशी, त्यांच्या सुखाचे मुख्य साधन सर्वतोपरी स्वावलंबन. शहरावरी न राहता अवलंबून, काम करावे सर्वांनी. तर या होत्या ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओळी. यानंतर वळूया आजच्या पहिल्या कार्यक्रमाकडे.
1: मंडळी, प्रत्येक प्राण्यासाठी लसीकरणाचं आपलं एक असं वेगळं महत्व आहे. आजच्या आपल्या पहिल्या कार्यक्रमातही याच अनुषंगाने आपण माहिती ऐकणार आहोत. ऐकूया मालिका पशु जगत, ज्यात आजचा आपला विषय आहे पाळीव प्राण्यातील लसीकरणाचे महत्व. आणि याबद्दलची महत्वपूर्ण माहिती आपल्याला देतील तज्ज्ञ डॉक्टर चेतक पंचभाई. ऐकूया हा कार्यक्रम.

नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझं घर माझा वावर या आपल्या आवडत्या कार्यक्रमात. नेहमीप्रमाणेच कार्यक्रमाची सुरुवात करूया.

नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर चेतक पंचेभाई नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय नागपूर येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्य करीत आहे. आज आपण प्राण्यांमधील लसीकरण या विषयावर एक चर्चा करणार आहोत. तर लसीकरण हे प्राण्यांना संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण देण्याचे सर्वात प्रभावी, सुरक्षित आणि किफायतशीर साधन आहे. जसे मानवांमध्ये विविध रोगांपासून बचाव करण्याकरिता लसीकरण केले जाते, त्याचप्रमाणे प्राण्यांचेही वेळेवर लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. गाय, म्हैस, शेळी, मेंढी यासारखे पाळीव प्राणी विविध विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य रोगांना बळी पडू शकतात. या रोगांमुळे प्राण्यांची उत्पादन क्षमता कमी होते, वाढ खुंटते, प्रजननावर परिणाम होतो आणि अनेकदा मृत्यू देखील होऊ शकतो. लसीकरणामुळे प्राण्यांच्या शरीरात रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होते आणि रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होते. गाय आणि म्हशींमध्ये मुख्यतः तोंडखुरी, पायखुरी, घटसर्प, ब्लॅक क्वार्टर म्हणजे फर्र्या रोग, लंपी स्किन डिसीज म्हणजे LSD यांच्याविरुद्ध नियमित लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. हे रोग मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान घडवून आणू शकतात. शेळी आणि मेंढ्यांमध्ये PPR किंवा पेस्टिडी पेस्टिस रुमिनन्स, एंटेरोटॉक्सेमिया, शीप पॉक्स, गोट पॉक्स या रोगांविरुद्ध लसीकरण महत्वाचे आहे. योग्य वेळी लसीकरण केल्यास कळपांचे आरोग्य चांगले राहते आणि उत्पादन वाढते. यासारख्या रोगांविरुद्ध लसीकरण केल्याने मोठ्या प्रमाणावरील आर्थिक नुकसान सुद्धा टाळता येऊ शकतो. लसीकरण करण्याच्या काही बाबींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जसे नेहमी निरोगी प्राण्यांनाच लस द्यावी, पशुवैद्यकांनी सुचवलेल्या वेळापत्रकानुसारच लसीकरण करावे, लसींची साठवणूक आणि वाहतूक करताना शीत साखळी किंवा ज्याला आपण म्हणतो कोल्ड चेन कायम ठेवावी, निर्जंतुक उपकरणांचा वापर करावा, लसीकरणांची व्यवस्थित व्यवस्था करावी आणि कोणती लस किती द्यायची याच्यासाठी पशुवैद्यकाचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक आहे. लसीकरणामुळे केवळ एका प्राण्याचे संरक्षण होत नाही तर संपूर्ण कळपामध्ये रोगांचा प्रसार कमी होतो. यालाच आपण सामूहिक रोग प्रतिकारकता किंवा हर्ड इम्युनिटी असे म्हणतो. त्यामुळे संपूर्ण गाव, पूर्ण परिसर आणि पशुधन सुरक्षित राहण्यास मदत होते. भारत सरकारतर्फे राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम या अंतर्गत तोंडखुरी, पायखुरी आणि ब्रुसेलोसिस नियंत्रणासाठी व्यापक प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पशुपालकांनी या योजनांचा लाभ घ्यायला पाहिजे आणि शासकीय लसीकरण मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घ्यायला पाहिजे. जसे तोंडखुरी, पायखुरी, ब्रुसेलोसिस आणि फर्र्या रोग याच्या विरुद्ध लसीकरण करून घेणे हे अतिशय महत्वाचे आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्याला आता समजून घ्यायला पाहिजे की तोंडखुरी, पायखुरी या रोगामध्ये काय होत असते जनावरांना. तर तोंडामध्ये आणि पायांच्या मधल्या भागामध्ये विषाणूमुळे त्याच्यामध्ये फोड येतात आणि हा आजार जो आहे तो संसर्गजन्य आजार आहे. हा रोग गाय, म्हैस, शेळी, मेंढी यासारख्या दुभत्या जनावरांमध्ये आणि इतरही ज्याच्या पायामध्ये जे गॅप असते, फट असते, जसे डुकर यांच्यामध्ये सुद्धा हा आजार आढळतो. या रोगांमध्ये जनावरांना ताप येतो, तोंड आणि जीभ आणि हिरड्या यांच्यावर फोड येतात, जास्त प्रमाणात लाळ गळते आणि खुरांमध्ये जखमा सुद्धा होतात. यामुळे जनावरे लंगडे पडू लागतात, लंगडून चालतात, चारा कमी खातात आणि दुभत्या जनावरांचे दूध उत्पादन लक्षणीयरित्या घटते. हा रोग क्वचितच जीवघेणा जरी असला तरी याचा दूरगामी परिणाम होतो, म्हणजेच उत्पादन क्षमता जनावराची खूप मोठ्या प्रमाणात कमी होत असते आणि नंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा गाभण होण्याचे प्रमाण सुद्धा कमी होत असते. तर शासनाच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वर्षातून 2 वेळा FMD या रोगाचे

लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यानंतरचा जो महत्वाचा आजार आहे त्याचं नाव आहे ब्रुसेलोसिस. ब्रुसेलोसिस हा जीवाणूमुळे होणारा संसर्ग रोग आहे. हा रोग प्रामुख्याने गायी आणि मशीनमध्ये आढळतो आणि गर्भपात होणे हे त्याचे प्रमुख लक्षण आहे. या रोगामुळे गाभण जनावरांमध्ये 7व्या ते 9व्या महिन्याच्या दरम्यान गर्भपात होतो आणि जनावरांची प्रजनन क्षमता कमी होते, दूध उत्पादन घटते आणि पशुपालकांचे आर्थिक नुकसान होतो. तर या रोगाच्या नियंत्रणासाठी 4 ते 8 महिन्यांच्या मादी वासरांना एकदाच ब्रुसेलोसिसची लस दिली जाते आणि भविष्यात या लसींमुळे या रोगाचा प्रसार कमी होण्यास मदत होते. त्यानंतरचा जो महत्वाचा आजार आहे त्याला आपण म्हणतो हिमोरेजिक सेप्टिसेमिया किंवा मराठीमध्ये याला घटसर्प असे म्हणतात. घटसर्प हा जीवाणूमुळे होणारा अत्यंत घातक आजार आहे आणि पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात याचा प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. या रोगांमध्ये अचानक ताप येतो, घसा आणि मानेला सूज येते आणि जनावराला श्वास घेण्यास त्रास होतो. जनावर अशक्त होतो आणि उपचार न मिळाल्यास जवळपास 24 ते 48 तासात जनावराचा मृत्यू देखील होऊ शकतो. घटसर्पामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. यानंतरचा जो महत्वाचा आजार आहे त्याला फर्र्या रोग असे म्हणतात किंवा त्याला इंग्रजीमध्ये ब्लॅक क्वार्टर असं सुद्धा म्हणतात. फर्र्या रोग हा देखील जीवाणूमुळे होणारा गंभीर रोग आहे आणि हा रोग मुख्यतः तरुण गुरांमध्ये आढळतो, म्हणजे वयाचे 4 महिने ते 2 वर्षाचा कालावधी या एज मधल्या जनावरांमध्ये हा रोग आढळतो. या रोगामध्ये ताप येतो, पाय आणि शरीराच्या स्नायूंमध्ये वेदनादायक सूज येते आणि सूज आलेल्या भागावर जर आपण हाताने जर दाब दिला तर करकर असा आवाज येतो, जसं काही स्किनच्या खाली एखादा पॉलिथिन म्हणा किंवा एखादा बटर पेपर टाकलेला आहे याप्रमाणे याचा करकर असा आवाज येतो. रोगाची तीव्रता वाढल्यास जनावराचा अचानक मृत्यू सुद्धा होऊ शकतो. तर पावसाळ्यापूर्वी नियमित लसीकरण करून जर घेतले तर ही जी महत्वाची 2-3 आजारांबद्दल मी जे सांगितलं याचा आपण प्रभावी नियंत्रण करू शकतो. त्यानंतर शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये जो महत्वाचा आजार आहे तो आहे एंटेरोटॉक्सेमिया. हा जो आजार आहे हा क्लोस्ट्रीडियम परफ्युजन्स या जीवाणूमुळे होतो आणि हा रोग प्रामुख्याने चांगल्या पोषणावर असलेल्या आणि जलद वाढणाऱ्या कोकरांमध्ये आणि करडांमध्ये आढळून येतो. या रोगामध्ये अचानक जनावर मृत्यू पावते आणि लक्षणं काहीच दिसत नाही. आदल्या ताप येतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला जनावर मृत्यूमुखी पडलेला दिसतो. काही जनावरांमध्ये पोटदुखी, जुलाब, अस्वस्थता, चक्कर येणे आणि नर्वस साइन्स म्हणजे मज्जा संस्थेची लक्षणे दिसून येतात. अनेक वेळा कोणतीही लक्षणे न दिसून येता जनावर मृत्यूमुखी पडलेला आढळतो. हा रोग अतिशय घातक असल्यामुळे त्यावरील उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक महत्वाचा आहे आणि नियमित लसीकरण केल्यास या रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवता येऊ शकते. त्यानंतरचा जो आजार आहे तो शेळी पॉक्स किंवा त्याला गोट पॉक्स किंवा शिप पॉक्स असं म्हणतात. या रोगामध्ये जनावरांमध्ये शेळ्यांमध्ये ताप येतो, नाकातून स्त्राव वाहतो आणि स्किनवर म्हणजे त्वचेवर गाठी येतात आणि फोड येतात. भूक लागत नाही जनावरांना आणि अशक्तपणा येतो, हे याचे महत्वाचे लक्षण आहेत. आणि करडांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असते आणि या रोगाचा प्रसार थेट संपर्कातून म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये दूषित पाण्यामध्ये किंवा काही खाण्यापिण्याच्या वस्तूंमधून हा लवकर पसरतो. तर असे हे महत्वाचे जे आजार आहेत यांच्या विरुद्ध लसीकरण वेळीच करून घेणे हे अतिशय आवश्यक आहे. जसं आपण आतापर्यंत डिस्कस केलं त्याप्रमाणे FMD म्हणजे लाळ्या खुरकूत किंवा तोंडखुरी पायखुरी याचं जे लसीकरण आहे ते वयाच्या 4 महिन्यानंतर आणि दर 6 महिन्यांनी करायला पाहिजे, म्हणजे वर्षातून 2 वेळा. घटसर्प याचं जे लसीकरण आहे ते 6 महिन्यानंतर आणि वर्षातून 1 वेळा पावसाळ्यापूर्वी. त्यानंतर फर्र्या रोग जो आहे तो वयाच्या 6 महिन्यानंतर आणि वर्षातून 1 वेळा. ब्रुसेलोसिस जो आहे तो फक्त मादी वासरांसाठी आहे आणि वयाच्या 4 ते 8 महिन्यात आयुष्यातून 1 वेळाच लसीकरण करायला पाहिजे. त्यानंतर जो आता मागच्या काही वर्षात जो नवीन आजार आलेला आहे LSD किंवा लंपी स्किन डिसीज, हा वयाच्या 4 महिन्यानंतर आणि शासनाने जे मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार याचे लसीकरण करणे आवश्यक आहे. शेळ्या मेंढ्यांमध्ये PPR 3 ते 4 महिन्यात आणि साधारणपणे दर 3 वर्षांनी याचं लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. एंटेरोटॉक्सिमिया वयाच्या 3 महिन्यानंतर आणि पहिला डोस जो आहे तो 15 ते 21 दिवसांनी पुन्हा बुस्टर डोस त्याला वर्षातून 1 वेळा लावणे आवश्यक आहे. शेळी आणि मेंढी पॉक्स आणि FMD हे सुद्धा आजार शेळ्यांमध्ये दिसतात, त्यामध्ये 3 महिन्यानंतर किंवा 3 ते 4 महिन्याच्या कालावधीत वर्षातून 1 वेळा याचे लसीकरण करून घेणे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर आपण एक गोष्ट समजायला पाहिजे की लसीकरणाचे काही महत्व आहे. ज्या जनावरांमध्ये रोग येऊ नये त्याच्यासाठी प्रतिबंध म्हणून लसीकरणामुळे जे फायदे आहेत ते आपण समजून घ्यायला पाहिजे. जनावरांमध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढते लसीकरणामुळे, रोगांचा प्रसार कमी होतो, दूध उत्पादन आणि प्रजनन
क्षमता टिकून राहते, मृत्यूदर कमी होतो आणि पशुपालकांचे आर्थिक नुकसान होत नाही. आणि त्याही पेक्षा महत्वाचे, मानवांमध्ये जे झूनोटिक आजार पसरतात

जनावरांपासून त्यामध्ये सुद्धा आपल्याला नियंत्रण मिळवता येतो. त्यानंतर पशुपालकांसाठी काही महत्वाचे जे लसीकरण करते वेळी किंवा करायच्या आधी ज्या सूचना आहेत त्या जशा की सर्व जनावरांना वेळेवर लसीकरण करून घ्यायला पाहिजे, लसीकरणाची नोंद वहीत नोंद ठेवावी, नव्याने खरेदी केलेले जनावरं जुन्या जनावरांसोबत एकदम मिक्स करू नये, त्यांची पहिली आरोग्य तपासणी करावी, जर कुठला आजार नाहीये तरच ते जुन्या जनावरांसोबत मिक्स करावे, आजारी जनावरे जे आहेत ते वेगळी ठेवावी, गोठा स्वच्छ ठेवावा आणि पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसारच औषधोपचार करावा. शेतकरी बांधवांनो, तोंडखुरी, ब्रुसेलोसिस, घटसर्प, हर्र्या रोग, एंटेरोटॉक्सेमिया, शीप पॉक्स, गोट पॉक्स हे सगळे अत्यंत महत्वाचे व आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक रोग आहेत जे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान करतात. परंतु नियमित लसीकरण, योग्य व्यवस्थापन आणि पशुवैद्यकाचं मार्गदर्शन याच्या सहाय्याने हे रोग प्रभावीपणे नियंत्रित करता येतात. चला आपल्या पशुधनाचे नियमित लसीकरण करून आपण आपल्या जनावरांची काळजी घेऊया आणि आपले उत्पादन सुद्धा वाढवूया. शेतकरी बंधूंनो, रोग झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा रोग होण्यापूर्वी प्रतिबंध करणे अधिक सोपे आणि स्वस्त असते. लसीकरण हा रोग प्रतिबंधाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. वेळेवर लसीकरण केल्यास प्राणी निरोगी राहतात, उत्पादन वाढते आणि पशुपालकांचे आर्थिक नुकसान टळते. वेळेवर लसीकरण पशुधनाचे संरक्षण, शेतकऱ्याची समृद्धी आणि राष्ट्राची प्रगती. चला तर आपल्या प्राण्यांचे वेळेवर लसीकरण करूया आणि पशुस्वास्थ्य जपूया. धन्यवाद.

तर मंडळी, पशुजगत मालिकेअंतर्गत आज आपण पाळीव प्राण्यातील लसीकरणाचे महत्व याबद्दलची माहिती ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर चेतक पंचभाई यांच्याकडून. मंडळी, ह्यानंतर ऐकूया आपल्याच आवडीचं एक गीत.

तर मंडळी, या छानशा गीताची आवड आम्हाला कळवली होती हरिविष्णूनगर पांढरकवडा जिल्हा यवतमाळ इथून दीपकराव देवगडकर, श्रेयस देवगडकर, मनोज देवगडकर, सौ लीला देवगडकर, सौ मंदाताई देवगडकर, कुमारी मानसी, कुमारी वेदांती आणि समस्त देवगडकर परिवार यांनी. गाण्याची इतकी छान आवड कळवल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. चला तर यानंतर वळूया आजच्या आपल्या पुढल्या कार्यक्रमाकडे. मंडळी, क्षेत्र कुठलंही असो, शासन नेहमीच आपल्या व्यवसायात आपल्याला मदतीचा हात देत असतं. अशाच एका योजनेची माहिती घेऊन आलो आहे आजच्या आपल्या पुढल्या कार्यक्रमात. ऐकूया मालिका मत्स्य जगत, ज्यात आज आपण मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेबद्दल माहिती ऐकूया तज्ज्ञ दुर्गेश केंडे यांच्याकडून. यांची मुलाखत घेतली आहे नेहा लोखंडे यांनी.

0: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना या योजनेची माहिती आज आपण जाणून घेणार आहात आणि ही माहिती देण्यासाठी नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित आहेत सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी भंडारा इथले दुर्गेश केंडे सर. सर, आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद सर.
0: सर, सर्वात पहिला प्रश्न असा राहील की या योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत?
1: महाराष्ट्र राज्यातील उपलब्ध जलक्षेत्रांचा विकास केला असता मत्स्य व्यवसायाकरता मोठा वाव असून या योजनामार्फत विकास झाल्यास मोठ्या प्रमाणात स्थानिक मच्छीमारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. राज्यात मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये शाश्वत विकासाद्वारे नीलक्रांती घडवण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाकडून मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत 6 राज्यस्तरीय व 19 जिल्हास्तरीय योजनांना तसेच सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या 3 जिल्हास्तरीय योजनांमध्ये सुधारणा करून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.
0: अच्छा सर, मग या योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे ते आपल्याला काय सांगता येईल?
1: सर्व मत्स्य व्यावसायिक व नागरिकांना सूचित करण्यात येते की महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मत्स्य व्यवसाय विकासासाठी विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. या योजनांतर्गत मत्स्यपालन, तलाव विकास, मत्स्यबीज वितरण, नवीन नौका व जाळी खरेदी तसेच मत्स्य व्यवसायासाठी आवश्यक साहित्याकरता शासनाकडून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रासह आपल्या तालुका किंवा जिल्हा मत्स्य व्यवसाय कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा व शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा. मासेमार बांधवांचे उत्पन्न दुप्पट करणे व रोजगार निर्मिती करणे तसेच मत्स्योत्पादनात वाढ करणे व निर्यातीत सुद्धा वाढ करणे, मासेमार तसेच इतर मत्स्य कास्तकार यांचा सामाजिक व आर्थिक उन्नती करणे याकरता ही योजना राज्य शासनामार्फत राबवण्यात येत आहे.
0: सर, मग या मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत उपलब्ध लाभ कोणकोणते आहेत?
1: मत्स्यपालनाचा विकास, तलाव विकास व दुरुस्ती, मत्स्यबीज वितरण, नवीन नौका व जाळी खरेदी, मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य, आधुनिक मत्स्य व्यवसाय प्रोत्साहन, प्रशिक्षणाची संधी, माती व पाणी परीक्षण संच खरेदी, नदी पुनर्भरण कार्यक्रम, रिव्हर रँचिंग, जसे नदीमध्ये

मासोळी आपण नैसर्गिकरित्या तयार होत नाही, त्याकरता शासनामार्फत या योजनेमार्फत नवीन मत्स्यबीज त्या नदीमध्ये सोडल्या जाते. हा नदी पुनर्भरण कार्यक्रमाचा मेन मोटिव्ह आहे. तसेच पॅडल व्हील एरिएटर जे मत्स्य संवर्धक आहे त्यांना पॅडल व्हील एरिएटर राखीव प्रवर्गासाठी 50%, तसेच राखीव प्रवर्गासाठी 75% अनुदान वितरित केल्या जाते. तसेच मासे सुकवण्यासाठी व संयंत्र खरेदी अनुदान, नंतर सोलार शीत पेटी, किरकोळ मासुरी विक्रेत्यांना साहित्य खरेदीवर अनुदान, जीवरक्षक उपकरणांवर अनुदान, फिरते मासे विक्री केंद्र, ई रिक्षा व डीप फ्रीजर, माशांच्या कचऱ्याचा पुनर्वापर प्रकल्प, सौर ऊर्जा यंत्र उभारणी, नवीन बर्फ कारखाना उभारणे, बर्फ कारखान्याचे आधुनिकीकरण, अशा प्रकारच्या विविध योजना आतापर्यंत ज्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत होत्या त्याच धर्तीवर या मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आलेल्या. आता यापूर्वी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत आतापर्यंत 50% किंवा 60% अनुदान वितरित केलं जात होतं. तसेच या मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत याच बाबीवर शासनाने विचार केले असता याची अनुदानाची टक्केवारी मध्ये वाढ करण्यात आली आहे. जसे यापूर्वी 40% किंवा 60% अनुदान वितरित केलं जात होतं, आता तेच 75% व 50% सबसिडी, राखीव प्रवर्गाला 75% सबसिडी मिळल्या जात आहे. संस्थेकडे असलेले तलावांमध्ये मामा तलाव, जिल्हा परिषदचे जे तलाव होतात आतापर्यंत त्यांच्यामध्ये तलावामध्ये गाळची भरणी झालं, गाळ जास्त प्रमाणात वाढल्याने, तसेच सोबत केर कचरा किंवा पान वनस्पती वाढ झाल्याने त्या तलावामधून उत्पन्न जे आतापर्यंत होते ते खूप कमी प्रमाणात होत होते. आता तेच जर त्याच्यामधला गाळ काढण्यात आला व तसेच तलावांची दुरुस्ती करण्यात आली, त्याच माध्यमातून संस्थांना त्याचे उत्पन्न वाढल्या जाईल व तसेच त्याचा लाभ शेतकऱ्यांना 100% अनुदानावर मिळला जात आहे. तसेच यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत, जसे पाणी व माती परीक्षण संच खरेदीवर अनुदान. याच्यामध्ये आतापर्यंत पाणी व माती परीक्षण सहसा आपले मत्स्य कास्तकार कोणीच करत नव्हते, तर त्याच धर्तीवर जर त्यांना लाभ मिळाल्यास ते माती व पाणी परीक्षण करून त्याच्यात मासेमारीचं उत्पादनाचं साहित्य किंवा उत्पन्न याच्यामध्ये वाढ नक्कीच होईल. तसेच पॅडल व्हील एरिएटर खरेदी म्हणजे त्याच्यामधून जे शेततळे आहे, मत्स्य शेततळे झाले, जे पी लाईन राहत होते किंवा मातीद्वारा खोदले गेलेले होते, त्याच्यामध्ये पॅडल व्हील एरिएटर हे एक पाण्यात ऑक्सिजन तयार करण्याचं काम करते, म्हणजे जेणेकरून आपण त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात मासे साठवू शकतो. व सोबतच एक मासे सुकवण्यासाठी सौर यंत्र खरेदीवर अनुदान आहे. जसे आता मासे रस्त्यावर किंवा अन्य प्रकारे सुकवले जात होते, तर हेच जर सौर संयंत्र जर वापरण्यात आलं तर त्याच्यामध्ये नक्कीच ताजी मासोळी आणि चांगल्या प्रतीचं सुकवलेले अन्न म्हणजे मासे तयार होईल. तसेच मत्स्यबीज संगोपन तलाव, आतापर्यंत या योजनेचा खूप लोकांना माहिती नव्हतं, तर याच्यामध्ये पण लोकांना उत्पादन वाढ होऊ शकते. जसे आता तलाव म्हणजे शेतामध्ये जर कोणाला तलाव खोदकाम करायचे असेल तर 8 लक्ष एका हेक्टरला आपण अपेक्षित पकडून त्याच्यावर 50% किंवा 75% सबसिडी या योजनेमार्फत आपण मत्स्य कास्तकारांना किंवा महाकास्तकारांना हे देऊ इच्छित आहे. तसेच तलावात जर पाणी राहत नसेल तर त्याच्यामध्ये सुद्धा पॉलिथिन अस्तरीकरण करण्याकरता आपण 50% सबसिडी शासनाकडून अनुदानित दरावर देणार आहेत. तसेच बिगर नौका, यांत्रिक नौकाचे यांत्रिकीकरण, सोबतच सोलार शीतपेटी ही खूप जास्त महत्वाची आहे, जेणेकरून आता आजच्या जमान्यात मासा हा विनाशक प्रकृतीचा आहे. त्या कारणास्तव माशांना जसे पकडण्यात आले त्याच वेळेस आपण त्याला सुकवणे किंवा त्याला प्रिझर्व करणे, एक खूप नाशिवंत मासा असल्याने त्याला प्रिझर्व करणे किंवा त्याच्यावर प्रक्रिया करणे हे खूप जास्त गरजेचं आहे. तर जर शीतपेटी असल्यास त्याला शीतपेटीत बर्फ साठवून ठेवून आपण त्याच्यामार्फत योग्यरित्या वेळेवर त्याला नाशिवंत होण्यापासून वाचू शकतो व तसा ताजा मासा हा लोकांच्या खाण्याकरता पोहोचू शकतो. मासोळी पकडण्यापासून ते विक्री करेपर्यंत तो ताजा राहिला पाहिजे, याकरता आपण ही योजना शासनामार्फत राबवण्यात येत आहे. तसेच किरकोळ मासोळी विक्रेत्यांना साहित्य खरेदीवर अनुदान, जसे मासोळी विक्रेते राहतात त्यांचं साहित्य राहतं ते वर्षानुवर्ष जुनं राहतं, तर तेच जुनं न राहता जर नवीन त्यांना चालना मिळाली तर त्याच्यात जंग वगैरे लागणार नाही त्यांच्या साहित्यांना, पण त्याची हायजीन मेंटेन होईल आणि हायजीन मेंटेन झाल्यास नक्कीच त्याचा फायदा हा मास्यावर माशांची गुणवत्ता जोपासण्याकरता होऊ शकतो. नंतर जीवरक्षक उपकरणांवर अनुदान, जीवरक्षक उपकरण हे खूप लोकांना माहिती आहे, जेणेकरून आता माणूस जर पाण्यात पडला तर त्याला वाचव

वाचवण्यासाठी आपण लाईफ जॅकेट पकडतो, तर ते लाईफ जॅकेट वाचवण्याकरता राहतो आपल्यासाठी. त्याच धर्तीवर हे जीवरक्षक उपकरण आपण शासनामार्फत वाटप करत आहोत. तसेच ज्यांच्याकडे तलाव ठिकाणी दिलेले आहे त्यांना आपण इष्टतम बुटुकली संचयनाकरता 3 रुपये प्रति मत्स्य बुटुकलीचा अंदाज पकडून संस्थेस 50% व खासगी लोकांस 25% योजनेमार्फत अनुदान देण्यात येत आहे. फिरते मासे विक्री केंद्र जसे आता ई रिक्षा

0: जसे आता ई रिक्षा विथ डीप फ्रीजर, ते पण म्हणजे मासे वाहतुकी करता किंवा अन्य काही कारणाकरता आपण ते वापरण्यात येत आहे. माशांच्या कचऱ्याचा पुनर्वापर प्रकल्प, जसे माशांची खूप काही वेस्टेज राहते ते जर वेळेतच आपण जर पुनर्वापर केला गेला त्याचा आणि त्याच्यावर प्रक्रिया करून त्याला वेस्ट होण्यापासून वाचवलं तर त्याचा वास जो पसरतो त्याच्यावर आपण नक्कीच काहीतरी प्रगत करू शकतो. तसेच महिलांकरता हँड ग्लोव्ज व गमबूट उपलब्ध करून देण्यात येत आहे याच योजनेमार्फत. आणि ही योजना 100% सबसिडीवर आहे. सौर ऊर्जा यंत्र उभारणी याला पण 50-75% सबसिडी आहे. तसेच नवीन बर्फ कारखाना, बर्फ हा आईस म्हणजे एक महत्वाचा पैलू असून माशांकरता मासे प्रिझर्व करण्याकरता खूप जास्त गरजेचं आहे. तरी त्याच धर्तीवर आपल्याला नवीन 10 टन क्षमता असलेले, तसेच 20 टन क्षमता असलेले व 50 टन क्षमता असलेले आपण त्याच्यावर अनुदान वितरित केले जाते.
1: खरं सर खूप छान माहिती आपण मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना याविषयी आमच्या कास्तकार बांधवांना दिली. आमचे कास्तकार बांधू, आमचे मत्स्य व्यावसायिक मत्स्यपालक नक्कीच या माहितीचा पुरेपूर उपयोग करतील. दुर्गेश केंडे सर आपण इथे आलात आणि ही माहिती आमच्या कास्तकार बांधवांना दिली त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपलं खूप खूप आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: थँक्यू सर.

तर मंडळी, मत्स्य जगत मालिकेअंतर्गत आज आपण मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना याबद्दलची महत्वपूर्ण माहिती ऐकलीत तज्ज्ञ दुर्गेश केंडे यांच्याकडून. मुलाखत घेतली होती निहास लोखंडे यांनी. चला तर यासोबतच आजचा कार्यक्रम इथेच संपवतो. आपल्या पत्राद्वारे आपल्या आवडीनिवडी आणि प्रेम आमच्यापर्यंत असंच पोहोचू द्या. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. द्वारा केंद्र निदेशक कृषी आणि गृह विभाग, आकाशवाणी केंद्र, सिव्हिल लाईन्स, नागपूर 440001. चला तर मंडळी, स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. तुवर मी शंतनू ठेंगडी घेतोय आपली रजा. नमस्कार.

0: जनमनाची वाणी नागपूर आकाशवाणी मध्यम लहरी 512.8 MHz म्हणजे 585 KHz वर नागपूर आकाशवाणी ऐकत रहा जनसामान्यांची वाणी नागपूर आकाशवाणी.
1: आकाशवाणी नागपुर का एक खूबसूरत मुकाम दिल के धड़कनों के नाम आबशार है प्रोग्राम. इस प्रोग्राम के तहत सुनिए मुलाकातें, बज़्म सुखन, अंदाज़े बयां, अफसाने और तरह तरह की वार्ताएं. मोहब्बत की जुबान उर्दू जुबान. जी हाँ, उर्दू जुबान में नश्र होता है हमारा ये हफ्ते रोजा प्रोग्राम हर बुधवार रात 10 बजे से 10:30 तक. आबशार.
2: शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दररोज संध्याकाळी 7:30 प्रसारित होणारा खास कार्यक्रम माझं घर माझा वावर.
3: जगण कास्तकाराचं शेत शिवाराच्या वस्तीत
2: मंडळी इथे आपण जोगतो विकासाच्या वेगळ्या वाटा.
3: विकासाची गरुड झेप घेणाऱ्या कास्तकारांच्या उद्योगाचं नवं विश्व.
2: इथे थेट भेट कृषी क्रांतीच्या शिलेदारांची.
3: कार्पोरेट शेतीचं नवं गाव.
2: निसर्गाशी वन्यजीवांशी नाळ जोडणाऱ्या पशु जगत आणि वने वन्यजीव सारख्या मालिका.
3: पारावरच्या मनमोकळ्या गप्पा म्हणजे गोष्टी गावगाड्याच्या.
2: आपल्या पत्रांना पोच देणारा रामराम मंडळी आहे खास.
3: तेव्हा मंडळी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी नागपूर केंद्रावर ऐकत रहा माझं घर माझं वावर कार्यक्रम.
2: शेतीचं नवं तंत्र नवा मंत्र.
3: माझं घर माझं वावर.
4: दूरदर्शन संच ज्यांचे घरी
5: देशात परदेशातही आपली मायबोली कानी पडी
4: अशी आहे ही DTH आकाशवाणी वाहिनी.
5: गुणवत्ता प्रसारणाची अव्वल दर्जाची
4: अहर्निश सेवा श्रोत्यांच्या आवडीची.
5: FM रेनबो आणि FM गोल्ड व्यतिरिक्त नागपूर आणि पुणे केंद्राचे
4: मराठी भाषेतील निवडक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केले जातील.
6: प्रसारण सेवा

0: शास्त्रीय संगीत ऐकवते फक्त आकाशवाणी,
1: मनाचा मनाशी संवाद साधणार,
0: रसिकांच्या मनाचा ठाव घेणार
1: शास्त्रीय संगीत।
0: आस्वाद घ्या फक्त आकाशवाणीवरून।
1: शास्त्रीय संगीतासाठी रेडिओ वर लावा
0: मध्यम लहरी 512.8 मीटर म्हणजेच
1: 585 किलो हर्ट्स वर
0: आकाशवाणी।

जनमनाची वाणी नागपूर आकाशवाणी मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजे 585 किलो हर्ट्स वर नागपूर आकाशवाणी ऐकत रहा जनसामान्यांची वाणी नागपूर आकाशवाणी।

0: प्रिय मराठी बातमीपत्र,
1: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल। होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा। जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मौसमी पावसाची दमदार हजेरी। आणि आता बातम्या विस्तारानं। देशातल्या खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षात 10.1% वाढली असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या आज सादर केलेल्या अहवालामध्ये म्हटलं आहे। या अहवालामध्ये देशातल्या 4,278 कंपन्यांच्या माहितीचं विश्लेषण करण्यात आलं आहे। खाजगी क्षेत्रातल्या उत्पादन कंपन्यांचा या वाढीमध्ये मोठा वाटा आहे।

0: कच्च्या मालाच्या किमतीमध्ये वाढ झाली असून त्याच्या विक्रीमध्ये गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 10.8% वाढ झाल्याचं अहवालामध्ये म्हटलं आहे. सेवा क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या विक्रीमध्ये 7.9% वाढ झाल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे. हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची घोषणा ओमाननं केली आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे हॉर्मुझच्या समुद्रधुनीतून बंद झालेली मालवाहतूक यामुळे सुरू होणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या सहाय्यानं हा मार्ग खुला केला जाणार असल्याचं ओमान सरकारनं सांगितलं. कोणत्याही शुल्काशिवाय जहाजांना मार्ग वापरण्याची मुभा दिली जाईल असं ओमाननं म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे या प्रदेशामध्ये 11,000 जास्त खलाशी अडकून पडले आहेत. त्यांना टप्प्याटप्प्यानं बाहेर काढण्याचं नियोजन केलं असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेनं म्हटलं आहे. जागतिक स्तरावर आज कच्च्या तेलाचे दर घसरून गेल्या 4 महिन्यातल्या सर्वात नीचांकी पातळीवर आले आहेत. ब्रेंट कच्च्या तेलाचे भाव 3% कमी होऊन 74 अमेरिकन डॉलरपर्यंत गेला तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट कच्च्या तेलाचे दर 71 डॉलर्सपर्यंत खाली आले आहेत. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण कमी करण्यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागाच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधानसभेत दिली. राज्यातलं बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे तिथे विशेष मोहीम राबवली जात आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार 2019-2021 या कालावधीमध्ये देशात बालविवाहाचं प्रमाण 23% जास्त आणि राज्यात सुमारे 22% होतं. 2023-2024 काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार हे प्रमाण राज्यात 19.7% झाल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिला. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासन देखील भरणे यांनी दिलं. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट होती, त्यात काही चुका होत्या, त्यामुळे वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी सध्या लागू असलेले कायदे आणि नियमांचा अभ्यास करून बदल सुचवण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला सदस्यांची समिती स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. नाशिक प्रकरणी 9 गुन्हे दाखल झाले असून संबंधित ऑपरेशन मॅनेजरवर देखील गुन्हा दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली. एसआयटीनं या प्रकरणाची चौकशी जवळपास पूर्ण केली असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं त्यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसानं महाराष्ट्राचा बहुतांश भाग व्यापला असून येत्या आठवडाभरात राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज आहे. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: मुंबईत कालपासून पावसानं संततधार धरल्यानं तापमान कमी होऊन मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. शहराच्या सखल भागात पाणी साचल्यानं रस्ता आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे रुळाखाली जमीन खचल्यानं ट्रान्स हार्बर सेवा पहाटे काही काळ बंद होती. दुपारनंतर पावसाला उतार पडला आहे. ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे काही ठिकाणं झाडं उन्मळून पडली. सखल भागात पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला. काही घरांचं नुकसान झालं. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला. लांजा तालुक्यात आरगाव इथं बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. मुंबईसह कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे.
0: शिवसेना

0: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितलं, अशी माहिती अनिल देसाई यांनी नंतर वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अमेरिकन खुल्या सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी स्पेनच्या जोडीचा पराभव करून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला. ट्रिसा आणि गायत्रीनं स्पेनच्या पॉला लोपेज आणि लुसिया रॉड्रिग्ज यांना 21-12, 14-21 आणि 21-13 अशी मात दिली. पुढच्या फेरीमध्ये त्यांचा सामना जपानच्या सुमिरे नकाडे आणि मियू ताकाहाशी यांच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीमध्ये रोनक चौहान यानं मुख्य फेरीमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यानं सुरुवातीला फ्रान्सच्या एनोगेट रॉय याचा 21-19, 21-16 असा पराभव केला आणि त्यानंतर चायनीज तैपीच्या कुओ कुआनलिनवर 13-21, 21-14 आणि 21-10 अशी मात केली. फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये आज रात्री कॅनडातल्या वँक्युअर इथं कॅनडा आणि स्वित्झर्लंड यांच्यात सामना होईल. भारतातून हा सामना रात्री 12:30 पाहता येईल. वॉशिंग्टन इथल्या सिएटल स्टेडियमवर बोस्निया हर्जेगोविना यांचा सामना कतरशी होणार आहे. माहिती अधिकार कायद्यातले प्रस्तावित बदलांच्या विरोधामध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज हजारे यांची भेट घेतली. मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून अण्णा हजारे यांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तर आपण सरकारचा निरोप घेऊन गेलो नव्हतो, आंदोलनाच्या बाबत सरकार आणि अण्णा हजारे यांनी निर्णय घ्यायचा आहे असं आयुक्त राहुल पांडे बातमीदारांशी बोलताना म्हणाले. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा सांसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या नवी दिल्लीत होणार आहे. या समारंभामध्ये संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल पारितोषिकं प्रदान करतील. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा सांसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त, मतांतराविषयीची सहिष्णुता, योग्य प्रकारे मत मांडणं आणि लोकशाही जीवनशैलीशी संबंधित इतर सद्गुण रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाच्या प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. युरोपमधल्या अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट आली असून ही बाब आरोग्यासाठी गांभीर्यानं घेण्यासारखी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. फ्रान्समधला कालचा दिवस हा सर्वात जास्त उकाड्याचा ठरला. तिथल्या काही भागामध्ये तापमान 44.3 सेल्सिअसवरती पोहोचलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांकडून होणारी विक्री या आर्थिक वर्षामध्ये 10% जास्त वाढल्याचा रिझर्व्ह बँकेचा अहवाल. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एक तात्पुरता सागरी मार्ग खुला करण्याची ओमानची घोषणा. जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर घसरून 74 अमेरिकी डॉलर्सवर आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोसमी पावसाची दमदार हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 होत आहेत. सादर करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात भीमाजी दासगुडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे भजन.

0: लक्षातेहो आताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात भीमाजी दासगुडे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भजन ऐकलं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, कि जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: श्रोते हो, रात्रीचे 8:30 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया विठ्ठल शिंदे यांच्या स्वरात GR पालकर यांची ही रचना.

श्रोते हो या रचनेबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. ठीक 8:45 आपण समाचार संध्या हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आपण ऐकणार आहात. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण पंडित के जी गिंडे यांचं गायन ऐकलं. राग होता सावनी बिहाग. तबला साथ केली होती शंतनू पणशीकर यांनी आणि हार्मोनियम संगती होती रमाकांत होनप यांची. श्रोते हो, हे ध्वनिमुद्रण होतं 1994 सालचं. मंडळी, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत पंडित के जी गिंडे यांनी गायलेला राग जय जयवंती कानडा. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत नेक न जाने तू नारी अनारी. द्रुत बंदिश तीन तालात निबद्ध आहे. बोल आहेत काचे पितांबर माथे मुकुट शोभे. तबलासात केलीये नाना मुळे यांनी. हार्मोनियम संगती आहे अनंत राणे यांची आणि सारंगी साथ अनंत कुंटे यांनी केली आहे. ऐकूया पंडित के जी गिंडे यांचं गायन राग जय जयवंती कानडा.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पंडित के जी गिंडे यांचं गायन ऐकलं. राग होता जय जयवंती कानडा. तबला साथ केली होती नाना मुळे यांनी. हार्मोनियम संगती होती अनंत राणे यांची आणि सारंगी साथ केली होती अनंत कुंटे यांनी. हे ध्वनिमुद्रण होतं 1986 सालचं. श्रोते हो, प्रसिद्ध गायक संगीतज्ञ आणि गुरु पंडित के जी गिंडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं नादब्रह्म कार्यक्रमात आताच आपण आकाशवाणीच्या संग्रहातील पंडितजींची दोन दुर्मिळ ध्वनिमुद्रणांचा आस्वाद घेतला. मंडळी, हा कार्यक्रम सादर करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया हिंदीतून बातम्या ठीक 11 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.